घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज। रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं, रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं। आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर। विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ।

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
2: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

ऐकू विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया
1: 4 ऑगस्ट. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. वासनेला कसं जिंकता येईल? कितीही विद्वान पंडित जरी झाला तरी त्याला स्वतःला अनुभव आल्या वाचून ज्ञान सार्थकी लागलं असं होत नाही. पोथी ऐकून ज्याला वैराग्य आलं त्यालाच पोथी खरी कळली असं म्हणावं. पोथीत सांगितलेला ऐकून ते जो आचरणात आणतो तोच खरा श्रोता आहे. वेदांत हा रोजच्या आचरणात आणला पाहिजे तर त्याचा खरा उपयोग आहे. आणि म्हणूनच सर्व प्रचितींमध्ये आत्मप्रचिती ही उत्तम आहे. जो भगवंताला शरण गेला त्याच्यापाशी शब्दज्ञान नसलं तरी त्याला मिळवायचं काहीच शिल्लक राहत नाही. जो शब्दज्ञानाच्या मागं जातो त्याचा अभिमान बळावतो. जो शब्दज्ञानी नसतो त्याला अभिमान नसेलच असं नाही. अज्ञानी माणसालाही अभिमान असतो परंतु तो घालवणं सोपं असतं. सद्गुरूला शरण जा असं म्हटलं तर अज्ञानी माणूस मुकाट्यानं शरण जाईल, त्याला शंका येणार नाही. काशीला जाणारे पुष्कळ रस्ते आहेत पण कोणत्याही रस्त्यानं जायचं तरी आपलं घर सोडल्याशिवाय जाता येत नाही. हे जसं खरं आहे तसं कोणत्याही साधनामध्ये वासना बाळगून किंवा ती देवापासून निराळी ठेवून भागणार नाही. ती देवाची करायला, तिला मारायला देवाचं स्मरण पाहिजे. भगवंताचं होणं हे माझं या जन्मातलं मुख्य काम आहे असं समजावं. मी भगवंताचा कसा होईन याचा सारखा रात्रंदिवस विचार करावा. मी दुसऱ्या कोणाचा नाही ही खात्री असली म्हणजे भगवंताचं होता येतं. आपलं मन वासनेच्या अधीन होऊन तात्पुरत्या सुखाच्या मागं गेल्यामुळं थप्पड खाऊन परत येतं. लोक समजतात तितकं वासनेला जिंकणं कठीण नाही. आपली वासना कुठं गुंतते ते पाहावं. आपल्या अंगातलं रक्त काढून ते तपासून आपल्याला कोणता रोग झालेला आहे हे डॉक्टर पाहतात. त्याचप्रमाणे आपलं चित्त कुठं गुंतलेलं आहे हे आपण पाहावं आणि तो आपला रोग आहे. जी गोष्ट आपल्या हातात नाही तिच्याविषयी वासना करणं हे वेडेपणाचं आहे हे लक्षात ठेवावं. आणि म्हणूनच विचार आणि नाम यांनी वासनेला खात्रीनंच जिंकता येईल, मग आपलं कर्तेपण आपोआप मरून जाईल. हिमालयावर ज्यावेळी आकाशातून बर्फ पडतं त्यावेळी ते अगदी भुसभुशीत असतं पण ते पडल्यावर काही काळानं दगडापेक्षाही घट्ट बनतं. त्याचप्रमाणे वासना ही सूक्ष्म आणि लवचिक आहे पण आपण तिला देहबुद्धीनं अगदी घट्ट बनवून टाकतो, मग ती काढणं फार कठीण जातं. भगवंताची वासना हे वासना होऊ शकत नाही. ज्याप्रमाणे कणिक अनेक वेळा चाळून गव्हाचं सत्व काढतात त्याप्रमाणे विषयाची सर्व वासना नाहीशी झाल्यावर जी उरते ती भगवंताची वासना आहे. वासना मारायला भगवंताचा अधिष्ठान हा एकच उपाय आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
1: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
0: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
1: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे पाठवा कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात. विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट निवड.

पार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 216, दशक 16, समास 10, गुणभूत निरूपण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। सगळा चिखलच झाला असल्याने तो वेगवेगळा कसा निवडायचा?

त्याप्रमाणे महिमा तरी कोणाचा सांगणार? परंतु मनाला विवेक म्हणजे काय हे समजण्यासाठी काही बोलतो आहे. लोकांमध्ये तार्किक लोक आहेत, ते हे समजून घेतील. जरी पूर्ण समजलं असं घडत नाही. शास्त्र अशास्त्र यांच्यामध्ये मतैक्य होत नाही, मात्र अंदाजपणचे निश्चय होऊ शकत नाही. भगवंताचे गुण अगाध आहेत, ते सगळे गुण वाचेने वर्णन करू शकत नाही. वाचेने वेद देखील ते सांगण्यास व्यर्थ ठरले आहेत. फक्त देवालाच त्याचे गुण माहिती आहेत. आत्मा राम हा सगळ्यांचं पालन करतो, सगळं त्रैलोक्य सांभाळतो. त्या एकट्याविना सगळं धुळीत समान आहे. जिथे आत्माराम नाही तिथे काहीही उरत नाही. त्रैलोक्याचे सगळे प्राणी प्रेत रूप होऊन जातात. आत्मा नसेल तर मरण येतं. आत्म्याशिवाय जीवन कसं? हे विचार तुम्ही समजून घ्या. विवेक असणं हे आत्म्याविना शक्य नाही, म्हणून सर्वांनी जगदीशाचं भजन करावं. उपासना प्रकट झाली तरच हे विचारण्याचा अर्थ समजेल. त्यामुळे देवाची उपासना केली पाहिजे. साधकाला या उपासनेचा मोठा आधार असतो. अंतरात्म्याच्या ज्ञानाशिवाय इतर यज्ञ यागादी प्रचंड खटपटी केल्या तरी त्या सर्व फुकट जातात. त्याने या भ्रमसागराला जिंकता येणार नाही. किंवा देवाच्या कृपेशिवाय उदंड कष्ट केले तरी कार्यामध्ये यश येणार नाही. कृपा उपासनेने प्राप्त होते, म्हणून उपासना हाच कार्यकर्त्यांचा मुख्य आधार आहे. समर्थ पाठीशी नसेल तर त्याला त्रास होतो, म्हणून येता जाता भजन करावं. भजन साधन अभ्यास याच्यामुळे परलोकाला जाता येते याचा विश्वास धरावा, असं दास म्हणजे समर्थ सांगतात. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे गुणभूत निरूपणनाम समार्दशम समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. प्रकृती पुरुष नाम दशक सप्तदश. दशक सतराव समास पहिला. देव बलात्कार नाम समास. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. ब्रह्म निश्चळ आत्मा चंचळ सगळ्यांच्यावर परमात्मा आहे. चैतन्याचा साक्षी ज्ञानात्मा षडगुणेश्वर तो सगळ्या जगाचा ईश्वर, म्हणजे त्याचं नाव जगदेश्वर. त्याच्यापासून हा विस्तार झालेला आहे. शिवशक्ती जगदीश्वरी प्रकृती पुरुष परमेश्वरी मूळ माया गुणेश्वरी गुणक्षोभिणी क्षेत्रज्ञ द्रष्टा कुटस्थ साक्षी अंतरात्मा सर्वलक्षी शुद्ध सत्व महत्तत्व यांची परीक्षा जाणता साधू करतो. ब्रह्मा विष्णू महेश्वर नाना पिंडांमध्ये जिव्हेश्वर ज्याला प्राणी मात्र लहान थो त्याच्यामध्ये सगळं भासतं. देहरूपी देवळामध्ये बसला त्याचं भजन केलं नाही तर तो देहाला मारतो, म्हणून भिवून लोक त्याचं भजन करतात. ज्या वेळेला भजन चुकलं तेव्हा पछाडलं म्हणून आवडीने सगळे लोक भजन करायला लागले. जे जे जेव्हा जेव्हा मागितलं ते तात्काळ त्याने दिलं म्हणून त्रैलोक्य त्याचं भजन करायला लागला. पाच विषयांचं नैवेद्य अर्पण करण्याला जेव्हा पाहिजे तेव्हा सिद्ध व्हायचं, असं जर केलं नाही तर रोग होतील. नैवेद्य पसंत पडत नाही त्यामुळे देव राहत नाही आणि भाग्य वैभव नाना गोष्टी सोडून जातात. जातात ते कळत नाही, कुणाला ठाऊक होत नाही. देवाशिवाय कोणालाही देव समजत नाही. देव पाहण्यासाठी देवळं पाहावी लागतात. कुठेतरी देवळाच्या निमित्ताने देव प्रगट होतो. देवळं म्हणजे नाना शरीर, तिथे जीवेश्वर राहतो. नाना शरीर नाना प्रकारची असतात, त्यात अनंत भेद असतात. चालती बोलती देवळं त्याच्यामध्ये राया म्हणजे अंतरात्मा राहतो. जितकी देवळं तितकी सगळ्यांना समजली पाहिजेत. मत्स्य वरह कुर्म अशी देवळे. भूगोल धरला तर अक्राळ विक्राळ निर्मळ असं कितीतरी असतात. कित्येक देहातच सुख मानतात, कित्येक जन्मातच सुख असतं आणि पुढेही काळ सुखाचा समुद्र उभारवणारे लोक मस्त होतात. परंतु हे सुख शाश्वत टिकणारं असतं असत नाही, ते अशाश्वत असतं. अशाश्वताचा मस्तकमणी म्हणजे अंतरात्मा. त्याची करणी केवळी दिसत नाही तरी काय झालं, त्यालाच धनी म्हणावं. अंतरात्म्याकडे लक्ष गेल्यानं सगळं भेद मावळतात. विषयांकडे लक्ष दिल्याने भेद निर्माण होतात आणि खेद वाटतो. अशा प्रकारे विषयांकडे अध आणि अंतरात्म्याकडे ऊर्ध्व असा खालीवर होण्याचा नित्य क्रम चालू असतो. सगळ्याचं मूळ दिसत नाही,
भव्य भारी आणि भासत नाही, एक क्षणभर देखील एका ठिकाणी बसत नाही असा अगाध परमात्मा, त्याचं महिमा कोण जाणेल? तुझी लीला तूच जाणतो, नित्य अनित्य विवेक असेल तरच संसारात आले तर सार्थक आहे, त्याद्वारेच इहलोक आणि परलोक साधता येतात.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित. श्रोतेव नमस्कार. संत वचनांचं, संत चरित्राचं वाचन नित्य असावं, त्यामुळे संतांच्या दुःखाची, चटके देणाऱ्या परिस्थितीची थोडीफार तरी कल्पना आपल्याला येते. त्या मानानं आपण खूप सुखी आहोत हेही ध्यानात येतं. आणि तो श्रीहरी भक्ताच्या संकटात कशी धाव घेतो हेही उमगतं. म्हणूनच संत चरित्रांचं वाचन, चिंतन, मनन आणि मुख्य म्हणजे आचरण फार फार मोलाचं ठरतं.

प्रपंच म्हणा किंवा संसार म्हणा, हा जगरहाटी पुढं पुढं चालण्यासाठी आवश्यकच आहे हे आपण सगळे जाणतोच. पण या मायाजालात किती गुरफटावं हाही खूप विचार करण्यासारखा भाग आहे. सुखाला चटावलेला जीव सहजासहजी मुक्त होत नाही, त्यासाठी हेतुपुरस्सर संत वचनांचं श्रवण, मनन, चिंतन आणि मुख्य म्हणजे सदाचरण अत्यावश्यक आहे. तसंच व्यक्तीत आणि वस्तूत गुंतलेलं हे मन श्रीहरिचरणी लीन होऊ शकेल, अन्यथा पुन्हा पुन्हा मोहात गुरफटणं हेच घडत राहतं. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम.

सगळे सुखी असावेत, शांत समाधानी समृद्ध असावेत ही प्रार्थना आपण त्या देवाकडं नित्य करतो आणि तेच उचित आहे. पण आपल्या दुःखांचं संकटांचं निवारण करण्यासाठी, आपल्या जीवलगांच्या कष्टांचं निवारण होण्यासाठी करुणामयी आर्त हाक त्या करुणाकर गौरीला घालावी इति अशी.

राजमाता कुंतीनं भगवान श्रीकृष्णाकडे काय मागितलं? आपल्यापैकी काही जणांना नक्कीच आठवेल की कुंतीनं कृष्णाकडे मागितलं, हे कमलनयना द्यायचीच असतील तर मला संकट दे, कारण संकटातच तुझी आठवण प्रकर्षाने येते. देवा धाव रे, देवा मला तार रे, अशी आर्त साथ घातली जाते ती संकटामध्येच. एरवी, सुखामध्ये असताना तुझी आठवण येणं दुरापास्त आहे नाथा, म्हणून हे श्रीकृष्णा मला संकट दे, वेदना दे, हेच तुझ्याकडं मागणं.

श्रोते हो, सत्वगुणाची वृद्धी ही सार्थ मानवी जीवनासाठी अत्यावश्यक आहे. त्यासाठीच दैनंदिन स्वच्छ स्नान आणि त्या विश्वनाथाची आराधना खूप खूप उपयुक्त ठरते. त्यामुळे आपलं मनही समाधानी राहतं आणि घरादाराला शांती समृद्धी लाभते.

0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित.
1: ट्रान्सफर ट्रान्सफर IMPS ट्रान्सफर, रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे विश्वास बँक.

0: तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. आज मंगळवार, सकाळचे 7 वाजले आहेत. 7:05 आपण ऐकू शकणार आहात दिनविशेष. 7:10 प्रसारित होईल कार्यक्रम पण लक्षात कोण घेतो, सादर करत्या डॉक्टर विनीता परांजपे. 7:30 प्रसारित होईल इतनी शक्ती हमें देना दाता. 7:35 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम कृषी संदेश, सादर करते RS जवरे. सकाळी 8 प्रसारित होईल कार्यक्रम या सुखांनो या, सादर करते विश्वास देशपांडे. सकाळी 10:20 आपण ऐकू शकणार आहात आमचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र, सादर करते श्रद्धा कराळे. सकाळी 11 आम्ही प्रसारित करणार आहोत गजानन महाराज यांची आरती. सकाळी 11:05 प्रसारित होईल कार्यक्रम वृत्तीची निवृत्ती, सादर करत्या कविता गायधनी. दुपारी 12 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम पशुधन, सादर करते DL रामटेके. दुपारी 12:30 आम्ही प्रसारित करणार आहोत कार्यक्रम अर्थविश्व, सादर करते प्रमोद पुराणिक. दुपारी 1 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम दिल ने पुकारा, सादर करत्या प्रांजली अफळे. दुपारी 2 प्रसारित होईल कार्यक्रम अजिंक्य मी, सादर करते अरुण सूर्यवंशी. दुपारी 2:30 फॉरेन लँग्वेज या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादर करती श्रद्धा कराळे. दुपारी 3 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम मित्रकट्टा. सायंकाळी 4 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात नाट्यसंगीताचा. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

श्रोते हो नमस्कार. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आता आपण ऐकणार आहोत आजचे काही दिन विशेष. आज दिनांक 4 ऑगस्ट. 1914 मध्ये पहिले महायुद्ध. जर्मनीने बेल्जियमवर आक्रमण केले. प्रत्युत्तर म्हणून युनायटेड किंगडमने जर्मनी विरुद्ध युद्ध घोषित केले. अमेरिकेने तटस्थता जाहीर केली होती. 1947 मध्ये जपानच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली होती. 1956 मध्ये अप्सरा ही भारताची 6वी अणुभट्टी भाभा अणुऊर्जा केंद्र तुर्भे येथे कार्यान्वित झाली होती. 1984 मध्ये अप्पर व्होल्टाचे नाव बुर्किना फासो करण्यात आले होते. 1993 मध्ये पुण्यातील राजेंद्र खंडेलवाल या अपंग पण दृढ साहसी व्यक्तीने कायनेटिक होंडावर 4 सहकाऱ्यांसह समुद्र सपाटीपासून 18,383 फूट उंचीवरील खारदुंगला खिंड पार केली होती. त्यांच्या कामगिरींची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली होती. 1998 मध्ये फिलिपिन्सचे माजी राष्ट्रपती कोरेझोन अक्विनो यांना आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठी रॅमन मॅग्सेसे पुरस्कार जाहीर झाला होता. 2001 मध्ये मृत्यूनंतर त्वचा दान करणारी भारतातील पहिली स्किन बँक मुंबईतील लोकमान्य टिळक हॉस्पिटलमध्ये स्थापन करण्यात आली होती. 2007 मध्ये नासाचे फिनिक्स अंतराळयान प्रक्षेपित झाले होते. तर हे होते आजचे काही दिनविशेष. आपण आता इथेच थांबत आहोत, पण तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: मी डॉक्टर विनीता परांजपे. नमस्कार मित्रमैत्रिणींना. संध्याकाळी बाल्कनीत स्तोत्र म्हणत बसले होते. अव्या काय वह्या पुस्तकात बसलायस, चल कट्ट्यावर सगळे वाट बघतायत. अरे यार, उद्या सबमिशनची लास्ट डेट. प्रॉब्लेम विचारला आईला, पण तिला वेळ कुठं आहे? काय भिडू, अरे आईला विचारायचे दिवस संपले. आपली ए आय आहे ना, हे बघ, तिला आपल्यासाठी वेळही असतो आणि तिच्याकडे उत्तरही असतं. दॅट टू विद इन नो टाईम यार, ॲट युअर सर्व्हिस ऑल टाईम, कुछ भी कभी भी. टाळ्या देत दोघंही कट्ट्याकडे पळाले. पण मी मात्र मित्रमैत्रिणींनो बसल्या जागी ए आयच्या चक्रव्यूहात अडते. आता ज्येष्ठ नागरिकांच्या सवयीप्रमाणे म्हटलं तर कुठल्याही गोष्टीची सुरुवात आमच्या वेळीनं ह्याच संवादाचा श्री गणेशा होणार. खरं ना? अहो, 22 वर्षाचा फरक, पण एकूण आपण टुपण याच कॅटेगरीतले, खरं की नाही? आता आजकाल ए आयचा हा गजर सर्वच क्षेत्रामध्ये आणि सर्वच वयोगटात असा काही गगनाला भिडलाय म्हणता. अहो, आपलं जगणं या सुनामीत बुडलंय, बुडणार की काय अशा शंकेनं माझ्या जीवाची अगदी घालमेल होते बघा. रेडीमेड, विना कष्ट, विना विलंब आपल्या समस्येचं सोल्युशन मिळतंय हा ठेवा गवसला म्हणून अनेक मंडळी अगदी हवेवर तरंगत आहेत. अहो, कुणाला नवा पर्याय सापडला म्हणून इतकंच काय, घरामध्ये कुणी बोलायला नाही, आता बोलण्यासाठी, मन मोकळं करण्यासाठी ए आय सारखी मैत्रीण मिळाली आहे असं म्हणत सगळेच जण आनंदाचे डोही, आनंद तरंग म्हणून तरंगतायत बघा. खरं की खोटं? वैज्ञानिक म्हणा, तंत्रज्ञ म्हणा, आपल्या बुद्धीची क्षमतेने पुढची झेप घेण्यासाठी सज्ज आहे. आज ए आय, उद्या काय, ह्या प्रश्नाने मी मात्र अगदी भांबावून गेले. अहो, निसर्ग मानवा पुढे मानव निर्मित हा यंत्र मानव निर्माण करण्याचा शास्त्रज्ञ तंत्रज्ञ अगदी अथक प्रयत्न करत आहेत. आणि ह्या प्रयत्नात तुमचं माझं माणूसपणच संपणार की काय? मित्रमैत्रिणींनो, हा प्रश्न माझ्यासारखा निसर्ग मानव असलेल्या तुम्हालाही पडत असेल. अहो, इतकंच काय, पण याच क्षेत्रातल्या तंत्रज्ञांना, शास्त्रज्ञांनाही हा प्रश्न सतावतोय बरं का. मी याला अपवाद नाही. ए आयची ही जादूची कांडी आणि तिच्या जादूचं गारूड खरोखरच पुढे काय, आज ए आय हा प्रश्न मनात पोखरतोय, मनाला उकरतोय. ह्या प्रश्नाचं हे जे काही सोल्युशन ए आय देते त्यासाठी खुलजा सिमसिमचा मंत्र म्हणायला नको की जादूचा दिवाही घासायला नको. बस आपण ॲपवर फक्त आपली इच्छा व्यक्त करायची की एका क्लिकवर माहितीच्या कोठाराचा दरवाजा खुल गया. आणि तो बघताना आपली अवस्था मात्र होते अनंत हस्ते कमलावराने, देता किती घेशील दोकराने. आणि हा अनुभव थरारक असला तरी सुद्धा भविष्याची भीती मनात सतत जाणवून देणारा आहे यात शंकाच नाही. AI ही खरोखरच 21व्या शतकातली एक जादूगारीणच म्हणायला हवी. बर मित्रमैत्रिणींनो, अहो पूर्वीच्या पुराण कथातल्या दुष्ट कर्कश्य जादूगार किंवा जादूगारिणींप्रमाणे ही नाही करताच विनम्र सेवकाप्रमाणे मेसेज येतो, व्हॉट कॅन आय डू फॉर यू किंवा हाऊ कॅन आय हेल्प यू. वा मित्रमैत्रिणींनो, अहो इथूनच तर जादूची सुरुवात होते. आता सुरुवातीलाच खूप छान वाटलं बघा हा मेसेज वाचताना, कारण मला सांगा मदत मागायला जर आपण कुणाकडे गेलो तर काय अनुभव येतो? अतिशय त्रासी वाकड तोंड करून कटू शब्दामध्ये गोड उपदेशाचे डोस आपल्याला पाजले जातात, मदत बाजूलाच राहते. अर्थात हा माझा अनुभव आहे आणि मला खात्री आहे तुमचाही अनुभव यापेक्षा काही वेगळा नसणार. पहिल्या पायरीवरून आनंदात मी दुसऱ्या पायरीवर जाते आणि मग

आता या पार्श्वभूमीवर माझ्या प्रश्नात ए आय ला काय छान दिसलं हे मात्र मी विचारलं नाही बरं का. ओ उगाच हात दाखवून नाही, हात दाखवून नाही, प्रश्न विचारून अवलक्षण कशाला करा, बरोबर की नाही. ए आय बरोबरच्या संवादाचे संवादी सूर असे सुरुवातीला जुळले आणि मग काय, मग तिचं स्वरूप, कार्यक्षेत्र, क्षमता, तिच्या प्रभावाच्या आणि प्रभावाच्या वायुवेगानं होणारा प्रसार, लोकप्रियता, हे सगळं जाणून घेण्याचं प्रचंड कुतूहल अनेक दिवस जे माझ्या मनात होत ते आता तिच्याच पुढे व्यक्त करायचं ठरवलं. हे सगळं प्रकरण वाढता वाढत गेल्यावर तुमच्या माझ्या माणसातल्या माणसाला अस्तित्वच नसेल का. आपलं अस्तित्वच ही ए आय ग्रासून संपवून तर टाकणार नाही ना, या भीतीचा शंकेचा गोळा कायम मनात आहे, पोटात आहे. अहो भीती, शंका, चिंता याच स्वरूप ए आयच्या प्रगतीची घोडदौड हा खरोखरच गंभीर आणि भीषण विषय झालाय आज. पण लक्षात कोण घेत खरं की नाही. हो पण मित्रमैत्रिणीनो असं नाही ह, मला जसा प्रश्न पडला तुम्हालाही तो पडतो, कारण तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसांप्रमाणेच या क्षेत्रातल्या तंत्रज्ञ शास्त्रज्ञ असलेल्या अच्युत गोडबोले, रोहित पांढारकर यांच्यासारख्या अनेकांना पडलाय. ए आय क्रांतीवर लिहिलेल्या लेखात बुद्धिमत्तेचं संवर्धन की अस्तित्वाचं विसर्जन हा नेमका प्रश्न उपस्थित करून त्यावर त्यांनी त्या लेखामध्ये विवेचन केलेलं आहे. पण मी मात्र माझ्या शंका किंवा प्रश्न थेट ए आयलाच विचारले, भविष्यातील अस्तित्वाची भीती तळमळ तिलाच सांगितले. ते ऐकताच ए आयने मला दिलासा दिला. मला म्हणाली, अगं भिण्याचं कारणच नाही, भीती सोड, मी तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन, तू विचार, मी तयार आहे. आणि मग काय मित्रमैत्रिणींनो, ए आय आणि मी आमच्यातला मेसेजच्या माध्यमातून थेट चॅट किंवा संवाद रंगला. हो तो लाईव्ह संवाद म्हणजे मेसेजचा हा तुमच्या बरोबर मला शेअर करायचा आहे, पण आत्ता आज नाही हा. त्यासाठी पुन्हा भेटूया पुढच्या भागात. हो पण तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आप.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी वचन.
2: कृषी संदेश.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, फळबागेमध्ये छाटणीचं अनन्य साधारण महत्त्व आहे. छाटणीमुळं अनेक फायदे होतात, परंतु ही जी छाटणी आहे ही तंत्रशुद्ध जर झाली तर त्या खऱ्या अर्थानं आपल्याला छाटणीचे फायदे मिळतात. त्यामुळं आपण फळबागेमध्ये छाटणीच्या पद्धतीची या विषयी जे मूलभूत बाबी आहेत त्या पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. फळझाडाची वाढ जोमदार राहून त्याच्यामध्ये उत्पादन क्षमता वाढावी, फळाचा दर्जा उत्तम राहावा, फळबागात जोपासण्याचं काम सुसुटीत व्हावं, उत्पादन खर्चात कपात व्हावी, या सगळे उद्देश ठेवून आपण काही जी बाब करतो ती म्हणजे महत्वाची म्हणजे छाटणी. छाटणी करणं आणि वळण देणं हे फार महत्वाचं आहे फळबागेमध्ये. म्हणून फळझाडाची जी छाटणी आहे त्याच्या पद्धती कोणत्या आहेत ते आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये फळझाडांना वेगवेगळी पद्धत छाटणीसाठी वापरली जाते. शेंडा खुडणं, आता शेंडा खुडण्याच्या संदर्भात जर विचार केला तर फळझाडाच्या फांदीचे 2 ते 3 डोळे खुडून इतर भाग राखण्याची जी पद्धत आहे त्याला आपण शेंडा खुडणे म्हणतो. शेंड्याची वाढ थांबवून फांदीवर राखलेले डोळे जे आहेत आणि पानं याचं पोषण चांगल्या पद्धतीने करून घेतलं जातं. लहान वयात झाडांना हवा तो आकार देण्यासाठी आणि झाडाची वाढ सारख्या प्रमाणात ठेवण्यासाठी द्राक्ष आहे, अंजीर आहे किंवा पेरू आहे इत्यादी फळझाडामध्ये ही पद्धत वापरली जाते. लांब दांड्याची छाटणी ही एक दुसरी पद्धत. या पद्धतीमध्ये फांद्या किंवा कांड्याचा जे शेंडा आहे काही प्रमाणात छाटला जातो. छाटून टाकलेल्या भागापेक्षा त्या फांदीचा जास्त भाग राखून ठेवला जातो. समजा एका फांदीवर 20 डोळे आहेत तर त्यापैकी फक्त 8 डोळ्याचा भाग छाटून 12 डोळे जे आहेत तेवढे राखले जातात. अशा छाटणीस लांब दांड्याची छाटणी किंवा लांब काडीची छाटणी असं म्हणतात. द्राक्षामध्ये अशी छाटणी केली जाते. आखूड दांड्याची छाटणी, आता ही जी पद्धत आहे ही वरील पद्धतीच्या उलट पद्धत आहे. म्हणजे की आता जी आपण जी पाहिली लांब दांड्याची छाटणी त्याच्या विरुद्ध पद्धत जर कोणती असेल तर आखूड दांड्याची छाटणी. तर याच्यामध्ये काय असतं की जी फांदी छाट्यावीची आहे त्याच्यावर निम्म्यापेक्षा कमी डोळे राखून जास्त डोळ्यांचा शेंड्याकडील भाग छाटून टाकला जातो. उदाहरणार्थ द्राक्षाच्या काळीवर 16 डोळे आहेत तर बुडाकडील 7 डोळे राखून शेंड्याकडील 9 डोळे आहे ते भाग छाटला जातो. विरळणी करणे, आता ही सुद्धा एक पद्धत आहे. एखाद्या झाडावर फांद्याची संख्या जास्त असेल तर त्याची दाटी होते, एवढ्या सर्व फांद्या पोचण्याची ताकद त्या झाडात राहत नाही, काही फांद्या तळातून छाटून टाकतात. अशा पद्धतीस विरळणी करणे असं म्हणतो आपण. त्यामुळे काय होते की फळाची वाढ आणि गुणवत्ता दर्जा याच्यात सुधारणा होते आणि कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव सुद्धा कमी होतो. भुंडी छाटणी किंवा त्याला हेडिंग बॅग असं आपण इंग्रजीमध्ये म्हणतो, तर या पद्धतीमध्ये हेडिंग बॅग जी मी म्हटलं, झाडाची वाढ जोमदार झाल्यानं अधिक उंचीवर पसरली जाते, झाडाचे खोड दुबळे राहून वरचा डेरा अधिक पसरतो. अशा वेळेला झाडाचा विस्तार आटोपशीर आणि मजबूत करण्यासाठी ठराविक अंतरावर झाडाचा बुंदात छाटून विस्तार केला जातो. तर याच्यामुळे काही फायदे होतात. जसं मी म्हटलं की छाटणीचे काही फायदे आहेत, तर फळबागेतील सर्व झाडांना भरपूर सूर्यप्रकाश मिळतो आणि हवा उपलब्ध होतो. फळबागेतील मशागतीचे कामं सुकर होतात, बागेची निगा राखणं सोपं जातं, फळाची काढणी सोपी जाते, सर्व झाडाच्या आकारामध्ये एकसारखेपणा येतो, फळझाडांचा जो हंगाम आहे तो योग्य साधला जातो, त्यामुळे ठराविक काळात थोडाफार बदल करून फळंसुद्धा येऊ शकतात, फळझाडांच्या क्षमतेनुसार अधिक उत्पादन मिळवता येतं. या सगळ्या बाबी तंत्रशुद्ध छाटणीमुळे शक्य होतात. म्हणून आपण फळझाडाची छाटणी करायला पाहिजे आणि या फळझाडाच्या छाटणीच्या विषयी अधिक विस्तृत आणि तांत्रिक मार्गदर्शन जर लागत असेल तर कृषी विज्ञान केंद्र कडा येथील विशेषज्ञ जे आहेत उद्यान विद्या यांच्याकडे जर आपण संपर्क साधला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली जर आपण योग्य वेळी योग्य पद्धतीनं योग्य फळझाडामध्ये छाटणी केली तर नक्की त्याचा फायदा मिळू शकतो. नमस्कार.
1: कृषी संदेश.

स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड, विश्वास IMPS, क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253 2 39 21 21.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
6: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून। 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
5: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
6: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
5: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू।
7: नमस्कार, रसिक होते हो, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मंडळी, मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं आपल्या या सुखानो या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो। मंडळी, आजच्या या कार्यक्रमामध्ये आणि या कार्यक्रमाच्या पुढील भागामध्ये मी आपल्याशी बोलणार आहे ते प्रख्यात संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांच्याबद्दल। लावण्याचा गाभा पंडित शिवकुमार शर्मा, कविवर्य बाभ बोरकरांच्या लावण्यरेखा या कवितेच्या सगळ्याच ओळी कवितेच्या नावाप्रमाणे खरोखरच लावण्यखाणी आहेत। पण काही वर्षांपूर्वी नुकतेच पंडित शिवकुमार शर्मा आपल्यातून गेले आणि त्यावेळी मला बाभ बोरकरांच्या या कवितेतल्या शेवटच्या 2 ओळी आठवल्या। बोरकर म्हणतात, देखणा देहांत तो जो सागरी सूर्यास्तसा, अग्नीचा पेरून जातो रात्र गर्भी वारसा। पंडितजी गेले, सुरांचा सूर्य मावळा, संतूरचे सूर निमाले, पण त्यांचं हे जाणं अस्ताचलाला जाणाऱ्या सूर्यासारखं देखणं होतं। पंडितजींचं संगीत जसं निर्मळ आणि सुंदर होतं तसंच त्यांचं व्यक्तिमत्वसुद्धा। तो एक देखणा राजहंस होता। अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी असं म्हणतात ना, तेच आतलं सौंदर्य त्यांच्या सुरातही प्रतिबिंबित होत होतं आणि चेहऱ्यावरही। अशी माणसं म्हणजे सत्यम शिवम सुंदराची उपासक असतात, सौंदर्याची पूजक असतात। संतूर हा फारसी शब्द, संतूर हे वाद्य सुरुवातीला फक्त काश्मीरपुरतच सीमित होतं। सुफी पंथियांच्या संगीताला गायनाला संतूरची साथ असायची, तेवढ्यापुरतंच ते मर्यादित होतं। पण संतूरला काश्मीरच्या बाहेर काढून त्याला केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात लोकप्रियता मिळवून देण्याचं श्रेय फक्त आणि फक्त शिवकुमारजींचं। शिवकुमारजींच्या रक्तातच संगीत होतं। वडील बनारस घराण्याचे मोठे गायक आणि कलाकार होते। सुरुवातीला उत्कृष्ट तबला वाजवणारे पंडितजी नंतर संतूर वादनाकडे वळले, ते कायमचेच। नुकत्याच काही दिवसांपूर्वी सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचं निधन झालं. त्यापूर्वी त्यांच्या ज्येष्ठ भगिनी अर्थातच दिदी लता मंगेशकर गेल्या, आणि आता त्यानंतर पंडित शिवकुमारजी शर्मा गेले आणि संतूर अबोल झाली. मला गानसम्राज्ञी लता मंगेशकर आणि पंडित शिवकुमार शर्मा यांच्यात काही साम्यस्थळं आढळतात. दीनानाथ मंगेशकर यांच्या निधनाच्या वेळी त्यांनी लतादिदींच्या हातात आपली चिजांची वही आणि तंबोरा सोपवला आणि एक फार मोठी जबाबदारी तिच्यावर सोपवली. तिनं आपलं आयुष्य गायनकलेसाठीच समर्पित करावं असं जणू ते सांगत होते. लतादिदींनी आपल्या पित्यानं सोपवलेली ही जबाबदारी किती सुंदर पद्धतीनं निभावली हे सगळं जग जाणतं. गाणं आणि लता मंगेशकर या जणू एकाच नाण्याच्या दोन बाजू झाल्या. लता नावाची ही सुरांची वेल गगनाला जाऊन पोहोचली आणि रसिक त्या सुरांच्या वर्षावात चिंब न्हावून निघाले. पंडित शिवकुमार शर्मा यांच्या वडिलांनी सुद्धा त्यांच्या हातात संतूर हे वाद्य दिलं आणि हे वाद्य तू शीख, लोकप्रिय कर असंच जणू त्यांना सांगितलं. पंडितजींनी आपल्या वडिलांची आज्ञा शिरोधार्य मानली आणि संतूरच्या तारांवरून हात फिरवायला सुरुवात केली आणि संतूरमधून शुद्ध निर्मळ सुरांच्या लढींची बरसात व्हायला लागली. रसिक त्यात चिंब भिसले. लता दिदी सुमारे 7.5 दशकं गात होत्या आणि पंडितजींची संगीत साधना कारकीर्द सुद्धा जवळपास तेवढीच. दोघांनीही संगीत जगभर पोहोचवलं. दोघंही श्रेष्ठ कलाकार. एकाच्या गळ्यात जादू तर दुसऱ्याच्या हातात. सूर दिदींच्या गळ्यात सौंदर्य घेऊन बाहेर पडत तर शिवकुमारजींच्या संतूरमधून ते सौंदर्य घेऊन प्रकटत. सुरांचा वर्षाव रसिकांवर सारखाच व्हायचा. अंगावर प्राजक्ताचा सडा पडावा. सगळं वातावरण त्या सुरांच्या सुगंधांनी मोहवून जावं, मोहरून जावं तशी जादू व्हायची. श्रोते मंत्रमुग्ध व्हायचे. मी संगीताचा जाणकार नाही. शास्त्रीय संगीत तर मला अजिबात कळत नाही. पण जे मंत्रमुग्ध करतं, सगळं विसरून जायला लावतं ते संगीत उत्तम असं मला वाटतं. मग त्यासाठी संगीताचे जाणकार असण्याची आवश्यकता नाही. या सगळ्या महान कलाकारांच्या संगीतात ती जादू होती सगळं विसरून जायला लावण्याची. ते ऐकताना मनुष्य देहभान विसरून जायचा. म्हणूनच संगीत हे आपल्याला परमेश्वराशी जोडतं. पंडित शिवकुमारजी म्हणायचे की संगीत केवळ करमणुकीसाठी नाही, ते आपल्या आत्म्याला परमात्म्याशी जोडतं. म्हणून त्याची साधना करीत राहिलं पाहिजे. पंडित शिवकुमारजी यांची संतूरच्या सुरांवर हुकूमत होती, पण शेवटपर्यंत ते स्वतःला साधकच समजत होते. जो साधक समजून आराधना करत राहतो त्यालाच कलेची देवता प्रसन्न होते. याशिवाय संगीतामध्ये सृजनशीलता अत्यंत महत्त्वाची असते. याच सृजनशीलतेचे नवनवीन प्रयोग आपल्या संतूर वादनातून ते करत राहिले, रसिकांना भरभरून देत राहिले. काही कलाकारांनी एवढी प्रचंड साधना केली की ते कलाकार आणि ते वाजवत असलेली वाद्य यांच्याशी त्यांचं नाव जे निगडीत झालं ते कायमचंच. शहनाई म्हटलं की आपल्याला आठवतात ते बिस्मिल्ला खान, सतार म्हटलं की आठवतात पंडित रविशंकर, तबला म्हटला की उस्ताद झाकीर हुसेन अल्लार खान, व्हायोलिनचं नाव काढलं की प्रभाकर जोग आठवतात. या सगळ्या कलाकारांची आयुष्यभराची तपश्चर्या या वाद्यांशी निगडीत आहे. अशीच संतूरची साधना पंडित शिवकुमार शर्मा यांनी आपल्या आयुष्याच्या अखेरीपर्यंत केली. संतूर आणि पंडित शिवकुमार शर्मा या एकाच नाण्याच्या दोन बाजू झाल्या. संतूर वादनासाठी त्यांना जगभर लौकिक मिळाला तरी त्यांचे पाय सदैव जमिनीवरच होते. कमालीची विनम्रता, रुजुता आणि साधेपण हे गुण त्यांच्या व्यक्तिमत्वाचा मोठेपणा आणखी खुलवत होते. मंडळी, पंडितजींबद्दलचं हे सुंदर त्यांचं चरित्र किंवा त्यांची ही माहिती पुढच्या भागामध्ये आपण आणखीन जाणून घेऊया. आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: शब्दरचना आता आपण ऐकणार आहोत अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांच्या आवाजात. घुंगरू चित्रपटातील या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: काय गं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मी माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16500 आणि 8300.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत तिलक राज थापर यांचं गीत तराना. या चित्रपटामधलं गीताला संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि हे गीत ऐकूयात शैलेंद्र सिंग आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजात.

0: पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह. विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास.
1: कार्यक्रमात आता ऐकूया शारदा यांनी गायलेलं ऐलान या चित्रपटामधलं वर्मा मलिक यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: नाशिक मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253-2-39-21-21.
1: कार्यक्रमात आता ऐकूया किशोर कुमार यांनी गायलेलं मेहबूब की मेहंदी या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे आनंद बक्षी यांचं. संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत आनंद बक्षी यांचं, लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजात. या गीताला संगीत साज आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचा. आणि हे गीत आपण ऐकणार आहोत हाथी मेरे साथी या चित्रपटामधलं.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात गीतकार आनंद बक्षी आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत, आणि हे गीत आहे मॉम की गुडिया या चित्रपटामधलं. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेटा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. हे गीत आहे जुगनू या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे सचिन देव बर्मन यांचं.

0: आपल्या लाडक्या पाळीव प्राण्यांची काळजी आणि त्यांची संपूर्ण माहिती या सगळ्याच गोष्टींचा माहितीपूर्ण वेध घेऊया आमच्या दुनिया पाळीव प्राण्यांची या महत्त्वपूर्ण कार्यक्रमातून. जरूर ऐका दर मंगळवारी संध्याकाळी 5 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता. सादर करते डॉक्टर सुनील देशपांडे फक्त रेडिओ विश्वासवर.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत सरकारी मेमसाब या चित्रपटामधलं गीत. हसरत जयपुरी यांच्या या गीताला संगीत दिलं आहे रवींद्र जैन यांनी आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकूया मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत, आनंद बक्षी यांचं गीत माँ और ममता या चित्रपटामधलं. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: महेंद्र कपूर आणि हरिहरन यांनी गायलेलं मजदूर या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. हसन कमाल यांच्या या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300 16512 आणि 02-5327-2426-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया साहिर लुधियानवी यांचं गीत गंगा तेरा पाणी अमृत या चित्रपटामधलं. या गीताला संगीत आहे रवी यांचं आणि हे गीत ऐकूयात मोहम्मद रफी यांच्या आवाजात.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत अमित खन्ना यांचं, किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात. हे गीत ऐकूयात बातों बातों में या चित्रपटामधलं. आणि या गीताला संगीताने सजवलं आहे राजेश रोशन यांनी.

0: माझ्या पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
1: हो आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
0: वा, आणखी काही खास?
1: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
2: कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत मेरे हम सफर या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं.

0: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.
2: श्रोते हो, स्मार्ट, युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम. प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी. संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी. संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा. गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर. सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं. आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: प्राधान्य द्या शिक्षणाला, नकार द्या बालविवाहाला.
1: आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटर्सचं उत्तम ज्ञान मिळवायचंय तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजीसह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर.
4: आणि हे गीत ऐकणार आहोत मुंबईचा जावई या चित्रपटामधलं. ग. दि. माडगुळकर यांची शब्दरचना ऐकूया रामदास कामत यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत श्रीमान बाळासाहेब या चित्रपटामधलं. ऐकूया लता मंगेशकर आणि मंधाडे यांच्या आवाजात. हे गीत आहे श्रीकांत पोळे यांचं. संगीत दिलं आहे मोहम्मद रफी यांनी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: आणि कार्यक्रमात आता ऐकणार आहोत गदी माडुळकर यांचं गीत सुमंत कल्याणपूर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे राम कदम यांचं. आणि हे गीत ऐकूयात प्रेम अंधळं असतं या चित्रपटामधलं गीत.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत कवी संजीव यांचं गीत सौभाग्यकांक्षिणी या चित्रपटामधलं गीत. हे गीत ऐकणार आहोत बाळकराम आणि सुलोचना चव्हाण यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं.

कार्यक्रम मधलं यानंतरचं गीत आहे शिकलेली बायको या चित्रपटामधलं पी सावळाराम यांचं गीत. हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या स्वरात. संगीत दिलं आहे वसंत प्रभू यांनी.

रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. रसिकहो, आता वेळ झाली आहे दिनांक 4 ऑगस्टच्या ओव्हरव्ह्यू बातमीपत्राची. मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया आजच्या आपल्या बातमीपत्राकडे. इराणवर नव्याने हल्ले नाहीत, डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय. इराणसोबत गेले 5 महिने सुरू असलेले युद्ध संपवण्यासाठी पश्चिम आशियातील मित्रराष्ट्रांनी कराराचे निकष निश्चित केल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. या पार्श्वभूमीवर इराणवरील संभाव्य नवे हल्ले रोखण्याचे आदेश अमेरिकन सैन्याला देण्यात आले असेही ट्रम्प यांनी जाहीर केले. प्रस्तावित करारामध्ये होमुर्झची समुद्रधुनी तातडीने आणि पूर्णपणे खुली करणे, तसेच इराणचा अण्वस्त्र धोका संपुष्टात आणणे आदी बाबींचा समावेश असेल असे डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर सांगितले. जगाच्या हितासाठी आणि इराणच्या अस्तित्वासाठी मी हल्ला रद्द करण्यास संमती दिली असून लवकरच यावर अंतिम करार होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अमेरिका आणि इस्रायलने 28 फेब्रुवारी रोजी इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर ट्रम्प यांनी अनेकदा हल्ले थांबवण्याची घोषणा केली होती, मात्र प्रत्येक वेळी संघर्ष पुन्हा सुरू झाला. दुसरीकडे इराणचे संरक्षण मंत्री जनरल सय्यद मजीद इब्न अल रेझा यांनी एक्सवर आपली भूमिका मांडताना सांगितले की ट्रम्प यांच्या घोषणेमुळे इराण आश्चर्यचकित झालेला नाही, अमेरिकेच्या कोणत्याही धोक्याचा सामना करण्यासाठी इराण तयार आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. राष्ट्रकुल पदक विजेत्यांचे जल्लोषात स्वागत. राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेमध्ये पदक जिंकून भारताचा झेंडा रुबाबात फडकवणाऱ्या भारताच्या काही खेळाडूंचे रविवारी मायदेशात आगमन झाले. नवी दिल्लीतील इंदिरा गांधी विमानतळावर त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. मीराबाई चानू, लवप्रीत सिंग, ऋषिकांत सिंग आणि बिंदिया राणी देवी या वेटलिफ्टर्स पदक विजेत्या खेळाडूंच्या स्वागतासाठी क्रीडाप्रेमींची झुंबड उडाली. मीराबाई चानू हिने 39 किलो वजनी गटात सलग तिसरे सुवर्ण पदक जिंकले. या प्रसंगी ती म्हणाली, मी मणिपूरमधून आले आहे, देशासाठी काहीतरी चांगले करू शकले याचा मला खूप अभिमान आहे. दरम्यान पुरुषांच्या 110 किलोपेक्षा अधिक वजनी गटात अवघ्या 1 किलोने सुवर्णपदक हुकल्याने रौप्य पदकावर समाधान मानणाऱ्या लवप्रीत सिंगने आता जपानमध्ये होणाऱ्या आशियाई स्पर्धेवर लक्ष केंद्रित केले आहे. तो म्हणाला, भारतीय सैन्य दल कर्णधार विजय कुमार आणि माझे स्वागत करण्यासाठी आलेल्या सर्वांचे मी आभार मानतो. सुवर्णपदक हुकले, खेळात एक जिंकतो आणि एक हारतो. मी मेहनत घेतली आणि त्याचे फळ मिळाले. आता आशियाई स्पर्धेसाठी अधिक मेहनत घेईन. आता वळूया पुढील बातमीकडे. ईशा ग्रामोत्सवच्या महाराष्ट्रातील पहिल्याच पर्वाला उत्स्फूर्त प्रतिसाद. नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण खेळाडूंचा उत्साह शिगेला. भारतातील सर्वात मोठा ग्रामीण क्रीडा महोत्सव ईशा ग्रामोत्सव यंदा प्रथमच महाराष्ट्रात दाखल झाला असून नाशिक जिल्ह्यातील विविध गावातील शेकडो ग्रामीण खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत या पर्वाची दिमाखदार सुरुवात केली. स्वर्गीय माँसाहेब मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे झालेल्या नाशिक क्लस्टर स्पर्धांचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाला. त्यानंतर रंगलेल्या अटीतटीच्या क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री श्री गिरीश महाजन उपस्थित होते. या स्पर्धांमध्ये पुरुष व्हॉलीबॉल आणि महिला थ्रोबॉलच्या 39 संघांनी सहभाग घेतला. नाशिक जिल्ह्यातील विविध गावांमधून आलेल्या 300 हून अधिक खेळाडूंनी आपल्या कौशल्याचे दर्शन घडवले. पुरुषांच्या व्हॉलीबॉल स्पर्धेत रंगतदार आणि चुरशीच्या सामन्यानंतर घोटी बुद्रुकच्या सह्याद्री स्पोर्ट्स क्लबने नाशिक क्लस्टर विजेतेपद पटकावले. लखमापूरच्या छत्रपती वॉरियर्सने उपविजेतेपद मिळवले तर सिन्नरच्या BNS ब्लास्टने तिसरे आणि मखमलाबादच्या SCSM स्पायकर्सने चौथे स्थान पटकावले. महिलांच्या थ्रोबॉल स्पर्धेत रावळसच्या थ्रोबॉल वॉरियर्सने नाशिक क्लस्टर विजेतेपदावर नाव कोरले. दोन्ही गटातील क्लस्टर विजेते संघ आता 15 आणि 16 ऑगस्ट रोजी बंगळूर येथील सद्गुरू सन्निधीमध्ये होणाऱ्या विभागीय फेरीत सहभागी होणार आहेत. ईशा ग्रामोत्सवच्या 18व्या पर्वात देशातील 10 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील 40,000 हून अधिक गावांमधील 80,000 पेक्षा अधिक सहभागी एकत्र येत आहेत.

0: फिट इंडिया मान्यता प्राप्त या स्पर्धेत 7,000+ अधिक संघ सहभागी होत असून त्यामध्ये सुमारे 15,000 महिला खेळाडूंचा समावेश आहे. ग्रामीण क्रीडा आणि ग्रामीण विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल ईशा ग्रामोत्सवला राष्ट्रीय स्तरावर विशेष मान्यता मिळाली आहे. भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने या उपक्रमाला राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन संस्था म्हणून मान्यता दिली आहे. तसेच 2018 ग्रामीण भागातील क्रीडा प्रोत्साहनासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. शहरात तरुणाईकडून मैत्री दिनाचा जल्लोष. मैत्रीचा अनमोल धागा घट्ट करणारा मैत्री दिन रविवारी शहरात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. ऑगस्टच्या पहिल्या रविवारी येणाऱ्या या दिवसाचे औचित्य साधत शहरातील तरुणाई रस्त्यावर उतरली होती. सकाळपासूनच पर्यटन स्थळांवर मित्रमैत्रिणींचे ग्रुप एकत्र येऊन त्यांनी आनंद साजरा करत मैत्री दिनाचा आनंद लुटला. परस्परांना रंगीबेरंगी फ्रेंडशिप बँड बांधणे, शुभेच्छा देणे आणि आठवणींना उजाळा देणे यामध्ये तरुण वर्ग व्यग्र होता. शहरातील प्रमुख कॅफे, हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये तरुणाईची मोठी गर्दी पाहायला मिळाली. अनेक ठिकाणी मैत्री दिनानिमित्त विशेष सवलती आणि संगीत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. डिजिटल युगात सोशल मीडियाच्या माध्यमातूनही शुभेच्छांचा महापूर आला होता. तरीही प्रत्यक्ष भेटून आनंद द्विगुणित करण्यावर तरुणांचा अधिक भर दिसून आला. तर हे होतं आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. आता वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. मी श्रद्धा तुमची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज. विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं. संपर्क करा 91300208888. विश्वास बँक, विश्वासाचं नातं.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया आशा भोसले आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजात. या मालक या चित्रपटामधलं हे गीत आहे SA शुक्ल यांचं. संगीत दिलं आहे स्नेहल वाटकर यांनी.

0: नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253-2-39-21-21.
1: आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकूया, जुनं ते सोनं या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत जिव्हाळा या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे श्रीनिवास खळे यांनी.

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: आणि कार्यक्रमातलं हे गीत आहे नंदिनी या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. हे गीत ऐकणार आहोत सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात आणि या गीताला संगीत आहे विश्वनाथ मोरे यांचं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02-53-2-47-26-26 किंवा 83-800-16-512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकूया स्वयंवर झाले सीतेचे या चित्रपटामधलं गीत. हे गीत ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात, गदी माडगुळकर यांची शब्दरचना, संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: काय गं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380.
2: कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले, अमर शेख आणि सहकाऱ्यांनी गायलेलं वैजयंता या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी.

सुट्टी आमची कळली होती आम्हा मागाहून, आला होता पुन्हा उमाळा तुम्हाशी पाहून, दूरपणा तर तुम्ही जावेला हातावर राहून, चिडल्या साळूच्या काट्यावणी एक शब्दाची केली कोणी आमच्या डोळ्यात।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी वशर.
2: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो. आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. आजची गोष्ट, शेवटची सही. एक रविवार, नेहमीसारखाच रमाकांत काकांनी सकाळी आपल्या तिघाही मुलांना फोन केला. मोठा मुलगा पुण्यात, धाकटा बेंगळुरूमध्ये आणि मुलगी नागपुरात. नेहमीची चौकशी, कसा आहेस, औषधं वेळेवर घेतोस ना, मुलं कशी आहेत. फोन ठेवताना त्यांनी मोठ्या मुलाला सहजच म्हटलं, पुढच्या आठवड्यात नक्की आहे, एक महत्त्वाचं काम करायचं आहे. मुलगा हसत म्हणाला, हो बाबा, येतो येतो, नक्की येतो. पण तो पुढचा रविवार कधीच उगवला नाही. 2 दिवसांनी रमाकांत काकांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि काही क्षणात सगळं संपलं. विधी संपले, घर पुन्हा शांत झालं. एका संध्याकाळी तिघही भावंड बाबांच्या खोलीत बसली होती. मोठा मुलगा म्हणाला, बाबा म्हणाले होते एक महत्वाचं काम आहे. धाकटा म्हणाला, मलाही तेच म्हणत होते. मुलगी हळूच म्हणाली, माझ्याशीही बोलले होते बरं का, पण काय काम होतं हे सांगितलंच नाही त्यांनी. क्षणभर तिघेही शांत झाले. भिंतीवर बाबांचा हसरा फोटो होता. जणू ते अजूनही काही सांगण्याचा प्रयत्न करताय. काही दिवसांनी कागदपत्र आवरताना एक फाईल सापडली. त्यात घराचे कागद होते, शेतीचे सातबारे होते, बँकेच्या पावत्या होत्या, गुंतवणुकीची कागदपत्र होती, पण मृत्यूपत्र नव्हतं. मोठ्या मुलाने फाईल अलगद बंद केली. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो फोटो समोर उभा राहून हळूच म्हणाला, बाबा बहुतेक हेच ते महत्वाचं काम असत. कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा.
3: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे.

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो. वृत्तीची निवृत्ती या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर हरी कुलकर्णी आणि माझ्यासोबत आहेत कविता गायधनी. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. कविताजी नमस्कार.
1: नमस्कार. नमस्कार हरिओ. आज आपला एपिसोड गुरु पौर्णिमेसाठी करायचा का?
0: हो मग.
1: गुरु पौर्णिमेला व्यास पौर्णिमा म्हणतात. खरं म्हणजे व्यासांचा कार्यकाल बघता तो जवळजवळ हजारो वर्षाचा आढळतो. आणि त्यामुळे जेव्हा याची मी माहिती घ्यायचा प्रयत्न केला, कारण मग कसं होतं ना की विश्वास राहत नाही कोण हजार वर्ष जगणार आहे ना, तर म्हणून मी त्याची जरा माहिती घ्यायचा प्रयत्न केला. तर असं लक्षात आलं की कृष्णद्वैपायन नावाचे जे ऋषी होते ना, त्यांनी वेदांना विभाजित केले. म्हणजे मूळ एकच वेद होता आणि मग त्याला चार भागात विभाजित केले गेले. आणि व्यास म्हणजे विभाजित करणे, आणि म्हणून त्यावर काम करणाऱ्या सगळ्याच ऋषींना मला असं वाटतं व्यास म्हटलं गेलंय. आणि म्हणून ही व्यास पौर्णिमा असावी, कारण तेच गुरु हे तत्व म्हणून आपण अंगीकारलेलं आहे आणि वेदाने पण सांगितलेलं आहे, आणि म्हणून त्याला व्यास पौर्णिमा म्हणत असावे का?
0: कसं आहे माहितीये का, व्यास या शब्दाचा अर्थ सुद्धा विस्तार करणारा असं होतं.
1: बरोबर.
0: आणि असं म्हणतात की जे जगामध्ये सगळं जे ज्ञान आहे ना, ते व्यासोच्चिष्ट आहे, व्यासांचं उच्चिष्ट आहे.
1: हो बरोबर आहे.
0: व्यासांनी सांगितलं आणि त्याचा मग विस्तार अनेकांनी केला. तुम्ही जो उल्लेख केलात की वेद एकच होता
1: आणि मग
0: त्याचे चार भाग वेगवेगळे आपल्या शिष्यांना सांगितले, चार, आणि मग त्यांनी त्यांचा विस्तार केला.
1: खरं म्हणजे व्यासांनी सगळ्या लोकांसाठी म्हणजे काम केलंय ना, की जे अगदी खूप उच्च बुद्धीचे होते त्यांच्यासाठी त्यांनी वेद सांगितले, मग मध्यम साधारण, कारण वेद सगळ्यांना नव्हते समजत ना, मग मध्यम बुद्धीच्या लोकांसाठी त्यांनी ब्राह्मण संहिता पुरवल्या आपल्याला. आणि साधारण सामान्य माणूस जो आहे की तो इतकं ज्ञान त्याच्याजवळ नाहीये, त्यांच्यासाठी त्यांनी पुराणांवरती काम केलं, पुराणं दिले आपल्याला. म्हणजे व्यास ही एक आपण अशी संकल्पना धरू शकतो, व्यवस्था धरू शकतो. म्हणजे त्यांनी सगळे चांगले विचार एकत्र करून काही पुराणं तयार केली, वेदांवरती काम केलं, आणि म्हणून व्यास ही एक संकल्पना किंवा व्यवस्थापन आपण म्हणू आहे, आणि म्हणून गुरु पौर्णिमेनिमित्त त्यांना नमस्कार केला पाहिजे. कारण मुळात वेदांना त्यांनी समाजापर्यंत पोहोचवलं, आणि खरं म्हणजे आपल्या आयुष्यात त्याच्यामुळे पौर्णिमा चालली आहे.
0: कसं आहे कविताजी, पौर्णिमा म्हणजे काय? तर पौर्णिमा म्हणजे पूर्णत्व.
1: हो
0: अहो, पूर्णात पूर्ण मुदच्छते. पूर्णामध्ये पूर्ण टाकलं की पूर्णच उरतं.
1: अगदी बरोबर.
0: हे खूप सुंदर म्हणजे तत्व आहे.
1: अगदी बरोबर.
0: की म्हणजे अवकाशात सुद्धा अवकाश टाकलं तर परत अवकाशच
1: राहणार.
0: त्याच्यात तुम्ही कितीही टाका किंवा काही, हे जे काही तत्व आहे ना,
1: पूर्णात पूर्ण.
0: हा, पूर्णात पूर्ण पूर्ण मुदच्छते.
1: पूर्णात म्हणजे तसं बघितलं तर आपलं तत्वज्ञान हे पूर्णत्वाकडे नेणारच आहे, आणि गुरु आपल्याला पूर्ण करतात. म्हणजे स्वतःतून ते अजून एक शिष्य असा निर्माण करतात की म्हणजे आपल्यासारखाच तो शिष्य होतो, आणि म्हणून या गुरु तत्वाला व्यास पौर्णिमा म्हणून आपण पूजायला पाहिजे. नाही
0: कसं तर तुम्ही म्हटलात ना, तसंच आहे की आपणा सारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तयार लागेल.
1: खरंय खरंय.
0: अहो, परिस जो आहे तो लोखंडाला लागला तर त्याचं सोनं होत.
1: खरंय.
0: परिस परिसाला लागला तर सोनं होत
1: नाही. बरोबर.
0: म्हणजे किंवा परिस हा परत दुसरा परिस नाही घडवू शकत, पण परसापेक्षा सुद्धा श्रेष्ठ हा गुरु आहे.
1: खरंय.
0: आणि कविताजी, तुम्हाला माहितीये का की गोरक्षनाथ आणि दत्त महाराज यांचा एक संवाद आहे.
1: बर.
0: गोरक्षनाथ म्हणतात, कैवधी खुले ब्रह्म कपाट. कपाट म्हणजे दरवाजा, बरं का?
1: तेच विचारणार होते तुम्हाला.
0: म्हणजे त्यांना असं विचारायचंय की ब्रह्मतत्व प्राप्तीसाठी दरवाजा कोण उघडेल.
1: बर.
0: तर महाराज म्हणतात, गुरुमुखे खुले ब्रह्म कपाट, म्हणजे गुरुच तुमच्यासाठी ब्रह्माचा दरवाजा उघडेल.
1: क्या बात आहे, अशी महती आहे गुरुजी. आणि म्हणून गुरुला म्हणजे सद्गुरूंना शरण जायला हवं. अहो आचार्य, म्हणजे श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य तर म्हणतात, तुम्ही गुरुच्या चरणाशी लग्नच लावून टाका. म्हणजे काय तर लग्न लावणं म्हणजे वेगळं होताना येणं, आणि एकदा गुरुच्या पायाशी लग्न लावलं की गुरुपासून वेगळं होण्याचा विषयच येत नाही ना.
0: खरंय खरंय.
1: त्याच्यामुळे खरं म्हणजे हरिभाऊ, आपल्याला गुरु काय देत नाहीत सांगा ना, असाच प्रश्न आपल्या मनाला विचारायला हवा. कारण आपल्या आध्यात्मिक विकासासाठी जे जे म्हणून आवश्यक आहे ना, ते सगळं काही गुरु देतात. आणि त्यामुळेच भगवंताकडे जाणारा आपला रस्ता मोकळा होत असतो. पण आपण गुरुंकडे गेलो तरी पण आपण मात्र भौतिक सुखच मागत असतो.
0: हो, गुरुला सर्व काही मानलं गेलेलं आहे.
1: हो,
0: गुरुला साक्षात परब्रह्म म्हटलंय. किती प्रसिद्ध श्लोक आहे ना.
1: हो,
0: गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः.
1: होय, हरिओ. खरंय, आयुष्यात असंख्य म्हणजे आयुष्यात असंख्य माणसं भेटत असतात, पण ती व्यक्ती भेटण्याची किंवा आयुष्यातून निघून जाण्याची एक वेळ नक्की ठरलेली असते. आणि प्रत्येक व्यक्ती आपल्याला काही ना काही शिकवून जाते, चांगलं असो वा वाईट असो, पण फायदाच होतो आपल्याला त्या गोष्टीचा. पण अगदी अडचणीच्या काळात, मानसिकरित्या हरलेल्या काळात, जो अवघड मार्ग म्हणजे जंगलात गेल्या असताना एखाद्या चकव्यात हरवलेला माणूस असतो ना, तशी वेळ प्रत्येक जण अनुभवत असतो आपल्या आयुष्यामध्ये. आणि अशा वेळी कोणीतरी सहज आपल्याला भेटते वाटाड्या म्हणून. तुम्हाला हा शब्द वापरला म्हणून मला तुम्हाला आश्चर्य नका वाटू देऊ बर का, कारण हा शब्द गुरुमाऊलींनी म्हणजे श्री ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथांसाठी वापरलेला आहे. म्हणजे या शब्दाचं किती मोल असेल बघा. पण असे वाटाडे अर्थात सद्गुरु ज्यांच्यामुळे अडचणीतून व्यक्ती आपण दूर तर होतोच, पण त्यांचा सहवास हा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या आपल्या सदैव बरोबर असतो, ते म्हणजे सद्गुरु, नाही का.
0: कविताजी, श्रीमत अमृतानुभवामध्ये श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, गुरु याचा अर्थ ज्यांच्या चित्तातले पातकादी सर्व दोष गेलेले आहेत, संसार दुःखातून बाहेर काढण्याकरता आपल्या वाणी नेत्र इत्यादिकांकडून होणाऱ्या शक्तिपाताने परमात्मा स्वरूपाचे ठिकाणी ऐक्य ज्ञान करून देणारा शरीरधारी जो आचार्य तो सद्गुरु.
1: फार सुंदर ग्रंथ आहे हा. म्हणजे वाचताना खरं म्हणजे तो समजेपर्यंत फार काळ निघून जातो, पण अमृतानुभवातला प्रत्येक शब्द फार सुंदर वाचण्यासारखा आहे. आणि माऊली तर गुरूंना वसंत म्हणतात. माऊली म्हणतात, वसंत काल प्राप्त झाला तरच वनातील वृक्षांना नवीन पालवी फुटते. म्हणजे फळं येतात, फुलं येतात. अन्यथा बागवानाने म्हणजे माळ्याने कितीही कष्ट केले तरी वसंताने जर त्या वनामध्ये प्रवेश केला नाही तर मेहनत त्याची व्यर्थ जाते. आणि तसंच सद्गुरूंचं असतं असं माऊली म्हणतात. आपण मोक्षप्राप्तीसाठी कितीही श्रवण करो, मनन करो, यज्ञ यागादी करो, काय वाटेल ते करो, पण ह्या श्रमामध्ये जोपर्यंत वसंत रूपी सद्गुरू प्रवेश करत नाहीत ना, तोपर्यंत आपले हे श्रम सगळे व्यर्थ होतात. खरं सांगायचं म्हणजे
0: कविताजी, आयुष्यामध्ये अनेक माणसे येतात, आलेली माणसं निघून जातात. मात्र गुरु एकदा आयुष्यात आले की ते आपलं बोट कधीही सोडत नाहीत. कासवी जसं आपल्या पिलांना फक्त दृष्टीच्या जोरावर पोचते, मोठं करते, जगवते, तसंच अगदी तसंच श्री गुरु आपली कृपादृष्टी सतत आपल्यावर ठेवत असतात.
1: खरंय, खरंय.
0: ज्याच्यावर कृपादृष्टी गुरुची होते ना, ज्याच्या मस्तकावर त्यांचा वरदहस्त पडतो, तो असा जीव जो असतो तो शिवाशी साम्यता पावतो.
1: खरंय,
0: जीव शिव एकत्र होतात.
1: खरंय, म्हणून तर माऊली म्हणतात, दृष्टीने अलगे, म्हणजे सद्गुरूंच्या कृपादृष्टीचे अगदी अग्र जरी मिळाले, म्हणजे अगदी थोडासा जरी त्यांचा कृपा प्रसाद मिळाला, तरी त्याच्या आयुष्याचा खूप मोठा फायदा होतो. आणि म्हणूनच तुम्ही आधी लावलेला अभंग मला तो फार आवडतो, श्री गुरु सारिखा सता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करे.
0: क्या बात है. खरच खरच, असं आयुष्यातले कितीही मोठानले संकट असू देत, सद्गुरु पाठीशी असताना वाटेतल्या छोट्या दगडांसारखे होऊन जातात.
1: खरंय, ज्ञानेश्वरीच्या 10व्या अध्यायामध्ये हरिभाऊ महाराज आपले आराध्य लिंग जे श्री गुरु म्हणजे श्री निवृत्तीनाथ महाराज यांचे असं स्तवन करतात की जणू शब्दांना अमृताची फळच लागलेली आहेत. वाचता वाचता आपणही अगदी गुंग होऊन जातो. पण खरोखरीच हे गुण सगळे सद्गुरूंमध्ये असतात आणि म्हणूनच त्यांच्या केवळ स्पर्शाने आपल्या जीवनाचा अर्थ बदलून जातो, नाही का. माऊली अध्याय स्तवन करताना म्हणतात, सद्गुरूंच्या अंगी जीवनाचा सुस्पष्ट बोध करण्याचे चातुर्य असते. विद्यारूपी कमळाचा ते विकास करतात. संसार रूपी अंधाराचा ते सूर्य असतात. जगातली काही रत्ने धारण केल्यावर जसे ते आपल्याला मंगल अनुभव देतात, तसेच श्री गुरुदेव म्हणजे एक मांगल्य रूपी रत्नच असते. गुरूंच्या वाचेतून अभयाचा संकेत मिळतो.
0: खरं म्हणजे कविताजी, सद्गुरूची स्तुती करणं म्हणजे चोख सोन्याला चांदीचे पुट चढवले आहेत असं.
1: खरंय ना,
0: शब्दांमध्ये सद्गुरू व्यक्त होणं हे केवळ अशक्य आहे.
1: खरंय,
0: त्यांच्या चरण कमलांची सेवा करणं म्हणजेच भगवंतापर्यंत पोहोचण्याचा मार्ग, एवढीच व्याख्या आपण लक्षात ठेवली तरी पुरे.
1: खरंय खरंय खरं म्हणजे आजच्या शुभदिनी वंदन करताना एवढंच म्हणायला हवं की कापराचे अलंकार जसे केले ना आणि ते अग्नीजवळ ते उरतच नाहीत, तसे गुरुच्या सान्निध्याने असं शिष्यत्व मिळावं म्हणजे कापरासारखं शिष्यत्व मिळावं की आपलं काहीच राहिलं नाही पाहिजे, की नामरूप सुद्धा राहणार नाही.
0: अहो, शांतीब्रह्म एकनाथ महाराज सद्गुरूंसाठी म्हणतात, माझी जनार्दन माऊली प्रेम पान्हा प्रेम पान्हा पान्हाईली, तीच नित्य मज सांभाळी रात्रंदिवस सर्व काळी,
1: बर
0: आठवितो वेळोवेळा माझ्या तिज लागी कळवळ. एका जनार्दनी बाळ माता रक्षी पै स्नेहाळ.
1: किती गोड अभंग आहे. सद्गुरूंसाठी काया वाचा मन गुरुचरणी अर्पण असा भाव आपल्या मनात सदैव राहू द्यावा अशी प्रार्थना आजच्या दिवशी करावीशी वाटते. अर्थात गुरुपौर्णिमेनिमित्त एखादा संकल्प गुरूंच्या पायाशी व्हायला हवा, म्हणजे आपण एखादं चांगलं काम म्हणजे ह्या वर्षभरात मी ते पूर्ण करेन असं वचन आपण गुरुला द्यायला हवं. कारण गुरूंना कुठल्याही भौतिक गोष्टीची गरज नसते ना हरिभाऊ. म्हणजे एरवी काय होतं की आपण गुरुदक्षिणा म्हणून किंवा वस्त्र फळ हे सगळं गुरूंना नेऊन देत असतो, पण त्याच्या ऐवजी आपण एखादा चांगला संकल्प त्यांच्या पायावर व्हायला पाहिजे आणि तो संकल्प आपल्याकडून म्हणजे शिष्याकडून गुरुला मिळाला ना की गुरु प्रसन्न होत असतात. वस्त्राने किंवा फळांनी काही गुरु प्रसन्न होत नसतात खरं म्हणजे. मग ते गुरु भले निघून गेलेले असो किंवा शरीर धारण करून सध्या आपल्यात उपस्थित असो, पण गुरुच्या पायाशी प्रामाणिकपणे संकल्प न्यावा आणि तो पूर्ण करावा, तरच आपला आध्यात्मिक विकास होऊ शकतो असं मला वाटतं, नाही का?
0: कविताजी, एकनाथ महाराज म्हणतात ना तसं हे तुम्ही सांगितलं, धन्य श्री गुरुनाथे दाखविले पाय तुम्ही.
1: वा
0: मी अभागी दातारा मजे तारिले पामरा, करुणी दास्यत्व राखियले माझे चित्त, ऐसा मी ही नदीन शरण जाई एका जनार्दन.
1: आज खरं म्हणजे गुरुस्तुती करून म्हणजे काय आपलं एक शब्दांचं आणि गुरुचं ऋण फेडायचा प्रयत्न केला आहे हरिभाऊ. खरं म्हणजे गोड मानून घ्या, आजचा आपला सगळा एपिसोड हा गुरुसाठी समर्पित आहे. त्याच्यामुळे काय जी काय बोबड्या बोलाने आपण म्हणू शकतो जास्तीत जास्त की गुरुची स्तुती करायचा आपण प्रयत्न केला आहे खरी.
0: ठिकाणी मला जे कुमार गंधर्वांची निर्गुणी भजनं आहेत
1: हो फार सुंदर,
0: त्याच्यामधलं एक आठवत आहे आणि ते आपण श्रोत्यांना ऐकूया.
1: नक्की नक्की नक्की.
0: त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे, गुरुजी

0: हरी
1: गातात पण गोडवर का हरी भाऊ.
0: जिथे जिथे सद्गुरूचे पाय मला दिसतात, जिथे जिथे मी पाय ठेवतो तिथे तिथे मला सद्गुरूच दिसतात.
1: खरंय खरं.
0: आणि याच ठिकाणी आपण गुरूंना वंदन करूया आणि ते थांबूया, पुन्हा भेटूया.
1: येस नक्की.
0: याच दिवशी याच वारी याच वेळी, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253-2-39-21-21.
1: कार्यक्रमातलं हे गीत आहे म दा देवकाते यांचं. पुष्पा पागधरे यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे राम कदम यांचं. आणि हे गीत ऐकूया पदराच्या सावलीत या चित्रपटामधलं.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, एचपीटी कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमात आता ऐकूया राजेश मुजुमदार यांचं गीत उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजात. आणि हे गीत ऐकणार आहोत नवरे सगळे गाढव या चित्रपटामधलं. संगीत दिलं आहे राम लक्ष्मण यांनी.

0: शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. शांता शेळके यांच्या गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी आणि हे गीत ऐकूयात पवनाकडचा धोंडी या चित्रपटावरलं गीत.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात रमेश अणावकर यांचं गीत शारदा यांच्या आवाजात. हे गीत आहे ती मी नव्हेच या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे सूरज यांनी.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83

0: 800-1612 आणि 02-5523-2746-2626 या क्रमांकावर.
1: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
2: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: आणि आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत मराठा तितुका मिळवावा. या चित्रपटामधलं हे गीत संगीत दिलं आहे आनंद घन यांनी.

0: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात, साधी माणसं या चित्रपटामधलं. योगेश यांच्या गीताला संगीत आहे आनंद घन यांचं आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजात.

0: वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत संत निवृत्ती ज्ञानदेव या चित्रपटामधले गीत. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. ही गीतरचना आहे संत ज्ञानेश्वर यांची, संगीत दिलं आहे सी रामचंद्र यांनी.

फरमाईश. श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या. गाणे

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते, शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची, ध्वनिमुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण पशुधन या कार्यक्रमाच्या अंतर्गत जनावराच्या अंगावर होणारे गोचीड, पिसू, गोमाशा हे जे परोपजीवी कीटक आहेत त्याच्या संदर्भामध्ये आपण आज जाणून घेऊया. शेतकरी बंधूंनो, जनावरामध्ये आढळणाऱ्या विविध परजीवापैकी गोचीड हा एक महत्त्वाचा बाह्य परजीवी आहे. जगाच्या पाठीवरील बहुतेक सर्व देशामध्ये या परजीवीचा प्रादुर्भाव आढळतो. पशुवैद्यकीय शास्त्रामध्ये या परजीवीला विशेष महत्त्व देण्यात आले. याचे कारणही असे की याचा फैलाव बहुतेक सर्व देशामध्ये आहे. यामध्ये जनावरांमधील काही महत्त्वाचे जीवघेणे रोग पसरवण्यास गोचीड कारणीभूत आहेत. भारतात सुमारे 160 जातीच्या गोचिडी आहेत. त्यापैकी बुपी लस हायलोमा, हेम्पा फायलेसिस, रिफिसिफॅलस या जातीच्या गोचीड महत्त्वाचे आहेत. शेतकरी बंधूंनो, गोचिडापासून जनावरांना बरीचशी हानी होते. यामध्ये आपण जर बघितलं तर रक्तशोषण, सर्व प्रकारच्या गोचीड जनावरांचे रक्त पितात. सुमारे 7 ते 14 दिवस एक गोचीड सुमारे 1 ते 2 मिली रक्त पिते. यामुळे जनावरांना अशक्तपणा येतो. गोचिडाच्या चाव्यामुळे जनावरांच्या शरीरावर जखमा होतात व त्या जखमेवर किडे पडतात व त्याच्यापासून जनावरांना त्वचा रोग होऊ शकतो. गोचिडाच्या चाव्यामुळे टिक पॅरालिसिस हा आजारसुद्धा जनावरांना होऊ शकतो. गोचिडामुळे होणारे रक्तपेशीय रोग म्हटलं तर यात महत्त्वाचे म्हणजे बॅबे सीओसिस, ॲना प्लाझ्मॉसिस, थायलेरिओसिस व इतर रिकेटसियल आजार जनावरांना गोचिडामुळे होता. या आजाराचे जंतू गोचिडामध्ये त्यांच्या अनेक पिढ्यांमध्ये आढळून येतात व ते निरोगी पशुमध्ये फैलाव करतात. म्हणूनच या आजाराचे निर्मूलन करण्यासाठी गोचिडाचा नायनाट करणे अत्यंत महत्त्वाचे. यामध्ये जनावरे अशक्त दिसतात, सारखे अंग खाजवतात, अस्वस्थ दिसतात, खाण्यापिण्याकडे लक्ष लागत नाही. जनावरांमध्ये गोचिडामुळे होणाऱ्या विविध आजारामुळे जनावर दगावू शकतात. दूध व मांस उत्पादन घटते आणि यामुळे शेतकऱ्यांना आपल्याला फार नुकसान सोसावे लागते. याकरता गोचिडाचे नियंत्रण करणे फार अत्यावश्यक झालेले आहे. गोचिडाचा पूर्णपणे नायनाट करणे शक्य नसेल तरी काही प्रमाणात त्याचे नियंत्रण करून जनावराची उत्पादन क्षमता आपण टिकवून ठेवू शकतो. गोचिडाचे नियंत्रण करण्यासाठी गोठ्याची व जनावराची स्वच्छता राखणे अतिशय महत्त्वाचे आहे. गोठ्यातील भिंती, छप्पर व इतर दडणी किंवा छिद्रे इत्यादीवर 2% मॅलिथॉनची फवारणी करावी. तसेच जनावरांच्या अंगावर बुटॉक्स 2 मिली प्रति 1 लिटर पाण्यात अथवा एक्स्टोमिन 2 मिलीलिटर 12 लिटर पाण्यात अथवा 2 मिली मॅलिथॉन 1 लिटर पाण्यात टाकून या औषधीयुक्त पाण्याने जनावराचे अंग धुऊन काढावे. औषध केसात मिसळले पाहिजे. कार्बारील 5 ते 10% भुकटी जनावरांच्या अंगावर केसात चोळावी. या उपद्रवी कीटकांचा त्रास जास्त असेल तर औषधाचा प्रयोग सतत दर 2 ते 3 दिवसाच्या अंतराने 15 दिवसापर्यंत केल्यास हे संपूर्ण नष्ट होतात. यासाठी गोटे जाळून घ्यावेत. यासाठी ब्लो फ्लेमचा वापर करावा. जनावरांच्या गोट्यातील गोचिडाचे निर्मूलन करणे व जनावरांच्या चारण्याच्या ठिकाणी गोचिडाचा प्रादुर्भाव कमी करणे यासारखे उपाय करावे.
1: आणि आता ऐकूयात धर्मकन्या या चित्रपटामधलं गीत. पी सवळाराम यांची गीतरचना, ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात. गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत सामना या चित्रपटामधलं जगदीश खेवडकर यांचं गीत लता मंगेशकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे भास्कर चंदावरकर यांचं.

0: स्वतःचं रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.
1: आणि त्या कार्यक्रमातलं हे गीत आहे मधुसूदन कालेलकर यांचं अपराध या चित्रपटामधलं. ऐकूया महेंद्र कपूर आणि सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे एन दत्ता यांनी.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: आणि त्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत, अखेर जमलं या चित्रपटामधलं गीत. मधुसूदन कालेलकर यांच्या गीताला संगीत आहे शंकरराव कुलकर्णी यांचं, आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी विधवा घटस्फोटी परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 83

0: 8001650508 विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.
1: आणि आता ऐकूया लाखाची गोष्ट या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253219 3921.

0: नमस्कार, मी प्रमोद पुराणिक, गुंतवणूक सल्लागार. रेडिओ विश्वासच्या सहकार्याने आपण गुंतवणूकदारांमध्ये नाशिक परिसरातल्या रेडिओ विश्वासच्या श्रोत्यांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण व्हावी यासाठी म्हणून गेली अनेक वर्ष प्रयत्न करीत आहोत. आणि त्या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून मंगळवारी दुपारी 12:30 आणि रात्री 8:30 हे प्रक्षेपण आपण करत असतो की या प्रक्षेपणाच्या द्वारे व्यवस्थित आर्थिक विषय हा समजून घेतला जावा आणि त्यानुसार निर्णय घेतले जावे. काल मुंबई शेअर बाजार जेव्हा 3:30 बंद झाला तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा 30 शेअरचा संवेदनशील निर्देशांक 544 वाढला आणि 78,639 बंद झाला. पण तरीसुद्धा या निर्देशांकाने एक वर्षाची घट 2.43% दाखवली. 50 शेअरचा राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक काल दुपारी 3:30 24,774 बंद झाला. त्याने 391 अंशाची वाढ दाखवली आणि एक वर्षाची वाढ ही फक्त 0.85 एवढी होती. परंतु हे दोन निर्देशांक फक्त बघण्याच्या ऐवजी गुंतवणूकदारांनी BSE 500 हा निर्देशांक बघितला पाहिजे. तो निर्देशांक काल 36,972 होता. त्या निर्देशांकाने 287 अंशाची वाढ दाखवली एक दिवसाची आणि वर्षभराची वाढ 3.86% दाखवली. मात्र ह्या निर्देशांकाची जेव्हा आपण 5 वर्षाची वाढ विचारात घेतो त्यावेळेस ती वाढ 67% होती. याचाच अर्थ आजसुद्धा बाजारामध्ये दीर्घकालीन गुंतवणूकदारांना चांगल्या प्रकारे परतावा मिळतो आणि मिळणार आहे. मात्र त्यासाठी बाजाराशी एकनिष्ठ राहायला पाहिजे. अनेक आर्थिक वर्तमानपत्रांचं रोजच्यारोज वाचन करणं ही एक चांगली सवय आहे. आणि बिझनेस स्टँडर्डने सध्या 1991 नंतरची 35 वर्ष, 1991 हे वर्ष घेण्यासाठी सुद्धा काही कारण आहे. कारण आर्थिक सुधारणांचा युग डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यामुळे सुरू झाला भारतामध्ये. आणि म्हणून 91 साल नंतरची 35 वर्ष अशा प्रकारे या वर्तमानपत्राने रिव्ह्यू घ्यायला सुरुवात केली आहे. आणि त्यामध्ये कालची माहिती अत्यंत चांगली होती. तर ती माहिती काय होती? तर 91 ते 2026 म्हणजे 46 वर्षामध्ये मुंबई शेअर बाजाराच्या 30 शेअरच्या संवेदनशील निर्देशांकात फक्त 7 शेअर्सला आपलं स्थान अबाधित ठेवता आलं आणि इतर 23 शेअर्समध्ये बदल झाले. हे 7 शेअर्स कुठले कायम राहिले? तर टाटा स्टील, रिलायन्स, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हीकल, हिंदुस्थान लिव्हर, लार्सन डुब्रो आणि महिंद्र अँड महिंद्र. साहजिकच 23 शेअर्स जे आले नवीन किंवा 23 शेअर्स कुठले गेले हे बघितल्यानंतर आपल्या ह्या बाजारात कसे कसे बदल होत गेले, नवीन नवीन कंपन्या कशा आल्या, टेक्नॉलॉजीशी संबंधित कशा कंपन्या आल्या, मग त्यानंतर त्यांचा निर्देशांकात समावेश झाला, मग इन्फोसिस या कंपनीची शेअर्स विक्री 93 साली झाली होती, त्यानंतर मग हा इन्फोसिसचा शेअर निर्देशांकात आला. त्यामुळे निर्देशांक हे देशाच्या बदलत्या आर्थिक परिस्थितीचा जो निर्देशांक आहे शेअर बाजारात त्या बाजारात कसकसे बदल होत गेले हे या निर्देशांकाच्या द्वारे सर्वसामान्य गुंतवणूकदाराला समजू शकतं. म्हणून निर्देशांकाचं महत्त्व निश्चितच आहे. मात्र ह्या निर्देशांकाला अतिमहत्त्व देणं आणि त्या निर्देशांकावरतीच आपले सगळे गुंतवणुकीचे निर्णय घेणं त्या निर्देशांकाच्या आधारे हे अत्यंत चुकीचं आहे. कारण शेवटी हे दोन निर्देशांक फक्त 30 किंवा 50 शेअर्सचा विचार करतात. BSE 500 जरी म्हटलं तरी 500 शेअर्सचा फक्त विचार होतो आणि बाजारामध्ये 5,500च्या वर कंपन्यांचे शेअरची नोंदणी केलेली आहे. आणि आजसुद्धा जर विचार केला तर स्मॉल कॅप आणि मिड कॅप यामध्ये अतिशय चांगला फायदा मिळालेला आहे. म्हणून बाजार कसा होता याचं मोजमाप ह्या दोन निर्देशांकाच्या आधारे करू नये असं या ठिकाणी सांगावंसं वाटतं. आणि पुन्हा पुन्हा या ठिकाणी एक गोष्ट सांगावी लागते की ज्या गुंतवणूकदाराला रोजच्या रोज बाजाराकडे लक्ष द्यायला वेळ नाही अशा गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून बाजाराचे फायदे घेतले पाहिजे. सध्या बाजार अनेक घटनांवर जो अवलंबून आहे त्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प काय जाहीर करतात, डाऊ जोन इंडेक्स काय आहे, कच्च्या खनिज तेलाच्या किमतीमध्ये वाढ होणार का घट होणार, डॉलर्स आणि रुपया याचं नातं काय आहे, अशा अनेक अनेक गोष्टी बघाव्या लागतात. त्यामुळे इतर ज्या मालमत्ता आहे मग त्यामध्ये सोनं चांदी याचा सुद्धा विचार केला पाहिजे, कच्च्या खनिज तेलाचा विचार केला पाहिजे. काल सोनं 1,41,986 भावाला बंद झाला, म्हणजे त्यामध्ये 302 रुपयाने घट होती. त्याचबरोबर जर चांदीचा विचार केला तर 1 किलो चांदीचा कालचा भाव हा 2,17,287 होता, त्यामध्ये 1,008 अंशाची घट झाली. अशी अनेक आकडेवारी एकावेळेस बघायची असते आणि त्यानंतर गुंतवणुकीचे निर्णय घ्यायचे असतात. एखाद्या योजनेचा नवी योजना आहे म्हणून 10 रुपये दर्शने किमतीला युनिट खरेदी करणं आणि एखाद्या जुन्या योजनेचं युनिट जास्त निव्वळ मालमत्ता मूल्याला खरेदी करणं हे सारखं आहे असं सेबी कितीही इन्व्हेस्टर एज्युकेशनच्या पुस्तिका प्रसिद्ध करीत असलं तरी आजसुद्धा अनेक गुंतवणूकदार आपण किती रुपये निव्वळ मालमत्ता मूल्याचं युनिट विकत घेतो याचा विचार करत असतो. आणि म्हणून त्या बाबतीमध्ये ज्या ज्या योजनांचं भांडवल वृद्धी पर्यायातलं निव्वळ मालमत्ता मूल्य खूप वाढलेलं आहे अशा म्युच्युअल फंडांना बोनस युनिट्स घोषित करण्याची परवानगी सेबीने दिली पाहिजे आणि एम्फीने त्याबाबत सेबीकडे फॉलोअप करायला पाहिजे. अर्थात आम्हाला ही सुद्धा जाणीव आहे की म्युच्युअल फंडांना बोनस युनिट्सचं वाटप करता येत होतं, परंतु काही म्युच्युअल फंडांनी दाखवलेल्या कर्तृत्वामुळे सेबीला म्युच्युअल फंडांचं वाटप बोनस युनिटचं वाटप करणं म्युच्युअल फंडांनी हे बंद करावं लागलं. पण तरीसुद्धा त्या निर्णयाचा फेर विचार केला पाहिजे आणि तो करण्यासाठी म्युच्युअल फंडाची जी शिखर संस्था आहे MP त्यांनी सेबीकडे फॉलोअप करायला पाहिजे असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगावं असं वाटतं. एक सर्वांच्या जिव्हाळ्याच्या दृष्टिकोनातली एक महत्त्वाची बातमी किंवा महत्त्वाची घटना म्हणजे सरकार LIC शेअरची 6.54% शेअरची विक्री करून 31,000 कोटी रुपये उभे करणार आहेत आणि ही विक्री सर्वसामान्य रिटेल गुंतवणूकदारांना होणार नाही तर जे संस्थात्मक गुंतवणूकदार आहेत त्यांना ह्या शेअरची विक्री करणार आहे. ज्यावेळेस LIC शेअरची नोंदणी करण्याचा सरकारने निर्णय घेतला त्याच वेळेस हे स्पष्ट झालं होतं की हळूहळू सरकारच्या दृष्टीने LIC ही दुभती गाय आहे आणि म्हणून वेळोवेळी ह्या संस्थेच्या शेअरची विक्री सरकार करणारच. परंतु तरीसुद्धा ह्या 6.54% शेअरची विक्री करण्यामध्ये शेअरची किंमत सरकारने फ्लोअर प्राईस असं उल्लेख केला जातो तो 382 रुपये ठरवली आहे आणि 382 रुपये ही किंमत ज्यावेळेस सरकारने शेअरची विक्री केली सर्वसामान्य भागधारकांना ती जास्त अधिमूल्याने केली आणि ती जास्त अधिमूल्याने केल्यामुळे सर्व गुंतवणूकदार अगदी LIC कर्मचारीसुद्धा त्या बाबतीतली नाराजी बोलून दाखवत होते आणि म्हणून या सर्व छोट्या गुंतवणूकदारांचं समाधान करण्यासाठी LIC बोनस शेअर्सचं वाटप केलं. बोनस शेअर्सचं वाटप केल्यामुळे थोडासा दिलासा छोट्या गुंतवणूकदारांना मिळाला आणि LIC शेअर्समध्ये भांडवल वृद्धी होईल का नाही हा भाग वेगळा. पण LIC सरकारला दरवर्षी चांगल्या प्रकारे लाभांश मिळणार आहे. यावेळेस सरकारला 12,000 कोटी रुपयाचा लाभांश मिळाला आणि अशा प्रकारचा लाभांश सरकारला दरवर्षी मिळणारच आहे आणि तो सरकारला मिळणार म्हणून जे या LIC या संस्थेचे भागधारक आहेत त्या भागधारकांना सुद्धा लाभांशाचं वाटप नियमित होईल, ते चांगलं होईल असा या ठिकाणी आपण जर निष्कर्ष काढला तर तो चुकीचा होणार नाही असं या ठिकाणी सांगावंसं वाटतं. आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांवरती टीका करण्याची एक जी फॅशन आली होती या बाजारामध्ये, त्या बाजारामध्ये काही खाजगी बँकांनी दाखवलेलं कर्तृत्व त्याची चिरफाट झाल्यामुळे खाजगी बँका खूप चांगल्या आणि राष्ट्रीयकृत बँका खूप वाईट अशा प्रकारचं निष्कर्ष काढणं योग्य नाही. शेवटी बँका या आर्थिक संस्था असतात, त्यांच्यामध्ये ट्रान्सपरन्सी पारदर्शकता असलीच पाहिजे. गुंतवणूकदारांनी सार्वजनिक क्षेत्रातल्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअर्सकडे लाभांशाच्या हिशोबाने लक्ष दिलं पाहिजे आणि त्याचबरोबर बाजारामध्ये दीर्घकालीन गुंतवणूकदार म्हणून राहिलं पाहिजे हे या ठिकाणी पुन्हा पुन्हा सांगावंसं वाटतं. आमचं नाशिक परिसरातल्या श्रोत्यांना हे आव्हान आहे की त्यांना बाजारासंबंधी गुंतवणुकीसंबंधी काही प्रश्न विचारायचे असतील तर जवळच्या विश्वास बँकेच्या शाखेत त्यांनी जावं, लेखी स्वरूपात ते प्रश्न द्यावे किंवा आमच्या भ्रमणध्वनी क्रमांकावरती आम्हाला संपर्क साधावा. आणि प्रश्न हे वैयक्तिक स्वरूपाचे असू नये तर त्या प्रश्नांमुळे इतर श्रोत्यांना सुद्धा मार्गदर्शन होईल अशा प्रकारचे प्रश्न विचारण्याचं आम्ही या ठिकाणी आवाहन करतो आणि आजचं आमचं हे निवेदन संपवतो. धन्यवाद.
1: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट
4: द्या. गदी माडगुळकर यांचं गीत चिमण्यांची शाळा या चित्रपटामधलं, संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरात.

0: उपदला ससा, सांग तो ससा उपदला ससा।
1: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे। राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही

0: घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
1: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: आता कार्यक्रमात हे गीत ऐकूयात जगदीश खेबुडकर यांचं वसंतराव देशपांडे यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888.
1: या कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं गीत. पी साळाराम यांच्या गीताला संगीत आहे वसंत प्रभू यांचं, आणि हे गीत ऐकणार आहोत नांदायला जाते या चित्रपटामधलं.

0: मधुमेह उच्च रक्तदाब कोलेस्ट्रॉल धूम्रपान किंवा वय 40 च्या पुढे
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत. पी साळराम यांचं रामराम पाहुण या चित्रपटामधलं गीत. या गीताला संगीत दिलं आहे गायिका लता मंगेशकर यांनी.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016500.

0: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: दिल्ली पुकारा या आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत एका मराठी संगीतकाराची संगीत प्रवासाची कहाणी आणि त्याची काही सुरेल गीतं. मित्रांनो, बाळ पळसुले यांच्याबद्दलच जाणून घेणार आहोत आजच्या दिल्ली पुकारा या कार्यक्रमामध्ये. आपण ट्यून केलं आहे 90.8 आणि मी आहे प्रांजली तुमच्यासोबत. काही व्यक्तींचे आयुष्य हे एखाद्या सुंदर गीतासारखे असते. सुरुवातीला संघर्षाची करुण लय असते, मधल्या प्रवासात मेहनतीचे ताल असतात आणि शेवटी यशाची गोड चाल असते. ज्येष्ठ संगीतकार बाळ पळसुले यांची जीवनकहाणी अगदी अशीच होती. नामांकित गुरुकडे तालीम नव्हती, विद्यालयात शिक्षण नव्हते, पण कानांनी ऐकलेले सूर, मनात साठवलेली स्वप्ने आणि अथक परिश्रम यांच्या जोरावर त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला असंख्य अविस्मरणीय चाली दिल्या. त्यामुळे हा त्यांचा प्रवास प्रत्येक जिद्दी माणसासाठी प्रेरणादायी ठरतो, आयुष्याचा नवा धडा ठरतो.

दिल्ली पुकारा या कार्यक्रमात बाळ पळसुले यांनी संगीतबद्ध केलेलं, आशा भोसले यांनी गायलेलं, शांता शेळके यांनी लिहिलेलं सासूरवाशिणी या चित्रपटातलं एक सुरेल गीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहोत बाळ पळसुले यांनी संगीतबद्ध केलेली काही सुरेल गाणी. मित्रांनो, लहानपणी गावातील जत्रा बाळ पळसुले यांच्या आयुष्यामध्ये आनंद घेऊन येत असे. या जत्रेत घुमणारी गाणी, वाजणारी वाद्ये आणि रंगपंचावर होणारी सादरीकरणे मंत्रमुग्ध करून टाकत असत. त्या सुरांनी त्यांच्या मनावर इतकी गहिरी छाप पाडली की एक दिवस आपणही अशाच रंगमंचावर उभे राहून गाणार, वाद्ये वाजवणार आणि लोकांची दाद मिळवणार हे स्वप्न त्यांनी मनाशी घट्ट बांधले. बाजाची पेटी हातात धरली, अंदाजाने चुका करत करत वाजवायला सुरुवात केली. प्रत्येक सूर स्वतः शोधला, स्वतः चाल अनुभवली. गाण्यांना चाली लावण्याचा छंद दिवसेंदिवस वाढत गेला. हे सगळे अगदी सहज घडले आणि एका उत्तम संगीतकाराला त्या संगीतानेच घडवले. नंतर जत्रेत त्यांना काम करण्याची संधी मिळाली, आयुष्य बदलले. एखाद दुसऱ्या गीताला नवीन चाल देत कधी लोकप्रिय हिंदी गाण्यांच्या धर्तीवर मराठी गीते सादर करत त्यांचा हा प्रवास चालला. त्यांच्या नावाची चर्चा होऊ लागली.

पुकारा या कार्यक्रमामध्ये पाटलीन या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं आशा भोसले यांच्या आवाजामध्ये, लिहिलं होतं जगदीश खेबुडकर यांनी, संगीतबद्ध केलं होतं बाळ पळसुले यांनी. जगदीश खेबुडकर देखील त्याच जत्रेमध्ये बासरी वाजवत असत. दोन प्रतिभावंत कलाकारांचा सुरेल सहवास पुढे मराठी चित्रपट सृष्टीसाठी महत्वाचा ठरला. संगीत देताना कोणते वाद्य कुठे वापरावे, वातावरण कसे तयार करावे, गाण्यात भाव कसा आणावा याचा अनुभव तिथे त्यांनी घेतला. संगीताची आवड प्रचंड होती, परंतु पोटाचीही चिंता होतीच. शिपायाचे काम करत असताना काही काळ त्यांनी वसंत पेंटर यांच्या चित्रसंस्थेत शिपायाची नोकरी केली. शिपायाचे काम करत असतानाच स्वप्न मात्र जिवंत होते. अखेर त्यांना सुधारलेल्या बायका या चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शनाची संधी मिळाली आणि एक नवा संगीतकार हिंदी मराठी चित्रपटसृष्टीला मिळाला. त्यानंतर बाळ पळसुले यांनी कधी मागे वळून पाहिले नाही. चित्रपटातील वातावरण, पात्रांची भावना, कथानकाचा प्रवाह लक्षात घेऊन त्यांनी संगीताची अशी गुंफण केली की प्रेक्षक त्या गाण्याशी भावनिकरित्या जोडले जाऊ लागले.

या कार्यक्रमात थापाड्या या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं प्रभाकर नाईक यांनी लिहिलं होतं आणि संगीतबद्ध केलं होतं बाळ पळसुले यांनी. थापाड्या हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील गाण्यांनी लोकप्रियतेचे नवे विक्रम प्रस्थापित केले. त्यानंतर बाळ पळसुले हे नाव मराठी घराघरात पोचले. अनेक हिंदी, गुजराती, भोजपुरी चित्रपटांसाठी देखील त्यांनी संगीत दिले. अनेक चित्रपटातली गाणी आजही रसिकांच्या मनात जिवंत आहेत. त्यांच्या सुरांवर विश्वास ठेवणाऱ्या गायकांची यादी ही मानाची आहे. सर्व मोठे गायक गायिका, मोठमोठे संगीतकार यांच्या बरोबर बाळ पळसुले यांनी काम केलं.

0: मित्रांनो, आजही बाळपण सुले यांची गाणी कानावर पडली की ग्रामीण महाराष्ट्राची माती, लोकसंगीताचा सुगंध आणि मराठमोळ्या संस्कृतीची ओळख मनात जागी होते. चौथी पर्यंत शिक्षण, घरची गरिबी, कोणतेही औपचारिक शिक्षण नसताना केवळ जिद्द, मेहनत, सुरांवरील प्रेम यांच्या बळावर त्यांनी जे स्थान मिळवले ते प्रत्येक नवोदित कलाकारासाठी प्रेरणेचा दीपस्तंभ आहे. बाळपण सुले यांची कहाणी आपल्याला एकच गोष्ट शिकवते, ती म्हणजे स्वप्न पूर्ण करण्यासाठी परिस्थिती मोठी नसते तर जिद्द मोठी असते. ज्या माणसाच्या मनात सूर जिवंत असतात त्याचे नाव काळाच्या ओघात कधीच विसरले जात नाही. तर मित्रांनो, अशीच सुरेल गाणी ऐकत राहूया, जीवन प्रवास जाणून घेत राहूया आणि परत भेटूया पुढच्या मंगळवारी. तोपर्यंत नमस्कार.
1: नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPO सब सेंटर नाशिक 0253-2-39-21-21.
2: कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं SH बिहारी यांचं गीत असली नकली या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पैरेलाल यांचं.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.
1: आता ऐकूया किशोर कुमार यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत कारवा या चित्रपटामधलं. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर संगीत ऐकूयात अंजान यांचं डान्स डान्स या चित्रपटामधलं. अलिशा चिना यांनी गायलेल्या या गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहरी यांनी.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: कुमार यांनी गायलेलं खुद्दार या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. मजरूह सुलतानपुरी यांच्या या गीताला संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी.

व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604171.

0: नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो. आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. आजची गोष्ट, शेवटची सही. एक रविवार, नेहमीसारखाच रमाकांत काकांनी सकाळी आपल्या तिघाही मुलांना फोन केला. मोठा मुलगा पुण्यात, धाकटा बेंगळुरूमध्ये आणि मुलगी नागपुरात. नेहमीचीच चौकशी, कसा आहेस, औषधं वेळेवर घेतोस ना, मुलं कशी आहेत. फोन ठेवताना त्यांनी मोठ्या मुलाला सहजच म्हटलं, पुढच्या आठवड्यात नक्की आहे, एक महत्त्वाचं काम करायचं आहे. मुलगा हसत म्हणाला, हो बाबा, येतो येतो, नक्की येतो. पण तो पुढचा रविवार कधीच उगवला नाही. 2 दिवसांनी रमाकांत काकांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि काही क्षणात सगळं संपलं. विधी संपले, घर पुन्हा शांत झालं. एका संध्याकाळी तिघही भावंड बाबांच्या खोलीत बसली होती. मोठा मुलगा म्हणाला, बाबा म्हणाले होते एक महत्वाचं काम आहे. धाकटा म्हणाला, मलाही तेच म्हणत होते. मुलगी हळूच म्हणाली, माझ्याशीही बोलले होते बरं का, पण काय काम होतं हे सांगितलंच नाही त्यांनी. क्षणभर तिघेही शांत झाले. भिंतीवर बाबांचा हसरा फोटो होता. जणू ते अजूनही काही सांगण्याचा प्रयत्न करताय. काही दिवसांनी कागदपत्र आवरताना एक फाईल सापडली. त्यात घराचे कागद होते, शेतीचे सातबारे होते, बँकेच्या पावत्या होत्या, गुंतवणुकीची कागदपत्र होती, पण मृत्यूपत्र नव्हतं. मोठ्या मुलाने फाईल अलगद बंद केली. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो फोटो समोर उभा राहून हळूच म्हणाला, बाबा बहुतेक हेच ते महत्वाचं काम असावं. कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा.
1: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे.

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

कार्यक्रमात आता ऐकूयात दिल का राजा या चित्रपटामधलं मजरू ह सुलतानपुरी यांचं गीत. गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले, मोहम्मद रफी आणि मन्नाळे यांच्या आवाजात.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, एचपीटी कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना।
6: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
5: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
6: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
5: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू।

0: नमस्कार पालक व माझ्या बालमित्रांनो, मी अरुण सूर्यवंशी आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. अजिंक्य मी या नव्या वाचनमालेत मी आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो.
1: श्रोते हो, सध्या आपण ऐकत आहोत अजिंक्य मी या प्राध्यापक प्रवीण डवणे लिखित पुस्तकातील काही प्रेरणादायी कथा, खास पालकांसाठी आणि मुलांसाठी. सध्या आपण ऐकत आहोत बाल युनियन ही कथा. सोसायटीमधील पालकांना कंटाळून शेवटी सुजयच्या मित्रांनी आणि सुजयने असं ठरवलं की एक बाल युनियन स्थापन करायची, आणि त्या बाल युनियनच्या मार्फत पालकांना त्यांच्या समस्या ज्या आहेत या पालकांपर्यंत पोहोचवायच्या. पुढे काय झालं चला ऐकूया. वेदश्री म्हणाली, या पालकांच्या कॅम्पमध्ये एक लेक्चर ठेवा पालकांसाठी, आमच्या स्कूलसाठी पण ठेवा बरं का. केवढा होमवर्क देतात हे टीचर. अहो 6 तास स्कूल, सकाळी क्लास, संध्याकाळी कथ्थकचा क्लास, रात्री 8:30 घरी आल्यावर केवढा तो होमवर्क. अहो अर्धा होमवर्क तर माझी मम्मीच करते, असं ऐकून सगळे फिसकत हसले. थोडा खेळायला वेळ हवाच ना आम्हाला. ही मोठी माणसं त्यांच्या लहानपणीच्या गमती जमती आम्हाला सांगतात. मम्मी मला एकदा सांगत होती, तिचा मूड चांगला होता तेव्हा बरं का, नागपंचमीला म्हणे ती फ्रेंड सोबत झोके घ्यायची, फुगडी, पिंगा, झिम्मा सुद्धा खेळायची. अय्या पिंगा, व्हॉट इज द मिनिंग ऑफ पिंगा, मला काय माहीत. मम्मी म्हणाली, ते मी तुला सांगितलं, एक प्रकारचा गेम ग, अपूर्व आजीच्या थाटामध्ये म्हणाली. ते काही असो, आम्हाला मात्र खेळायला वेळच नाही. आम्ही आमच्या मुलांना काय सांगणार, कुठले खेळ खेळतो खेळलो होतो आम्ही. अय्या तारिणी, विनाकारणात लाजली. ए हिच्या बोलण्यात पॉईंट आहे बरं का, पण पॅरेंट्सच्या शिबिरामध्ये हे असू दे बरं का. आता माझंही एक म्हणणं ऐका की. बोल बंटी बोल, तू आतापर्यंत बोलला नव्हतास ना, चल बोल. मला व्हायचंय चित्रकार, पण रात्रंदिवस आई बाबा डोक्यात एकच भरवत आहेत की मी डॉक्टरच व्हायचं, डॉक्टरच व्हायचं. अरे तू काय डॉक्टर होणार, तुझा सायन्स एकदम पुअर आहे, आदित्यने तारे तोडले. अरे आपापसात आपण असं भांडायला लागलो, आपल्या सोसायटीच्या मोठ्या माणसांची मीटिंग आहे का ही. शांत राहा, बघून घेतो नंतर, अशा नजरेने बंटी म्हणाला. एकदा तर मी चित्र काढताना माझी आई आली आणि हातातला ब्रश माझ्या हातातून हिसकावून घेतला. का का, कारण हेच ड्रॉइंगच्या मार्कांना म्हणे काही अर्थच नसतो, त्यापेक्षा मॅथ्स करत बस म्हणे. मला मान्य आहे गणित सोडवणं ही गरज आहे, पण म्हणून चित्रच काढायचे नाहीत का आम्ही. अध्यक्ष महाशय, आपल्या कॅम्पमध्ये याचंही शिक्षण त्यांना देऊया. कोणाला, पालकांना. आमच्या आवडीप्रमाणे आम्ही शिकलो तरच त्यात आम्ही मोठे होऊ, येस, आणि त्यात आम्ही आनंदीही राहू. करेक्ट अक्षदा. मीटिंग रंगात आली होती. हे सगळं एकीकडे लिहून घेण्यात गर्क असलेली मोनिका म्हणाली, हे अरे मलाही बोलू द्या ना, मला पण बोलायचं आहे, नाहीतर मी आपली बसेन तुमचेच मुद्दे लिहित. बोल ना, पण तुझ्याकडे पाहिल्यावर वाटत नाही ग तुझ्यावर काही अन्याय होतोय म्हणून. ए बंटी चुप, अन्याय असा कपाळावर वाजता येतो का की कानातून उगून बाहेर येतो. टाळ्यामध्ये सगळ्यांनी हशा मिसळला. प्रोत्साहनानं जोशात येऊन मोनिका म्हणाली, अन्याय असा या इथं मनावर होतो मनावर. मोनिकाचा स्वर काहीसा कातर झाला. शुभमनं एकदम सर्वांना मोकळं केलं. रिलॅक्स फ्रेंड्स, मोनिका कार्य करताना असं हळवं राहून चालणार नाही असं कोण म्हणतं. कुणीतरी टपली मारली. कुणीतरी मोठ्या माणसानं असं म्हणून ठेवलंय, हा मोठा माणूस म्हणजे तो मीच ना. बंटीने हशा पिकवला. सगळे हसायला लागले. अरे मला बोलू द्या ना जरा, मोनिकाने विनंती केली. ती पुढे म्हणाली, माझे डॅड 2-2 वर्ष सारखे अमेरिकेला असतात, मी न मम्मा दोघंच घरी असतो. मम्माही केव्हा केव्हा रडते त्यांच्या आठवणींनी. फोनवर बोलतो आम्ही, मी ना डॅड, पण खरं सांगू ना आता त्यांचा मला चेहराच आठवत नाही. फोटो पाहते पण फरक असतोच ना शेवटी, खूप पैसे पाठवतात ते, सगळं माझ्या शिक्षणासाठीच चाललंय, पण माझ्या कुठल्याच हॅपी बर्थडेला माझे डॅड जवळ नसतात, काय करायचं पैशाचं? माझ्यासारखी पुष्कळ मुलं मुली असतील ना, त्यांच्या पॅरेंट्सना आपण सांगूया आपल्या कॅम्पमध्ये, बाबांना परदेशात जा.

पैसे कमाव, पण कुणासाठी कमवताय ते हे बघायला या ना आमच्याकडे. मध्ये मध्ये एक वेगळीच निस्तब्धता मीटिंगमध्ये पसरली होती. या मीटिंगमध्ये पुढे काय झालं मित्रांनो ऐकूया पुढील मंगळवारी दुपारी 2 वाजता आणि पुनःप्रक्षेपण रात्री 11 वाजता. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: जान की बाजी या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. अंजान यांची गीतरचना ऐकूया किशोर कुमार यांच्या आवाजात. संगीतकार अन्नू मलिक.

0: बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.
1: ऐकूया मेहबूब यांची ही गीतरचना कविता कृष्णमूर्ती आणि करसन सारगाथिया यांच्या आवाजामध्ये, संगीतकार इस्माईल दरबार. हे गीत आपण ऐकणार आहोत हम दिल दे चुके सनम या चित्रपटामधलं.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटीवशर
4: रसिक हो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवर जीची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिक हो FLOA म्हणजेच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन्स ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. मंडळी, गेल्या काही दिवसापासून आपण ह्या कार्यक्रमामध्ये जर्मन आणि फ्रेंच शिकलेल्या किंवा शिकवणाऱ्या व्यक्तींशी गप्पा मारतो आहोत आणि त्यांचे अनुभव जाणून घेतो आहोत. आपल्याला तर माहितीच आहे फ्लोआच्या माध्यमातून जर्मन आणि फ्रेंच भाषा अतिशय माफक दरामध्ये ऑनलाईन पद्धतीने आणि सगळ्या वयोगटातल्या व्यक्तींसाठी उपलब्ध करून दिलेली आहे, ती म्हणजे शैलेश लेले सरांनी. आणि हा उपक्रम गेल्या काही वर्षापासून ते संपूर्ण महाराष्ट्रभरात राबवत आहेत आणि ह्या अनुषंगाने आपण वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांशी गप्पा मारत असतो. तर त्याच अनुषंगाने आजच्या भागामध्ये आज आपल्या रेडिओ विश्वासच्या स्टुडिओमध्ये जेजुरीहून जोडले गेलेले आहेत सागर नंदकुमार सर, जे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक मंडळाचे सचिव आहेत. तर आपण त्यांच्याशी गप्पा मारूया, त्यांचा प्रवास आणि फ्लोआविषयी त्यांना नेमकं काय वाटतं याविषयी जाणून घेऊया. तर गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी त्यांचं स्वागत करते. सर, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं.
5: नमस्कार.
4: सर, थोडं तुमच्याविषयी जाणून घ्यायला आवडेल की आपण मूळचे कुठले आहात आणि आपलं एज्युकेशन काय झालंय.
5: मी नंदकुमार सागर, सचिव महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळात आहे. माझं गाव मूळचं विंजर नसरापूर या भागात आहे, पुणे जिल्ह्यातच. अतिशय डोंगरी भागामध्ये ते गाव होतं. मी 10वीपर्यंत शिक्षण तिथंच घेतलं. त्यानंतर पुणे शहरामध्ये अभिनव कला महाविद्यालयात मी GD@ कमर्शियल ही पदवी घेतली. त्यानंतर मी MA केलं, AM केलं, अशा स्वरूपाच्या मी पदवी घेतल्यानंतर 1993 साली जिजामाता हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज जेजुरी या ठिकाणी कला शिक्षक म्हणून पदावर रुजू झालो. आणि आमच्या संस्थेचे संस्थापक स्वर्गीय चंदुकाका जगताप यांच्या माध्यमातून 1998 साली या ठिकाणी प्राचार्य पदाची धुरा माझ्यावर दिली. अतिशय अल्पसंख्या असणारी शाळा होती, 74 पट होता सुरुवातीला. आता साधारणतः 1 ते 12 पर्यंत 2500 विद्यार्थी इथं ज्ञानार्जन करतात. अतिशय उत्तम पद्धतीने सेमी माध्यमाची शाळा ही आहे. चांगल्या पद्धतीने मराठी माध्यमातून विद्यार्थी घडतात. विद्यार्थी BJ मेडिकल, गव्हर्नमेंट मेडिकल, इंजिनियर, PSI, MPC या माध्यमातून माझी विद्यार्थ्यांचा सुद्धा रेशिओ चांगला आहे. अशा पद्धतीने मी काम करत राहतो आणि संघटनेच्या कामामध्ये काम करत असताना सर्व तालुका संघाचा सचिव, अध्यक्ष पुरंदर तालुक्याचा, नंतर मग पुणे जिल्ह्याचा सचिव, कार्याध्यक्ष, अध्यक्ष आणि आता महामंडळाचा महाराष्ट्र राज्याचा सचिव म्हणून काम करतो. शाळेच्या अनेक प्रश्नांसाठी बऱ्याच वेळा आंदोलन असतील, शिक्षकांचे प्रश्न असतील, शिक्षकेतरांचे प्रश्न असतील, या विषयावर खूप वेळा आंदोलन, शिक्षण मंत्री साहेब असतील, अनेक लोकांशी अधिकाऱ्यांशी मागण्या मांडून आपण त्याला न्याय मिळवण्याचा प्रयत्न केलाय.
4: वा, खूपच छान. आपलं काम खूपच वेगवेगळ्या पातळ्यांवरती झालेलं आहे, त्यामुळे अनेक अनुभव गाठीशी जमा झाले असतील असं म्हणायला काही हरकत नाही. बरं, ह्या सगळ्यामध्ये कधी विद्यार्थ्यांशी डायरेक्ट इंटरॅक्शन करण्याचा कधी प्रसंग आला का?
5: मी सुरुवातीपासून मी मूळचा अध्यापक, म्हणजे मी मूळचं शिकवण्याचं काम केलं. कला विषय होता, त्यानंतर मी मराठी अध्यापन करत असतो, अजूनही करतो, विद्यार्थ्यांच्या समवेतच असतो आणि शिकवताना मात्र मी त्या प्रसंगावधानाने फळ्यावर चित्र काढून किंवा साहित्याच्या रूपामध्ये विद्यार्थ्यांसमोर प्रत्येक गोष्ट सादरीकरण करून करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना एकदा शिकवल्यानंतर माझ्या विषयामध्ये त्यांना पुन्हा रिपिटेशन करण्याची गरज वाटत नाही, एवढं नाट्य पद्धतीने मी अध्यापन करतो.
4: वा वा, मस्त. आपण मराठी भाषेचा उल्लेख केला की आपण मराठी भाषा पण शिकवता, तर मुळातच कुठली तरी मातृभाषा ही किती महत्वाची आहे मनुष्याच्या आयुष्यात हे तुमच्यापेक्षा जास्त चांगलं कोणी सांगू नाही शकत, की कुठलीही भाषा शिकवणं हे एक खूप मोठं काम आहे.
5: महाराष्ट्र संस्काराचा भाग आहे, संस्कृतीचा ठेवा असणारं राज्य आहे आणि उत्तम पद्धतीने देशच तसा आहे, आपला विविध संस्कृतीने नटलेला आहे. पण महाराष्ट्रामध्ये आपल्या मातृभाषेमध्ये शिकल्यानंतर मला आजही जाणवतं की बरेचसे अधिकारी असतील किंवा राज्यकर्ते असतील, त्यावेळेस मातृभाषेमध्ये प्रत्येक गोष्ट समजेल उमजेल, मग त्याला इतर भाषांचं ज्ञान अवगत होईल. म्हणून मातृभाषेवर त्याची पकड असली पाहिजे. मग व्याकरणावर असेल, दीर्घ ऋस्व सर्व वॅलंटी असतील, उकार असतील, त्याच्या जाणीवा असल्या पाहिजेत. विविध अलंकाराचं रूप त्याला असलं पाहिजे. त्या पद्धतीने विविध ठिकाणी त्याला कवितांची कवन गाता आली पाहिजेत. एखादा पॅरेग्राफ चांगला लिहिता आला पाहिजे. पत्रव्यवहार चांगला करता आला पाहिजे. आपलं प्रेझेंटेशन चांगलं असलं पाहिजे. हस्ताक्षर चांगलं असलं पाहिजे. या सरावासाठी त्या लहान वयापासूनच त्यांनी मुळात काम केलं पाहिजे. आणि मग आपल्याला बहरलेला महाराष्ट्र, संस्कृतीने घडलेला महाराष्ट्र आणि मराठी भाषा, ती ज्ञानेश्वरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या जिभेवर अमृत पेरल्यासारखी असली पाहिजे. त्यात गोडवा आहे, नम्रता आहे, प्रेम आहे, वात्सल्य आहे, तेवढीच आपल्याला त्याबद्दलची आस्था असली पाहिजे. म्हणून मातृभाषा ही प्रथम असली पाहिजे.
4: मस्त मस्त, खूपच छान. बरं, अशाच दोन परकीय भाषा शिकवल्या जातात की ज्या त्या देशाच्या त्या मातृभाषा आहेत, आणि त्या निमित्ताने खरं तर आज आपण इथे गप्पा मारतो आहोत. तर मग काय सांगाल तुम्ही की ह्या जर्मन आणि फ्रेंच ह्या ज्या दोन भाषा आहेत, तर ह्या विद्यार्थ्यांना शिकवणं किती गरजेचं वाटतं तुम्हाला?
5: महाराष्ट्र राज्यामध्ये म्हणजे शैलेश लेलेन सारखा मी एक चांगला व्यक्ती अनुभवला. या फॉरेन लँग्वेजची गरज काय आहे? आता आपण ग्लोबलायझेशन मध्ये आहोत, जगावर राज्य करायला भारत सज्ज झालेला आहे, आणि मग आपली मुलं विस्तारलेल्या जगामध्ये जाताना कुठेतरी थांबू नयेत. म्हणून शैलेश लेलेन सारख्यांनी जी ही पुढाकार घेतला त्याचा मला खूप मनस्वी आनंद आहे आणि स्वाभिमान पण वाटतो. या संकल्पनेतील विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील परकीय भाषांचं शिक्षण उपलब्ध करून देण्याचं विविध उपक्रम राबवले जातात, याचा मला निश्चित आनंद असतो. आणि बरेच वर्ष ते ग्रामीण भागातल्या शहरी भागातल्या विद्यार्थ्यांना या दोन परकीय भाषा शिकवण्यासाठी अतिशय आग्रही, त्यातून ते इंग्रजी बरोबरच या भाषांचं कौशल्य विकसित करण्यावर त्यांचा खूप भर असतो. त्या दृष्टिकोनातून अतिशय ह्या दोन्ही भाषा म्हणजे जर्मन असेल, फ्रेंच असेल किंवा त्याच्या माध्यमातून अनेक आपण जपानी, स्पॅनिश, कोरियन, चिनी या भाषांचा वापर करून विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन आपल्याला ज्या देशात जाणार आहे त्यामध्ये त्यांना कुठेही ती मुलं त्यांचा वेळ वाया जाणार नाही, तिथंच त्यांचं बेसिक जर तयार झालं तर आपल्याला त्याचा त्या मुलांना त्यांचा चांगला उपयोग होईल.
4: वा मस्तच. तुम्ही ह्या पदावर असताना तुम्हाला या शैलेश लेलेन बद्दल समजलं किंवा फ्लोआ बद्दल समजलं की त्या आधीपासून माहिती होतं?
5: मी ह्या पदावर असताना शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून, प्राचार्य म्हणून काम करत असताना मी शैलेश सरांचा माझा संबंध आला आणि मी जिल्ह्याचा सचिवाध्यक्ष असतानाच मला ह्या गोष्टी त्यांच्याशी संपर्क आला आणि मग अनेक शाळांमध्ये जिल्हाभर महाराष्ट्रभर हे काम केलं पाहिजे म्हणून त्यांनाही मी अनेक अधिवेशनामध्ये अनेक कार्यक्रमांमध्ये जी कार्यशाळा असतात मुख्याध्यापकांच्या त्याच्यामध्ये बोलून ह्या भाषांबद्दलची जागृती करण्यासाठी त्यांनाही मी बऱ्याच वेळा वारंवार विनंती केली होती. आणि ह्या सर्व गोष्टी करत असताना विद्यार्थ्यांमध्ये जागतिक संवाद कौशल्य विकसित करण्यावर भर असला पाहिजे. हे त्या ठिकाणी रोजगाराच्या माध्यमातून असेल, उच्च शिक्षण असेल आणि आंतरराष्ट्रीय संधीसाठी आवश्यक ह्या भाषांची कौशल्य वाढवणं काय काळाची गरज आहे हे लेले सरांनी अनेक व्याख्यानांमध्ये अनेक सभेंमध्ये मुख्याध्यापकांच्या आम्हाला सांगितलं आणि मी त्याला कायम सपोर्टेड राहिलो, त्यांना कायम सांगत राहिलो की हे गरजेचं सर. आणि मुलांना जरा वेगळे पण आता मराठी माध्यमाच्या शाळा असतील किंवा इतरही शाळा असतील पण त्यांचं म्हणणं आहे की आपल्याला ग्रामीण भागातल्या मुलांना याच्यापासून दूर ठेवायचं नाही म्हणून त्यांचा कायम तो प्रयत्न असतो आणि अतिशय उपक्रमशील ह्या दोन्ही गोष्टी आहेत म्हणून त्या शाळांमध्ये सुरू करण्यासाठी आम्ही आग्रही कायम आग्रही आहे.
4: वा बरं, जेव्हा तुम्हाला ही संकल्पना समजली की एकतर ऑनलाईन आहे त्यामुळे वेळेचं काही बंधन नाहीये, वयाचंही काही बंधन नाहीये आणि सर्वसामान्य विद्यार्थी सुद्धा हे अफोर्ड करू शकतात, ह्या बऱ्याच जमेच्या बाजू आहेत, मग असं असताना नेमकं तुम्हाला काय वाटलं होतं की हा प्रोजेक्ट किती सक्सेस होईल, विद्यार्थ्यांना किती त्याचा उपयोग होईल त्याबद्दल काय वाटलं?
5: परकीय भाषा आहे, आपण इंग्रजी भाषा शिकायला सुद्धा मुलांना सुरुवातीला असं वाटतं की काय त्यात येईल का नाही मला, पण त्यातले बारकावे कळले, बेसिक गोष्टी समजल्या, मूळच्या गोष्टी समजल्या, त्या शब्दाला काय म्हणायचं आपल्या शब्दामध्ये आणि त्यांच्या शब्दामध्ये, त्या एकदा त्यांना समजायला लागलं की ते आनंदाने स्वीकारायला लागले. थोडेसे मुलं संवाद करताना हसतात सुद्धा की बाबा काय नेमकेपणाने, पण त्याला तेवढाच अभिमान वाटतो की मला फ्रेंच येतंय, मला जर्मन येतंय, आता त्यांना त्याच्याबद्दलचा खूप अभिमान वाटतो. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रशिक्षण जरी आयोजित करणं गरजेचं होतं तरी ऑनलाईन ज्यावेळेस मुलं शिकतात तर खूप छानपणाने तिकडून त्या आपल्या शब्दांमध्ये आणि त्यांच्या शब्दांमध्ये काय म्हणायचं हे सांगितल्यामुळे ऑनलाईनला मुलं जॉईन होतात, ते शिकतात आणि त्यांचं संवाद कौशल्य आम्ही साधारणतः शाळेच्या परिपाठाच्या वेळेस कार्यक्रमांच्या वेळेस पाहुणे आल्यावर इतर वेळी या भाषांचं संवाद कौशल्य आम्ही प्रदर्शित करत असतो त्यामुळे लोकांनाही त्याचा प्रसार होतो.
4: वा फारच छान. बरं फ्लोआ बद्दल काय वाटतं की हा उपक्रम किती उपयोगी आहे, काय आहे, काय सांगाल त्याबद्दल?
5: 100% ह्याचा या उपक्रमाला आपल्याला साथ दिली पाहिजे, सर्वांनीच त्याचं अनुकरण केलं पाहिजे. म्हणजे या फॉरेन लँग्वेज शिकणं काळाची गरज बनलेली, आपण आपली भाषा तर आहेच, आपल्या मातृभाषेत आपण शिकतोय, पण ज्याला विस्तारलेले पंख घेऊन जगावर राज्य करायला विस्तारित जायचंय ते त्यावेळेस त्याला स्वतःजवळ वेगवेगळ्या ह्या भाषांची छिदोरी आपल्या जवळ असली पाहिजे. म्हणून काही शासकीय अनुदानित व खासगी शाळा आहेत महाविद्यालयांमध्ये परकीय भाषा अभ्यासक्रम राबवणं गरजेचं आहे मुळात, आणि परकीय भाषा शिकण्यामुळं त्यांना त्यांचा कॉन्फिडन्स वाढेल, त्यांचा आत्मविश्वास वाढल्यानंतर आपल्याला जगावर राज्य करण्यासाठी ही मुलं सज्ज होतील. म्हणून प्रत्येकाने या परकीय भाषांचं अनुकरण करून शिकण्यासाठी प्रोत्साहित झालं पाहिजे. जिल्ह्यांमध्ये काही प्रयोग प्रायोगिक स्वरूपात आपण परकीय भाषा प्रशिक्षणाचे कार्यक्रम सुद्धा लेले सरांच्या माध्यमातून घेतण्यात आले, त्याचा निश्चित उपयोग होतो आणि उद्योग क्षेत्रामध्ये याची गरज आपल्याला आहे.
4: वा खूपच छान. आपल्या शाळेतले किंवा आपल्या संपर्कात असलेले साधारण किती विद्यार्थी यामध्ये एनरोल झाले त्याबद्दल काही सांगू शकाल?
5: मी माझ्या शाळेमध्ये साधारणतः 5 वर्ष झालं हा उपक्रम घेतोय, फ्रेंच भाषेचा जर्मन भाषेचा. साधारणतः 50-50 विद्यार्थी माझ्या शाळेमधले याच्यात सहभागी होतात, परीक्षा देतात, त्या परीक्षा उत्तीर्ण होतात आणि त्यांचा संवाद कौशल्य होतं. साधारणतः 250 मुलं माझ्या शाळेतून ह्या लँग्वेज शिकून घेतलेली. उद्योग, आयटी, पर्यटन आणि परदेशी शिक्षणाच्या संधी लक्षात घेता मुलांना ह्याची जाणीव आम्ही करून देतो की हा अभ्यासक्रमाचा लाभ झाल्यानंतर तुम्ही ज्या आयटी क्षेत्रात जाताल त्या ठिकाणी जरी महाराष्ट्रात बसून काम केलं आपण तरी एखाद्या फ्रेंच देशातून काम असेल, जर्मन देशातून काम असेल तर त्याला अवधी जात नाही, वेळ जात नाही, कमी वेळात तो तातडीने स्वीकारतो. त्यामुळं आपण ह्या फॉरेन लँग्वेजच्या विषयी विचारत आहात तो महाराष्ट्र शासनाच्या एखाद्या विशिष्ट शासन निर्णय जर झाला शिक्षण विभागाच्या योजनेशी किंवा विशिष्ट संस्थेशी या कार्यक्रमाशी संबंधित असेल तर त्याचे अधिकृत तपशील वेगळा असू शकतात. आपल्याला शासन निर्णय जरी झाला आणि एखादी परकीय भाषा ऐच्छिक ठेवायची तर त्या ऐच्छिक विषयामध्ये त्यांनी पण शासन निर्णयाच्या माध्यमातून थोडासा महाराष्ट्र शासनाने प्रोत्साहन द्यावं असं मला वाटतं.
4: छानच. बरं, जाता जाता काही सल्ला द्यावासा वाटतो का फॉरेन लँग्वेज शिकण्याविषयी?
5: आता या ठिकाणी काय महाराष्ट्रातील शैलेश लेल्यांच्या माध्यमातून 33 जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम सुरू आहे. साधारणतः 14,000 मुलं, 1,000+ मुलं याच्यामध्ये सफर आहेत उत्तम पद्धतीने. ते सुद्धा लेले सर PSR फंडातून अनेक कंपन्यांकडून निधी घेतात. त्याच्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये त्यांनी PTC सॉफ्टवेअर कंपनीकडून 50 शाळांसाठी निधी घेतलाय, म्हणजे निधी सुद्धा उपलब्ध करून देतात आणि प्रोत्साहन देतात, ह्याचं कौतुकच आहे. साधारणतः 1,000 मुलांची फी शैलेश लेले सरांच्या माध्यमातून PTC सॉफ्टवेअर ही कंपनी भरत आहे. मग ह्या तळागाळातील ग्रामीण भागातील मुलगा या फॉरेन लँग्वेज मध्ये शिकावा, तो परदेशात चांगलं काम करावा हा उद्देश त्यांचा निश्चित आहे. ह्या APLO मध्ये उत्तम पद्धतीने काम होईल अशा दृष्टिकोनातून मी शैलेश लेले सर असतील, त्यांची टीम असेल, सर्वांनाच विनंती करत महाराष्ट्र शासनाच्या बरोबर आपण पत्रव्यवहार करून फॉरेन लँग्वेज शिकण्यासाठीचा शालेय अभ्यासक्रमांमध्ये थोडासा त्याचा अंतर्भाव करावा आणि ज्या शाळा कायदा इच्छुक आहेत, जी मुलं कायदा इच्छुक आहेत त्यांच्यापर्यंत आपण पोहोचावं आणि ह्या लँग्वेज शिकण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करावं असं मी यांना सांगेल.
4: वा खूपच छान सर, धन्यवाद आज आपण इथे सहभागी झालात आणि इतकी छान माहिती आमच्या सगळ्या श्रोत्यांना दिली, त्याबद्दल मनपूर्वक आभार आणि धन्यवाद.
5: धन्यवाद मॅडम.
4: तर मंडळी, फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन्स ह्या कार्यक्रमामध्ये आज आपण गप्पा मारल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाचे सचिव नंदकुमार सागर यांच्याशी. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात इंदिवर ह्यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत शब्बीर कुमार यांच्या आवाजात. चित्रपट जीते है शान से आणि या गीताला संगीत दिलं आहे अन्नू मलिक यांनी.

0: तुझ्या बुटीकमध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात दुनिया का मेला या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.

0: टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी संवाद साधते आहे सौ माधुरी नंदन. वारकरी संप्रदायातील काही दैदिप्यमान नक्षत्रांचे आषाढी कार्तिकी वारी यामध्ये आपण दर्शन घेत आहोत. आजचा चौथा भाग संत वीणाबाई गुरुभक्तीचे अलौकिक तेज आणि कीर्तनाची धुरा वाहणाऱ्या क्रांतिकारिणी वीणाबाईचा भाव थोर. वीणाबाईचा भाव थोर सद्गुरूचरणी निरंतर. महाराष्ट्राची संत परंपरा फक्त एका संप्रदायापुरती मर्यादित नसून तो भक्तीचा एक मुक्त प्रवाह आहे. विठ्ठल भक्तीचा ध्यास घेतलेल्या वारकरी संप्रदायाने आणि जय जय रघुवीर समर्थचा गजर करणाऱ्या रामदासी परंपरेने महाराष्ट्राला जे आत्मिक बळ दिले त्या दोन्हीही प्रवाहाचा सुंदर आणि दैवी मिलाप म्हणजे संत वीणाबाई. 17व्या शतकाच्या उत्तरार्धात ज्या काळात स्त्रियांना घराबाहेर देखील पडण्याची मुभा नव्हती त्या काळात समर्थ रामदास स्वामींच्या आज्ञेने हातात टाळ मृदुंग घेऊन विद्वानांच्या सभेत कीर्तन गाजवणाऱ्या आणि रामकथा सांगणाऱ्या पहिल्या महिला कीर्तनकार म्हणजे संत वीणाबाई. आषाढी कार्तिकी वारीमध्ये आपण आज त्या त्यागवृत्तीने नटलेल्या क्रांतिकारिणीच्या चरित्राचे दर्शन घेणार आहोत. संत वीणाबाईंचा जन्म इसवी सन 1627 सुमारास कोल्हापूर येथे एका प्रतिष्ठित देशस्थ ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील आदिनाथ गोसावी सुशिक्षित होते. वीणाबाईंचे बालपण कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या छायेत गेलेले. त्या अत्यंत बुद्धिमान होत्या. तत्कालीन रूढीनुसार वयाच्या अवघ्या 11व्या वर्षी त्यांचा विवाह मिरज येथे झाला. परंतु नियतीला काही वेगळेच मान्य होते. लग्नानंतर अवघ्या काही महिन्यातच त्यांच्या पतीचा अकाली मृत्यू झाला आणि वयाच्या 12व्या वर्षी वीणाबाईवर वैधव्याची कुऱ्हाड कोसळली. 17व्या शतकातील विधवा स्त्रीचे जीवन म्हणजे जिवंतपणी नरक यातना भोगण्यासारखे होते. केस वपन करणे, रंगीत कपडे न वापरणे आणि घराच्या अंधाऱ्या कोपऱ्यात राहणे हा त्या काळचा नियम होता. वीणाबाईंनी हे सगळं दुःख सहन केलं. त्यांचं मन संसारातून पूर्णपणे विरक्त झालं होतं आणि त्यांनी आपला मोर्चा अध्यात्माकडे वळवला. याच काळात समर्थ रामदास स्वामींचे कोल्हापूर मिरज परिसरात आगमन झाले. समर्थांची कीर्तने आणि दासबोधाचे निरूपण ऐकून वीणाबाईंच्या मनात मोक्षाची इच्छा जागृत झाली. त्यांनी समर्थांचे पाय धरून दीक्षेची मागणी केली. समर्थांनी वीणाबाईमधले सुप्त आध्यात्मिक तेज ओळखले आणि त्यांनी त्यांना राम मंत्राची दीक्षा दिली. समर्थांच्या मार्गदर्शनाखाली वीणाबाईंनी वेद, उपनिषदे, रामायण आणि ज्ञानेश्वरी याचा सखोल अभ्यास केला. आपल्या तल्लक बुद्धीमुळे त्या अल्पावधीतच समर्थांच्या सर्वात विश्वासू शिष्या बनल्या. वीणाबाई जेव्हा समर्थांच्या मठात राहून परमार्थ करू लागल्या तेव्हा तत्कालीन कर्मठ समाजात मोठी खळबळ माजली. एक तरुण विधवा स्त्री मठात राहते अशी कुजबूज करत लोकांनी त्यांच्यावरती चिखलफेक सुरू केली. त्यांच्या स्वतःच्या नातेवाईकांनीही त्यांना कुलकलंक मानले. या संघर्षाच्या काळात वीणाबाईंच्या आयुष्यात काही थक्क करणारे प्रसंग घडले. कुटुंबाची नाचक्की होत आहे असं मानून काही कट्टर नातेवाईकांनी वीणाबाईंच्या जेवणात जहाल विष मिसळले. वीणाबाईंना याची जाणीव देखील झाली पण त्यांनी सद्गुरु समर्थ आणि श्रीराम असं नाव घेऊन ते विष शांतपणे प्राशन केले आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे विषाचा त्यांच्यावर काहीही परिणाम झाला नाही. उलट त्यांच्या

अरे रे, आतून दैवी तेज प्रगटू लागले आणि हा चमत्कार पाहून नातेवाईक त्यांच्या चरणी लीन झाले. आता तुम्ही सांगा, मी जर तुम्हाला सांगितलं की पाषाणाची मूर्ती डोलली तर तुमचा विश्वास बसेल का हो? नाही ना? तर मग ऐका, एकदा सज्जनगडावर समर्थांच्या उपस्थितीत वेळाबाईंचं कीर्तन सुरू होतं. त्या सीता स्वयंवर आख्यान लावत होत्या. वेळाबाईंचा आवाज भक्तिरसाने अगदी ओतप्रोत भरलेला आणि त्या जेव्हा रामनामाचा गजर करून नाचू लागल्या तेव्हा सभेत ठेवलेली साक्षात श्रीरामाची पाषाणाची मूर्ती ही वेणाबाईंच्या कीर्तनाच्या तालावर डोलू लागली. भक्तीच्या बळावर दगडालाही पाजर फुटू शकतो हे त्यांनी दाखवून दिलं. संत वेणाबाई या केवळ कीर्तनकार नव्हत्या तर उच्च कोटीच्या कवयित्री होत्या. त्यांनी रचलेला सीता स्वयंवर हा ग्रंथ मराठी साहित्यातील एक उत्कृष्ट नजराणा मानला जातो. स्त्रीच्या दृष्टिकोनातून सीतेचे मनोगत आणि तिची रामभक्ती त्यांनी यामध्ये खूप सुंदररित्या मांडली आहे. त्यांच्या अभंगात गुरुमहिमा आणि विठ्ठलराम यांच्यातील अद्वैत दिसून येते. त्यांचा एक प्रसिद्ध अभंग, सद्गुरु रायाचे चरणी वंदावे, मनाचे उन्मन तेथे व्हावे, रामनाम मुखी गाता रात्रंदिन, वेणा म्हणे मिटेल संसाराचे ऋण. वेणाबाईंच्या साहित्यात कधीही कुठेही नैराश्य दिसत नाही. वैधव्याचं दुःख बाजूला सारून त्यांनी आत्मिक आनंदाचं जे शिखर गाठलं त्याची प्रचिती त्यांच्या प्रत्येक ओवीतून येते. समर्थ रामदास स्वामींनी वेणाबाईंवर चाफळच्या मठाची आणि सज्जनगडावरील अनेक प्रमुख व्यवस्थापनाची जबाबदारी सोपवली होती. समर्थ रामदास वेणाबाईंना आपली मुलगी मानत असत. जेव्हा इतर शिष्य स्त्रियांच्या मठातील प्रवेशावर आक्षेप घेत तेव्हा समर्थ सांगायचे, भक्तीला स्त्री किंवा पुरुष असा कोणताही भेदभाव नसतो. वेणा ही भक्तीचे एक मूर्तिमंत रूप आहे. संत वेणाबाईंनी वयाच्या 51व्या वर्षी म्हणजेच इसवी सन 1678 सज्जनगडावर आपला देह सोडण्याचा निर्णय घेतला. रामनवमीच्या उत्सवात कीर्तन करत असतानाच त्यांना पूर्व कल्पना आली होती. त्यांनी समर्थांच्या चरणावर डोके ठेवले, भक्तांचा निरोप घेतला आणि विठ्ठल राम नामाचा जयघोष करत आपले प्राण ब्रह्मांडात विलीन केले. समर्थांनी स्वतः आपल्या या लाडक्या कन्येचे अंत्यसंस्कार सज्जनगडावर केले, जिथे आजही त्यांची पवित्र समाधी आहे. खरंच जेव्हा जीवनात आध्यात्मिक ध्येयाचा खरा ध्यास लागतो तेव्हा विषही अमृत बनते हेच संत वेणाबाईंनी दिव्य चरित्राचे सार आहे हे दाखवून दिले. संत शिरोमणी वेणाबाई माऊली की जय, सद्गुरु समर्थ रामदास स्वामी की जय. पुण्य

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: नमस्कार नाशिककर, मी श्रेया बुगडे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: वाढवायचंय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1,00,000 कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5,00,000 असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा.

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 208888.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75586-26611 या क्रमांकांवर.

नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253219 21.

नमस्कार, मी संदेश कुलकर्णी आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 दशांश कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी सकाळी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
6: अहो, घर खर्चासाठी पैसे द्या।
7: हे घे किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
6: आणि लाइट बिलाचे।
7: आता 0 रुपये कसे देऊ।
6: अरे हो, विसरलेच मी, आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया।
7: हो नक्की। PM सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर .gov.in।
8: हर घर

0: विक्रेते, भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91-300-2888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत मंगल पांडे या चित्रपटामधलं किशोर कुमार यांनी गायलेलं गीत. या गीताला संगीत आहे अंदू मलिक यांचं.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: ऐकूया उदित नारायण आणि विभा शर्मा यांनी गायलेलं गीत हद कर दिया आपने. या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार आनंदराज आनंद.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8 00 16 512 ह्या क्रमांकावर.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूयात आनंद बक्षी यांचं आशा भोसले आणि अमित कुमार यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे राहुल देव वर्मन यांचं आणि हे गीत आपण ऐकूयात आग से खेलेंगे या चित्रपटामधलं.

0: गाणे,
1: विविध लेख आणि कथांचं अभिवाचन आपण ऐकू शकणार आहात आमच्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे मैत्रकट्टा. सादर करते दत्ता सरदेशमुख. प्रसारण दर मंगळवारी दुपारी 3 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर मंगळवारी रात्री 9 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका मैत्रकट्टा.
2: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो. आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. आजची गोष्ट शेवटची सही. एक रविवार, नेहमीसारखाच रमाकांत काकांनी सकाळी आपल्या तिघाही मुलांना फोन केला. मोठा मुलगा पुण्यात, धाकटा बेंगळुरूमध्ये आणि मुलगी नागपुरात. नेहमीचीच चौकशी, कसा आहेस, औषधं वेळेवर घेतोस ना, मुलं कशी आहेत. फोन ठेवताना त्यांनी मोठ्या मुलाला सहजच म्हटलं, पुढच्या आठवड्यात नक्की आहे, एक महत्त्वाचं काम करायचं आहे. मुलगा हसत म्हणाला, हो बाबा, येतो येतो, नक्की येतो. पण तो पुढचा रविवार कधीच उगवला नाही. 2 दिवसांनी रमाकांत काकांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि काही क्षणात सगळं संपलं. विधी संपले, घर पुन्हा शांत झालं. एका संध्याकाळी तिघही भावंड बाबांच्या खोलीत बसली होती. मोठा मुलगा म्हणाला, बाबा म्हणाले होते एक महत्वाचं काम आहे. धाकटा म्हणाला, मलाही तेच म्हणत होते. मुलगी हळूच म्हणाली, माझ्याशीही बोलले होते बरं का, पण काय काम होतं हे सांगितलंच नाही त्यांनी. क्षणभर तिघेही शांत झाले. भिंतीवर बाबांचा हसरा फोटो होता. जणू ते अजूनही काही सांगण्याचा प्रयत्न करताय. काही दिवसांनी कागदपत्र आवरताना एक फाईल सापडली. त्यात घराचे कागद होते, शेतीचे सातबारे होते, बँकेच्या पावत्या होत्या, गुंतवणुकीची कागदपत्र होती, पण मृत्यूपत्र नव्हतं. मोठ्या मुलाने

0: फाईल अलगद बंद केली. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो फोटो समोर उभा राहून हळूच म्हणाला, बाबा बहुतेक हेच ते महत्वाचं काम असत. कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा.
1: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे.

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

0: धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 2888.
1: एस बिलबीर, जोगिंदर, महेंद्र कपूर यांच्या स्वरामधलं साहिर रुधियानवी यांचं गीत आता ऐकूया. संगीतकार आहेत रवी आणि चित्रपट आदमी और इंसान.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
3: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
2: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.

0: रेडिओ विश्वास टाइम चे
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

ओळखरागां मैफल गीतांची बहारदार शैलीत वेगवेगळ्या रागांवर आधारित सुमधुर संगीताचा आनंद घेऊया आमच्या स्वर संध्या या कार्यक्रमातून. सादरकर्त्या राधिका जोशी. ऐका दर गुरुवारी संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

स्वतःच्या हक्काचे घर, प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130020888. स्वप्नातील घर, विश्वास बँकेचा आधार.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजी नगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं, रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।

0: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: अवकाळी पाऊस वादळ वाऱ्याची चिंता विसरून जा, पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच

0: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले हैं।
1: मी काका समर्थ शिंदे, मला हे पीक विमाचा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्यांनी विमा ह्याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
3: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
4: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा।

नमस्कार, मी डॉक्टर विजय सूर्यवंशी बोलतोय. आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98584 0520 आणि 98349 52278.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-47-26-26 किंवा 83-800-16-512 ह्या क्रमांकावर.

ट्रान्सफर, IMPS ट्रान्सफर, रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे विश्वास.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे पाठवा, कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात. विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट निवड.

0: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: रसिक हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. सायंकाळचे 7 वाजले आहेत. रूपरेषानंतर आपण ऐकू शकणार आहात शुभंकर होती. 7:10 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम मनाचा आरसा, सादरकर्त्या राधिका जोशी. रात्री 8 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम सुंदर कथा, सादरकर्ते दिलीप कचगावकर. रात्री 8:30 अर्थविश्व ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादरकर्ते प्रमोद पुराणिक. रात्री 9 प्रसारित होईल मैत्रकट्टा ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. रात्री 9:45 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम गिरवाण विश्व, सादरकर्ते भूपाल देशमुख. रात्री 10 दिलने पुकारा ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादरकर्त्या प्रांजली अफळे. रात्री 11 आपण ऐकू शकणार आहात अजिंक्य मी ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादरकर्ते अरुण सूर्यवंशी. सकाळी 4 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. 6:05 प्रसारित होईल कार्यक्रम गोंदवलेकर महाराज यांचे विचार, सादरकर्ते दत्ता सरदेशमुख. सकाळी 6:10 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. 6:30 प्रसारित होईल कार्यक्रम दासबोध, सादरकर्ते पद्माकर देशपांडे. सकाळी 6:35 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम प्रभात विश्व, सादरकर्ते ऋषिकेश अयाचित. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं तुमचा आवाज.

0: शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी आहे राधिका जोशी, सादर करते आहे कार्यक्रम

मनाचा आरसा समर्थांचा वारसा। श्रोतेहो या कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत। मनाचे श्लोक हा समर्थ रामदास स्वामींचा एक असा ठेवा आहे की जो आजही आपल्याला जगण्याची दिशा देतो। सुसंस्कारित आणि सुदृढ मन असलेली पिढी घडवणे हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे बरं का। श्रोतेहो या कार्यक्रमात एक मनाचा श्लोक, त्याचा सोपा सरळ अर्थ आणि त्या अनुषंगाने मिळणारा संदेश असणार आहे। श्रोतेहो मनाचे श्लोक ग्रंथातील आजचा आपला श्लोक क्रमांक 126।

0: तथा आतापर्यंतच्या एकूण 10 श्लोकातून समर्थ पुराणातील भगवत भक्तांच्या कथा सांगतात. त्यांना वेळोवेळी तारून देण्यासाठी, त्यांचे कल्याण करण्यासाठी, त्यांचा उद्धार करण्यासाठी भगवंत कसे धावून आले आहेत ते सांगतात. अगदी मत्स्यावतारापासून, कुर्मावतारापासून ते कल्की अवतारापर्यंतचे सर्व अवतार आणि त्यांचे कार्यवर्णन समर्थांनी केले. अशा प्रकारे लोकांच्या कल्याणासाठी भगवंत अवतार घेतात त्याला लीला विग्रह म्हणतात. भगवंतांना हे लीला अवतार स्वेच्छेने घेता येतात बरं का. लोकांचा जसा भाव असेल तसा देव त्याला भेटतो. होते हो, आपल्यासारख्या सर्वसामान्य जनांना मात्र जन्म आणि मृत्यू स्वेच्छेने घेता येत नाही. आपल्या अनेक जन्मातील साठलेल्या पापपुण्याच्या संचितामुळे आपल्याला जन्म येतो. अशा जन्माला कर्मविग्रह म्हणतात. कर्मविग्रहाने लीला विग्रहाची उपासना करावी आणि ब्रह्मरूपाशी एकरूप व्हावे असे अध्यात्मशास्त्र सांगते. भगवंताला येणे जाणे स्वाधीन आहे. त्याच्या अवतारात विविधता आहे. श्रीराम, श्रीकृष्ण राजघराण्यात आले. परशुराम ऋषिकुळात जन्मले. नृसिंह तर मानव आणि पशु अशा दोन्ही एकत्र अशा देहात जन्मले. स्वामी समर्थ गजानन महाराज हे अवतार अकस्मात प्रकट झाले. विविध वेश, विविध रूपे धारण करण्यात भगवंताला काहीच अडचण नसते. जनाबाईकडे धुणी भांडी करतो, एकनाथ महाराजांकडे श्रीखंड्या बनवून भगवंत पाणी भरतो. ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात, अनंत रूपे अनंत वेशे देखिला म्या बाई. भक्तासाठी वेडा होऊन भक्ताला पाहण्यासाठी, त्याची काळजी घेण्यासाठी भगवंत अवतार घेतात. श्रोते हो, इतके असले तरीही काही लोक हे जाणत नाहीत. जे अवतारांचे खरे स्वरूप जाणत नाहीत अशा लोकांना समर्थ दुरात्मा, महानष्ट, चांडाळ, पापी अशी विशेषणे देतात. समर्थांना अशा लोकांचा अत्यंत राग आहे, कारण हे अभक्त स्वतः तर भक्ती करत नाहीतच, पण हे नास्तिकतेचा प्रचार मात्र करतात, नास्तिक वृत्तीचे समर्थन करतात. आजच्या या श्लोकात अशा अभक्तांची समर्थ कठोर शब्दात टीका करतात. हे अभक्त स्वतः तर पापी असतातच, म्हणून त्यांना भगवंत ओळखता येतच नाही आणि त्यांना भगवत भक्तीही आवडत नाही अशी परखड टीकाही समर्थ या श्लोकातून करतात. पुराणात या भक्तांची कितीतरी उदाहरणे आहेत. दुर्योधनाने श्रीकृष्णाच्या अवताराला मान्यताच दिली नाही. तो श्रीकृष्णाला नेहमीच गावळ्याचे पोर असा उल्लेख करत असे. तुकाराम महाराज म्हणतात, बुडती हे जन न देखवे डोळा, म्हणून कळवळा येतो आम्हा. भगवद्गीतेत श्रीकृष्ण भगवानही सांगतात, हा गीतारूप उपदेश तप न करणाऱ्या आणि भक्तिहीन माणसाला कधीही सांगू नका. म्हणून श्रोते हो, चित्तामध्ये भगवंताला घट्ट धरून भक्ती केली पाहिजे. जे ज्ञान ब्रह्मादी देवांनाही दुर्लभ आहे ते ज्ञान आपल्याला मानव रूपात सुलभ करून ठेवलेले आहे. म्हणून हे ज्ञान आपण प्राप्त करून घ्यावे. समर्थ म्हणतात, जे ब्रह्मादिका दुर्लभ ते मानवियांसी सुलभ, ऐसा अलभ्य लाभ सद्गुरु वचने श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ.
1: श्रोते हो, याबरोबरच मी राधिका जोशी आता आपली रजा घेते आहे. पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास. धन्यवाद.

0: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटरनं घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.

नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253 2 39 21 21.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

ट्रान्सफर, IMPS ट्रान्सफर, रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड, विश्वास IMPS, क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
1: रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दिलीप कसगावकर पुण्याहून बोलतोय आजच्या आपल्या सुंदर कथा कार्यक्रमात. आज ऐकूया एक छानशी कथा, मी हरलो. सदानंद नेहमीप्रमाणे सकाळी बागेत फेरफटका मारून घरी परतले. आज त्यांच्या चेहऱ्यावरची उदासी सावित्रीबाईंच्या नजरेतून काही सुटली नाही. सदा, काय झालं, इतका उदास का आहेस, त्यांनी विचारलं. सावित्री, अगं माझा जीवलग मित्र 2 दिवस भेटला नाही, त्याचा फोनही बंद आहे. सावित्रीबाई काही बोलणार तोच दारावरची बेल वाजली. त्यांनी दार उघडलं तर समोर सदाचा तोच जीवलग मित्र उभा होता. मित्रा, अरे 2 दिवस भेटलाच नाही, तुझा फोनही बंद आहे, कुठे गायब होतास, सदानंदांनी काळजीने विचारलं. अरे रीना आली आहे, तिच्या बरोबर वेळ कसा गेला कळलंच नाही, रीना म्हणाली. बाबा, मला सदानंद काका आणि सावित्री काकूंना भेटायचं आहे. फोन बंद पडला म्हणून स्वतःच विचारायला आलो, केव्हा पाठवू तिला. अरे पाठव ना, अगदी लगेच आली तरी चालेल, आम्हालाही तिला भेटायला आवडेल. दुपारच्या सुमारास रीना आली. ती हातात सफरचंदांनी भरलेली पिशवी आणि चेहऱ्यावर ओसंडून वाहणारं हास्य घेऊन. काका काकू, आधी हे खा, तिने आग्रहाने दोघांनाही सफरचंद खायला लावले. रीनाच्या येण्याने घरात चैतन्य पसरले. मी चहा करते, सावित्रीबाई म्हणाल्या. काकू तुम्ही बसा ना, मी करते चहा. फक्त चहा पावडर, साखर, वेलची आणि दूध कुठे आहे ते सांगा. थोड्याच वेळात घरभर वेलचीच्या चहाचा सुगंध दरवळला. रीना वाफाळलेल्या चहाची कप घेऊन बाहेर आली. वा, सदानंद पहिला घोट घेत म्हणाले. हा चहा तर अगदी मनात भरला, रीना हसली. तेवढ्यात तिचं लक्ष अंगणातल्या मोगऱ्याकडे गेलं. काकू किती सुंदर फुलं आहेत, तिने उंजळीभर फुलं तोडली, छानसा गजरा केला आणि म्हणाली. काका हा गजरा काकूंच्या केसात माळा ना. सदानंदांनी लाजत लाजत गजरा सावित्रीबाईंच्या केसात माळला. सावित्रीबाई लाजल्या आणि अनेक वर्षांनी त्यांच्या चेहऱ्यावर नववधूसारखं हसू उमटलं. रीना निघताना म्हणाली, मी महिन्यातले 2 दिवस फक्त आईबाबांसाठी राखून ठेवते, कितीही काम असलं तरी तो वेळ त्यांचाच असतो. आज तुमच्याकडे येऊन खूप बरं वाटलं, आता यापुढे मी दरवेळी येत जाईन, मधून मधून फोनही करत जाईन. रीना गेल्यावर बराच वेळ घरात तिच्या गोड हसण्याच्या आवाजाचा भास होत होता. सावित्रीबाई म्हणाल्या, पोरगी किती मनमिळव आहे नाही. सदानंद खिडकीतून बाहेर बघत रीनाला बाय करत होते. सावित्री, आपल्या मित्राचं खरंच किती भाग्य आहे, असे म्हणताना सदानंद क्षणात भूतकाळात हरवले. सदानंद आणि त्यांचा मित्र दोघांच्या संसारात एकाच दिवशी नवीन पाहुणे आले होते, एकाच दवाखान्यात, जवळजवळ एकाच वेळी. मित्राला रीना हे कन्यारत्न प्राप्त झाले तर सदानंदांना राज हे पुत्ररत्न प्राप्त झाले. मुलगा झाला म्हणून सदानंद आनंदाने भारावून गेले, कारण त्याआधी मुलगी नको म्हणून त्यांनी सावित्रीबाईंच्या मनाविरुद्ध जाऊन गर्भपात करवला होता. मुलगा झाल्याचा आनंद होताच, पण गर्भपाताच्या त्या आठवणीने आजही सावित्रीबाईंचं मन कळवळत होत. राज आणि रीना एकाच शाळेत शिकले. राज अभ्यासात हुशार, IIT गेला, इंजिनियर झाला. रीना मात्र अभ्यासात जेमतेम, कशीबशी प्रायव्हेट कॉलेजमधून इंटेरियर डिझायनर झाली. राजने स्वजातीतल्या सुंदर हुशार नेहाशी लग्न केलं. रीनाचे कॉलेजमधल्या पंजाबी प्राध्यापकावर प्रेम होतं आणि शेवटी प्रेमाचं रूपांतर लग्नात झालं. सदानंदांच्या मनात नेहमी एक समाधान असायचं, आपला मुलगा रीनापेक्षा सर्वच बाबतीत पुढे आहे. त्यांना वाटायचं त्यांनी आयुष्याची शर्यत जिंकली आहे. राज आणि नेहा बेंगळुरूमध्ये मोठा व्यवसाय करून भरपूर पैसा कमवत होते. आई बाबांना काही कमी पडू देत नव्हते, पण आई बाबांना वेळ देण्यात मात्र कंजूशी करत होते. सुरुवातीला सदानंद आणि सावित्रीबाई बेंगळुरूला जात असत, पण मुलगा आणि सून दोघेही सतत कामात व्यस्त असायचे. आई, आज मीटिंग आहे. बाबा, उद्या क्लायंट येणार आहेत. ह्या सबबी नित्याच्या होत्या. हळूहळू त्यांचं बेंगळुरूला जाणं कमी झालं आणि नंतर पूर्णपणे बंद झालं. राज 2-3 दिवस पुण्याला येणार आहे. सावित्रीबाई कित्येकदा कळवळून म्हणायच्या, आई वेळ नाही ग. राजचं हे ठरलेलं उत्तर असायचं. दर रविवारी होणारा व्हिडिओ कॉल आधी अर्धा तास चालायचा, मग 20 मिनिटं, मग 10, आणि आता फक्त 3-4 मिनिटांचा औपचारिक कॉल. तोही व्हिडिओ नाही तर ऑडिओ. पैसे मात्र वेळेवर यायचे न मागता. एकदा सावित्रीबाईंनी फोन करून विचारलं, राज 2 दिवस ये ना, किती दिवस झाले रे भेटला नाहीस. आईला राजची खूप आठवण आली म्हणून तिने त्याला फोन केला. राज चिडून म्हणाला, आई असं न विचारता फोन करू नकोस ना, पैसे हवेत तर सांग, पण पुण्याला बोलवू नकोस. मला अजिबात वेळ नाही अगं, हे पैसे कमवण्याचे दिवस आहेत, असे म्हणत राजने फोन पक्कट केला. त्या दिवशी सावित्रीबाई बराच वेळ कानालाच फोन लावून विचार करत बसून राहिल्या होत्या. सदा, कुठे हरवलास? सावित्रीबाईंच्या आवाजाने सदानंद भानावर आले. क्षणभर शांत राहून सदानंद म्हणाले, सावित्री आयुष्यभर मला वाटत होतं की मी जिंकलोय. मित्रापेक्षा मोठं घर, हुशार मुलगा, भरपूर पैसा, प्रतिष्ठा, सगळं काही मिळवलं आपण. पण आज रीनाला पाहिलं आणि अचानक जाणवलं

0: माझा मित्र नाही, मीच हरलो. आपल्या मुलाने भरपूर पैसा कमावला, पण पैसे कमावण्याच्या नादात नात्यातील नाद कधी हरवला हे त्याला कळलंच नाही. आपल्या पायापाशी न मागता त्याने पैसे ओतले, पण याचना करूनही वेळ मात्र दिला नाही. दुर्दैवाने पैशाच्या महापुरात प्रेमाचा आणि आपुलकीचा झरा नकळत आटत गेला. आपली ती मुलगी या जगात आली असती तर आज आपलं आयुष्य कदाचित वेगळं असतं. आपल्या आयुष्याला प्रेमाचा हात लाभला असता. मी एकच पण खूप मोठी चूक केली आणि मी हरलो सावित्री. सदानंदांना गहीवरून आलं आणि ते बोलायचे थांबले. सदा, मी तुला राजसाठी रीनाबद्दल विचारलं होतं, पण आपल्या जातीतील नाही म्हणून तू नकार दिलास रे. सावित्रीबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. मोगऱ्याचा घरभर दळवळणारा सुगंध सदानंदांच्या मनातील मी हरलो ही भावना अधिक तीव्र करत होता. शेवटी काय, यश अपयशाच्या गर्तेत भावना हरवून बसलेली माणसं आपण. आपल्याच नादात आयुष्य जगताना नाती कधी हातातून निसटून जातात हेही आपल्याला कळत नाही. जिंकूनही हरल्याची जाणीव होते ती मात्र जरा उशिराच. दरवाजे बंद झाल्यावर आणि वेळ निघून गेल्यावर.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा सुंदर कथा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात पुढील मंगळवारी रात्री 8 वाजता. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
3: बहारों के सपने या चित्रपटामधले गीत आता ऐकूयात. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: हे गीत आपण ऐकलं पहाडों के सपने या चित्रपटामधलं आशा भोसले आणि उषा मंगेशकर
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या अटी व शर्ती लागू
0: रजिया सुलतान या चित्रपटामधलं निदा फाजली यांचं गीत आता ऐकूयात कब्बान मिर्झा यांच्या स्वरामध्ये हे गीताला संगीत आहे खय्याम यांचं आणि चित्रपट रजिया सुलतान

0: स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड. विश्वास IMPS. क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.
1: आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आशा भोसले यांनी गायलेलं इंदिवर यांची गीतरचना ऐकूया अपराध या चित्रपटामधले. गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं.

कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं अंजान यांचं गीत. ऐकूया वंदना या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे रवी यांचं.

0: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.

नमस्कार, मी प्रमोद पुराणिक, गुंतवणूक सल्लागार. रेडिओ विश्वासच्या सहकार्याने आपण गुंतवणूकदारांमध्ये नाशिक परिसरातल्या रेडिओ विश्वासच्या श्रोत्यांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण व्हावी यासाठी म्हणून गेली अनेक वर्ष प्रयत्न करीत आहोत. आणि त्या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून मंगळवारी दुपारी 12:30 आणि रात्री 8:30 हे प्रक्षेपण आपण करत असतो की या प्रक्षेपणाच्या द्वारे व्यवस्थित आर्थिक विषय हा समजून घेतला जावा आणि त्यानुसार निर्णय घेतले जावे. काल मुंबई शेअर बाजार जेव्हा 3:30 बंद झाला तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा 30 शेअरचा संवेदनशील निर्देशांक 544 वाढला आणि 78,639 बंद झाला. पण तरीसुद्धा या निर्देशांकाने एक वर्षाची घट 2.43% दाखवली. 50 शेअरचा राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक काल दुपारी 3:30 24,774 बंद झाला. त्याने 391 अंशाची वाढ दाखवली आणि एक वर्षाची वाढ ही फक्त 0.85 एवढी होती. परंतु हे दोन निर्देशांक फक्त बघण्याच्या ऐवजी गुंतवणूकदारांनी BSE 500 हा निर्देशांक बघितला पाहिजे. तो निर्देशांक काल 36,972 होता. त्या निर्देशांकाने 287 अंशाची वाढ दाखवली एक दिवसाची आणि वर्षभराची वाढ 3.86% दाखवली. मात्र ह्या निर्देशांकाची जेव्हा आपण 5 वर्षाची वाढ विचारात घेतो त्यावेळेस ती वाढ 67% होती. याचाच अर्थ आजसुद्धा बाजारामध्ये दीर्घकालीन गुंतवणूकदारांना चांगल्या

0: प्रकारे परतावा मिळतो आणि मिळणार आहे, मात्र त्यासाठी बाजाराशी एकनिष्ठ राहायला पाहिजे. अनेक आर्थिक वर्तमानपत्रांचं रोजच्यारोज वाचन करणं ही एक चांगली सवय आहे आणि बिझनेस स्टँडर्डने सध्या 1991 नंतरची 35 वर्ष 1991 हे वर्ष घेण्यासाठी सुद्धा काही कारण आहे, कारण आर्थिक सुधारणांचं युग डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यामुळे सुरू झालं भारतामध्ये, आणि म्हणून 91 साल नंतरची 35 वर्ष अशा प्रकारे या वर्तमानपत्राने रिव्ह्यू घ्यायला सुरुवात केली आहे. आणि त्यामध्ये कालची माहिती अत्यंत चांगली होती, तर ती माहिती काय होती, तर 91 ते 2026 म्हणजे 46 वर्षामध्ये मुंबई शेअर बाजाराच्या 30 शेअरच्या संवेदनशील निर्देशांकात फक्त 7 शेअर्सला आपलं स्थान अबाधित ठेवता आलं आणि इतर 23 शेअर्समध्ये बदल झाले. हे 7 शेअर्स कुठले कायम राहिले, तर टाटा स्टील, रिलायन्स, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हीकल, हिंदुस्थान लिव्हर, लार्सन डुब्रो आणि महिंद्रा अँड महिंद्र. साहजिकच 23 शेअर जे आले नवीन किंवा 23 शेअर्स कुठले गेले हे बघितल्यानंतर आपल्या ह्या बाजारात कसे कसे बदल होत गेले, नवीन नवीन कंपन्या कशा आल्या, टेक्नॉलॉजीशी संबंधित कशा कंपन्या आल्या, मग त्यानंतर त्यांचा निर्देशांकात समावेश झाला, मग इन्फोसिस या कंपनीची शेअर्स विक्री 93 साली झाली होती, त्यानंतर मग हा इन्फोसिसचा शेअर निर्देशांकात आला. त्यामुळे निर्देशांक हे देशाच्या बदलत्या आर्थिक परिस्थितीचा जो निर्देशांक आहे शेअर बाजारात त्या बाजारात कसकसे बदल होत गेले हे या निर्देशांकाच्या द्वारे सर्वसामान्य गुंतवणूकदाराला समजू शकतं. म्हणून निर्देशांकाचं महत्त्व निश्चितच आहे, मात्र ह्या निर्देशांकाला अतिमहत्त्व देणं आणि त्या निर्देशांकावरतीच आपले सगळे गुंतवणुकीचे निर्णय घेणं त्या निर्देशांकाच्या आधारे हे अत्यंत चुकीचं आहे, कारण शेवटी हे 2 निर्देशांक फक्त 30 किंवा 50 शेअर्सचा विचार करतात. BSE 500 जरी म्हटलं तरी 500 शेअर्सचा फक्त विचार होतो आणि बाजारामध्ये 5,500च्या वर कंपन्यांच्या शेअरची नोंदणी केलेली आहे. आणि आजसुद्धा जर विचार केला तर स्मॉल कॅप आणि मिड कॅप यामध्ये अतिशय चांगला फायदा मिळालेला आहे. म्हणून बाजार कसा होता याचं मोजमाप ह्या 2 निर्देशांकाच्या आधारे करू नये असं या ठिकाणी सांगावंसं वाटतं. आणि पुन्हा पुन्हा या ठिकाणी एक गोष्ट सांगावी लागते की ज्या गुंतवणूकदाराला रोजच्या रोज बाजाराकडे लक्ष द्यायला वेळ नाही अशा गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून बाजाराचे फायदे घेतले पाहिजे. सध्या बाजार अनेक घटनांवर जो अवलंबून आहे त्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प काय जाहीर करतात, डाऊ जोन इंडेक्स काय आहे, कच्च्या खनिज तेलाच्या किमतीमध्ये वाढ होणार का घट होणार, डॉलर आणि रुपया याचं नातं काय आहे, अशा अनेक अनेक गोष्टी बघाव्या लागतात. त्यामुळे इतर ज्या मालमत्ता आहे मग त्यामध्ये सोनं चांदी याचासुद्धा विचार केला पाहिजे, कच्च्या खनिज तेलाचा विचार केला पाहिजे. काल सोनं 1,41,986 भावाला बंद झाला, म्हणजे त्यामध्ये 302 रुपयांनी घट होती. त्याचबरोबर जर चांदीचा विचार केला तर 1 किलो चांदीचा कालचा भाव हा 2,17,287 होता, त्यामध्ये 1,008 अंशाची घट झाली. अशी अनेक आकडेवारी एकावेळेस बघायची असते आणि त्यानंतर गुंतवणुकीचे निर्णय घ्यायचे असतात. एखाद्या योजनेचा नवी योजना आहे म्हणून 10 रुपये दर्शनी किमतीला युनिट खरेदी करणं आणि एखाद्या जुन्या योजनेचं युनिट जास्त निव्वळ मालमत्ता मूल्याला खरेदी करणं हे सारखं आहे असं SEBI कितीही इन्व्हेस्टर एज्युकेशनच्या पुस्तिका प्रसिद्ध करीत असलं तरी आजसुद्धा अनेक गुंतवणूकदार आपण किती रुपये निव्वळ मालमत्ता मूल्याचं युनिट विकत घेतो याचा विचार करत असतो. आणि म्हणून त्या बाबतीमध्ये ज्या ज्या योजनांचं भांडवल वृद्धी पर्यायातलं निव्वळ मालमत्ता मूल्य खूप वाढलेलं आहे अशा म्युच्युअल फंडांना बोनस युनिट्स घोषित करण्याची परवानगी सेबीने दिली पाहिजे आणि एम्फीने त्याबाबत सेबीकडे फॉलोअप करायला पाहिजे. अर्थात आम्हाला ही सुद्धा जाणीव आहे की म्युच्युअल फंडांना बोनस युनिट्सचं वाटप करता येत होतं, परंतु काही म्युच्युअल फंडांनी दाखवलेल्या कर्तृत्वामुळे सेबीला म्युच्युअल फंडांचं वाटप बोनस युनिटचं वाटप करणं म्युच्युअल फंडांनी हे बंद करावं लागलं. पण तरीसुद्धा त्या निर्णयाचा फेर विचार केला पाहिजे आणि तो करण्यासाठी म्युच्युअल फंडाची जी शिखर संस्था आहे एम्पी त्यांनी सेबीकडे फॉलोअप करायला पाहिजे असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगावंसं वाटतं. एक सर्वांच्या जिव्हाळ्याच्या दृष्टिकोनातली एक महत्त्वाची बातमी किंवा महत्त्वाची घटना म्हणजे सरकार LIC शेअरची 6.54% शेअरची विक्री करून 31,000 कोटी रुपये उभे करणार आहेत आणि ही विक्री सर्वसामान्य रिटेल गुंतवणूकदारांना होणार नाही तर जे संस्थात्मक गुंतवणूकदार आहेत त्यांना ह्या शेअरची विक्री करणार आहे. ज्यावेळेस LIC शेअरची नोंदणी करण्याचा सरकारने निर्णय घेतला त्याच वेळेस हे स्पष्ट झालं होतं की हळूहळू सरकारच्या दृष्टीने LIC ही दुभती गाय आहे आणि म्हणून वेळोवेळी ह्या संस्थेच्या शेअरची विक्री सरकार करणारच. परंतु तरीसुद्धा ह्या 6.54% शेअरची विक्री करण्यामध्ये शेअरची किंमत सरकारने फ्लोअर प्राईस असं उल्लेख केला जातो तो 382 रुपये ठरवली आहे आणि 382 रुपये ही किंमत ज्यावेळेस सरकारने शेअरची विक्री केली सर्वसामान्य भागधारकांना ती जास्त अधिमूल्याने केली आणि ती जास्त अधिमूल्याने केल्यामुळे सर्व गुंतवणूकदार अगदी LIC कर्मचारी सुद्धा त्या बाबतीतली नाराजी बोलून दाखवत होते आणि म्हणून या सर्व छोट्या गुंतवणूकदारांचं समाधान करण्यासाठी LIC बोनस शेअर्सचं वाटप केलं. बोनस शेअर्सचं वाटप केल्यामुळे थोडासा दिलासा छोट्या गुंतवणूकदारांना मिळाला आणि LIC शेअर्समध्ये भांडवल वृद्धी होईल का नाही हा भाग वेगळा, पण LIC सरकारला दरवर्षी चांगल्या प्रकारे लाभांश मिळणार आहे. यावेळेस सरकारला 12,000 कोटी रुपयाचा लाभांश मिळाला आणि अशा प्रकारचा लाभांश सरकारला दरवर्षी मिळणारच आहे आणि तो सरकारला मिळणार म्हणून जे या LIC या संस्थेचे भागधारक आहेत त्या भागधारकांना सुद्धा लाभांशाचं वाटप नियमित होईल ते चांगलं होईल असा या ठिकाणी आपण जर निष्कर्ष काढला तर तो चुकीचा होणार नाही असं या ठिकाणी सांगावंसं वाटतं. आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांवरती टीका करण्याची एक जी फॅशन आली होती या बाजारामध्ये त्या बाजारामध्ये काही खाजगी बँकांनी दाखवलेलं कर्तृत्व त्याची चिरफाट झाल्यामुळे खाजगी बँका खूप चांगल्या आणि राष्ट्रीयकृत बँका खूप वाईट अशा प्रकारचं निष्कर्ष काढणं योग्य नाही. शेवटी बँका या आर्थिक संस्था असतात, त्यांच्यामध्ये ट्रान्सपरन्सी पारदर्शकता असलीच पाहिजे. गुंतवणूकदारांनी सार्वजनिक क्षेत्रातल्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअर्सकडे लाभांशाच्या हिशोबाने लक्ष दिलं पाहिजे आणि त्याचबरोबर बाजारामध्ये दीर्घकालीन गुंतवणूकदार म्हणून राहिलं पाहिजे हे या ठिकाणी पुन्हा पुन्हा सांगावंसं वाटतं. आमचं नाशिक परिसरातल्या श्रोत्यांना हे आव्हान आहे की त्यांना बाजारासंबंधी गुंतवणुकीसंबंधी काही प्रश्न विचारायचे असतील तर जवळच्या विश्वास बँकेच्या शाखेत त्यांनी जावं, लेखी स्वरूपात ते प्रश्न द्यावे कि किंवा आमच्या भ्रमणध्वनी क्रमांकावरती आम्हाला संपर्क साधावा आणि प्रश्न हे वैयक्तिक स्वरूपाचे असू नये तर त्या प्रश्नांमुळे इतर श्रोत्यांना सुद्धा मार्गदर्शन होईल अशा प्रकारचे प्रश्न विचारण्याचं आम्ही या ठिकाणी आवाहन करतो आणि आजचं आमचं हे निवेदन संपवतो. धन्यवाद.
1: पैसे पाठवायचे तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक IMPS सुविधा 24/7 जलद सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक विश्वासाची परंपरा सेवेत नेहमी अग्रेसर.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे विजय आनंद यांचं छुपा रुस्तम या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे सचिन देवबर्मन यांचं.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत येसुदास यांच्या आवाजात, गीत रचना गुलजार यांची. ऐकूया सदमा या चित्रपटामधलं हे गीत, संगीतकार इलाई राजा.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत सोल्जर दिलेर सिंग या चित्रपटामधलं. हे गीत आहे आजीज काश्मीरी यांचं. संगीत दिलं आहे सोनी कोमी यांनी. आणि हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात.

मराठी साहित्यातला दीर्घ परंपरा लाभलेला वाङ्मय प्रकार म्हणजे कथा. अशाच रसाळ, सुटसुटीत आणि लक्षवेधी कथांचा श्रवणानंद घेऊया आमच्या सुंदर कथा या कार्यक्रमातून. सादर करते दिलीप कसगावकर. जरूर ऐका दर मंगळवारी रात्री 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

0: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
0: संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.
2: बंध विमोचन राम.
3: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज. मी संवाद साधते आहे सौ माधुरी नंदन. वारकरी संप्रदायातील काही दैदिप्यमान नक्षत्रांचे आषाढी कार्तिकी वारी यामध्ये आपण दर्शन घेत आहोत. आजचा चौथा भाग संत वीणाबाई, गुरुभक्तीचे अलौकिक तेज आणि कीर्तनाची धुरा वाहणाऱ्या क्रांतिकारिणी वीणाबाईचा भाव थोर. वीणाबाईचा भाव थोर सद्गुरुचरणी निरंतर. महाराष्ट्राची संत परंपरा फक्त एका संप्रदायापुरती मर्यादित नसून तो भक्तीचा एक मुक्त प्रवाह आहे. विठ्ठल भक्तीचा ध्यास घेतलेल्या वारकरी संप्रदायाने आणि जय जय रघुवीर समर्थचा गजर करणाऱ्या रामदासी परंपरेने महाराष्ट्राला जे आत्मिक बळ दिले, त्या दोन्हीही प्रवाहाचा सुंदर आणि दैवी मिलाप म्हणजे संत वीणाबाई. 17व्या शतकाच्या उत्तरार्धात, ज्या काळात स्त्रियांना घराबाहेर देखील पडण्याची मुभा नव्हती, त्या काळात समर्थ रामदास स्वामींच्या आज्ञेने हातात टाळ मृदुंग घेऊन विद्वानांच्या सभेत कीर्तन गाजवणाऱ्या आणि रामकथा सांगणाऱ्या पहिल्या महिला कीर्तनकार म्हणजे संत वीणाबाई. आषाढी कार्तिकी वारीमध्ये आपण आज त्या त्यागवृत्तीने नटलेल्या क्रांतिकारिणीच्या चरित्राचे दर्शन घेणार आहोत. संत वीणाबाईंचा जन्म 1627 सुमारास कोल्हापूर येथे एका प्रतिष्ठित देशस्थ ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील आदिनाथ गोसावी सुशिक्षित होते. वीणाबाईंचे बालपण कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या छायेत गेलेले. त्या अत्यंत बुद्धिमान होत्या. तत्कालीन रूढीनुसार वयाच्या अवघ्या 11व्या वर्षी त्यांचा विवाह मिरज येथे झाला. परंतु नियतीला काही वेगळेच मान्य होते. लग्नानंतर अवघ्या काही महिन्यातच त्यांच्या पतीचा अकाली मृत्यू झाला आणि वयाच्या 12व्या वर्षी वीणाबाईवर वैधव्याची कुऱ्हाड कोसळली. 17व्या शतकातील विधवा स्त्रीचे जीवन म्हणजे जिवंतपणी नरक यातना भोगण्यासारखे होते. केस वपन करणे, रंगीत कपडे न वापरणे आणि घराच्या अंधाऱ्या कोपऱ्यात राहणे हा त्या काळचा नियम होता. वीणाबाईंनी हे सगळं दुःख सहन केलं. त्यांचं मन संसारातून पूर्णपणे विरक्त झालं होतं आणि त्यांनी आपला मोर्चा अध्यात्माकडे वळवला. याच काळात समर्थ रामदास स्वामींचे कोल्हापूर मिरज परिसरात आगमन झाले. समर्थांची कीर्तने आणि दासबोधाचे निरूपण ऐकून वीणाबाईंच्या मनात मोक्षाची इच्छा जागृत झाली. त्यांनी समर्थांचे पाय धरून दीक्षेची मागणी केली. समर्थांनी वीणाबाईमधले सुप्त आध्यात्मिक तेज ओळखले आणि त्यांनी त्यांना राम मंत्राची दीक्षा दिली. समर्थांच्या मार्गदर्शनाखाली वीणाबाईंनी वेद, उपनिषदे, रामायण आणि ज्ञानेश्वरी याचा सखोल अभ्यास केला. आपल्या तल्लख बुद्धीमुळे त्या अल्पावधीतच समर्थांच्या सर्वात विश्वासू शिष्या बनल्या. वीणाबाई जेव्हा समर्थांच्या मठात राहून परमार्थ करू लागल्या तेव्हा तत्कालीन कर्मठ समाजात मोठी खळबळ माजली. एक तरुण विधवा स्त्री मठात राहते अशी कुजबूज करत लोकांनी त्यांच्यावरती चिखलफेक सुरू केली. त्यांच्या स्वतःच्या नातेवाईकांनीही त्यांना कुलकलंक मानले. या संघर्षाच्या काळात वीणाबाईंच्या आयुष्यात काही थक्क करणारे प्रसंग घडले. कुटुंबाची नाचक्की होत आहे असं मानून काही कट्टर नातेवाईकांनी वीणाबाईंच्या जेवणात जहाल विष मिसळले. वीणाबाईंना याची जाणीव देखील झाली. पण त्यांनी सद्गुरु समर्थ आणि श्रीराम असं नाव घेऊन ते विष शांतपणे प्राशन केले. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे विषाचा त्यांच्यावर काहीही परिणाम झाला नाही, उलट त्यांच्या शरीरातून दैवी तेज प्रगटू लागले. आणि हा चमत्कार पाहून नातेवाईक त्यांच्या चरणी लीन झाले. आता तुम्ही सांगा, मी जर तुम्हाला सांगितलं की पाषाणाची मूर्ती डोलली तर तुमचा विश्वास बसेल का हो? नाही ना? तर मग ऐका, एकदा सज्जनगडावर समर्थांच्या उपस्थितीत वेणाबाईंचं कीर्तन सुरू होतं. त्या सीता स्वयंवर आख्यान लावत होत्या. वेणाबाईंचा आवाज भक्तिरसाने अगदी ओतप्रोत भरलेला. आणि त्या जेव्हा रामनामाचा गजर करून नाचू लागल्या तेव्हा सभेत ठेवलेली साक्षात श्रीरामाची पाषाणाची मूर्तीही वेणाबाईंच्या कीर्तनाच्या तालावर डोलू लागली. भक्तीच्या बळावर दगडालाही पाजर फुटू शकतो हे त्यांनी दाखवून दिलं. संत वेणाबाई या केवळ कीर्तनकार नव्हत्या तर उच्च कोटीच्या कवयित्री होत्या. त्यांनी रचलेला सीता स्वयंवर हा ग्रंथ मराठी साहित्यातील एक उत्कृष्ट नजराणा मानला जातो. स्त्रीच्या दृष्टिकोनातून सीतेचे मनोगत आणि तिची रामभक्ती त्यांनी यामध्ये खूप सुंदररित्या मांडली आहे. त्यांच्या अभंगात गुरुमहिमा आणि विठ्ठलराम यांच्यातील अद्वैत दिसून येते. त्यांचा एक प्रसिद्ध अभंग, सद्गुरु रायाचे चरणी वंदावे, मनाचे उन्मन तेथे व्हावे, रामनाम मुखी गाता रात्रंदिन, वीणा म्हणे मिटेल संसाराचे ऋण. वेणाबाईंच्या साहित्यात कधीही कुठेही नैराश्य दिसत नाही. वैधव्याचं दुःख बाजूला सारून त्यांनी आत्मिक आनंदाचं जे शिखर गाठलं त्याची प्रचिती त्यांच्या प्रत्येक ओवीतून येते. समर्थ रामदास स्वामींनी वेणाबाईंवर चाफळच्या मठाची आणि सज्जनगडावरील अनेक प्रमुख व्यवस्थापनाची जबाबदारी सोपवली होती. समर्थ रामदास वेणाबाईंना आपली मुलगी मानत असत. जेव्हा इतर शिष्य स्त्रियांच्या मठातील प्रवेशावर आक्षेप घेत तेव्हा समर्थ सांगायचे, भक्तीला स्त्री किंवा पुरुष असा कोणताही भेदभाव नसतो. वेणा ही भक्तीचे एक मूर्तिमंत रूप आहे. संत वेणाबाईंनी वयाच्या 51व्या वर्षी म्हणजेच इसवी सन 1678 मध्ये सज्जनगडावर आपला देह सोडण्याचा निर्णय घेतला. रामनवमीच्या उत्सवात कीर्तन करत असतानाच त्यांना पूर्व कल्पना आली होती. त्यांनी समर्थांच्या चरणावर डोके ठेवले, भक्तांचा निरोप घेतला आणि विठ्ठल राम नामाचा जयघोष करत आपले प्राण ब्रह्मांडात विलीन केले. समर्थांनी स्वतः आपल्या या लाडक्या कन्येचे अंत्यसंस्कार सज्जनगडावर केले, जिथे आजही त्यांची पवित्र समाधी आहे. खरंच जेव्हा जीवनात आध्यात्मिक ध्येयाचा खरा ध्यास लागतो तेव्हा विषही अमृत बनते हेच संत वेणाबाईंनी दिव्य चरित्राचे सार आहे हे दाखवून दिले. संत शिरोमणी वेणाबाई माऊली की जय, सद्गुरु समर्थ रामदास स्वामी की जय. पुंड

0: पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा, क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह। विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास।
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात अलका याज्ञिक आणि शब्बीर कुमार यांनी गायलेलं समीर यांचं गीत। हे गीत आहे कातील या चित्रपटामधलं, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: बडे दिलवाला या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आता ऐकूयात, किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्या पुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेटा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं बेनाम या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे मजरूह सुलतानपुरी यांचं आणि संगीतकार राहुल देव बर्मन.

0: नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253-2-39-21-21.
1: ऐकूया आशा भोसले आणि राजकुमारी यांनी गायलेलं केदार शर्मा यांचं गीत. बावरे नयन या चित्रपटातील या गीताला संगीत आहे रोशन यांचं.

0: माझ्या पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
1: हो आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
0: वा, आणखी काही खास?
1: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
2: या चित्रपटामधलं गीत आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी, आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजात.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजी नगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज श्रोते हो. आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. आजची गोष्ट, शेवटची सही. एक रविवार, नेहमीसारखाच रमाकांत काकांनी सकाळी आपल्या तिघाही मुलांना फोन केला. मोठा मुलगा पुण्यात, धाकटा बेंगळुरूमध्ये आणि मुलगी नागपुरात. नेहमीचीच चौकशी, कसा आहेस, औषधं वेळेवर घेतोस ना, मुलं कशी आहेत. फोन ठेवताना त्यांनी मोठ्या मुलाला सहजच म्हटलं, पुढच्या आठवड्यात नक्की आहे, एक महत्त्वाचं काम करायचं आहे. मुलगा हसत म्हणाला, हो बाबा, येतो येतो, नक्की येतो. पण तो पुढचा रविवार कधीच उगवला नाही. 2 दिवसांनी रमाकांत काकांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि काही क्षणात सगळं संपलं. विधी संपले, घर पुन्हा शांत झालं. एका संध्याकाळी तिघही भावंड बाबांच्या खोलीत बसली होती. मोठा मुलगा म्हणाला, बाबा म्हणाले होते एक महत्त्वाचं काम आहे. धाकटा म्हणाला, मलाही तेच म्हणत होते. मुलगी हळूच म्हणाली, माझ्याशीही बोलले होते बरं का, पण काय काम होतं हे सांगितलंच नाही त्यांनी. क्षणभर तिघेही शांत झाले. भिंतीवर बाबांचा हसरा फोटो होता. जणू ते अजूनही काही सांगण्याचा प्रयत्न करताय. काही दिवसांनी कागदपत्र आवरताना एक फाईल सापडली. त्यात घराचे कागद होते, शेतीचे सातबारे होते, बँकेच्या पावत्या होत्या, गुंतवणुकीची कागदपत्र होती, पण मृत्यूपत्र नव्हतं. मोठ्या मुलाने फाईल अलगद बंद केली. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो फोटो समोर उभा राहून हळूच म्हणाला, बाबा, बहुतेक हेच ते महत्त्वाचं काम असावं. कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा.
1: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे.

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

0: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.
2: नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख तुमचं स्वागत करतो आपल्या आजच्या कार्यक्रमात.
3: स्मृती भाग 14, समग्र भारत वर्षातील वेदविदास. मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय सादर साष्टांग प्रणिपात. मी या अगोदर एक श्लोक दिला होता की आत्महत्या हे पाप आहे याविषयीचा. आज तसाच सुंदर श्लोक ऋषी पराशरांनी दिलेला ऐका. अतिमानात, अतिक्रोधात, स्नेहाद वा यदिवा भयात, उद्बध्नीयात, स्त्रीपुमान वा गतिरेषा विधीयते, पूयशोणित संपूर्णे, अंधे तमसी मज्जती, षष्टिम वर्ष सहस्त्राणी नरकं प्रतिपद्यते. अतिमानामुळे, अतिक्रोधामुळे, स्नेहकारणाने अथवा भयामुळे जर कुणीही स्त्री वा पुरुष स्वतःस फाशी लावून घेत असेल तर त्याची ही गती होते. अशी स्त्री वा पुरुष पू आणि रक्त यांनी भरलेल्या घोर अंधकारात गोते खातो, तसेच 60,000 वर्षापर्यंत नरकात पडतो. यात नरक, रक्त, पू यांचा घोर अंधकार हे शब्द अधिभौतिकवाद्यांच्या मनात संशय निर्माण करणारे आहेत. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात येते, ती ही की आत्महत्या माझ्या संस्कृतीला मान्य नाही. दुसरे असे की आत्महत्येबद्दल भीती निर्माण व्हावी म्हणून दुसरा श्लोक असावा. एवढे जरी मानले तरी पुष्कळ आहे. मी मानतो ऋषी जे लिहितात ते. कुणीही न मानले तर त्यात माझे काही वावगे नाही. भारतातले राजकारणी कितीही ओरडोत स्मृतींचे नावाने, पण हे श्लोक अतिशय सौंदर्य शिकवतात. पृथ्वीचा गोल घेतला आणि त्यावर भारताचे मध्यातून एक सळई टाकली तर ती थेट विरुद्ध बाजूला मेक्सिकोमध्ये निघते. तो 21वा नरक त्या काळात गणला जायचा ज्याला पुराणात मक्षिका देश म्हणून संबोधले होते. अहिरावण व महिरावण हे इथलेच. येतपर्यंत सुग्रीवाने आपले हेर सीता मातेच्या शोधासाठी पाठवले होते. आता भारताचे पश्चिम दिशेने मेक्सिकोपर्यंत देश मोजा व तेथे कशा प्रकारचा आतंक आहे त्याची गणना नरक यातना म्हणूनच करावी ना. एवढ्या 5 वर्षात जसा आयुर्वेद वृद्ध होतोय तसे एक सहज औषध पुढे आले, सुवर्ण प्राशन विधी. यात जन्माला आलेल्या मुलाला सोनं चाटवायचं. काय होतो याचा उपयोग? मी लहान असताना परमपूजनीय भिषगवर सर्वश्री वेणीमाधव शास्त्री जोशी व माझे आजोबा यांचे संभाषणातला अंश सांगतो. भाऊसाहेब, सुवर्ण चाटणारा मुलगा कधीच आत्महत्येचा विचार करत नाही. उलट ज्याला आत्महत्या करावीशी वाटते त्यास सुवर्ण द्यावे, तो विचार सोडून देईल आत्महत्येचा. हे आजोबांना त्यांनी सांगितलेले अजून माझ्या लक्षात आहे. पण तेही आयुर्वेदीय वक्तव्य भिषगाचार्य ऋषीवरांचेच. आता तर खात्री होईल ना माझ्या संस्कृतीतच प्रयत्न केले गेले माणूस विनाकारण मरू नये म्हणून, आणि तेही स्मृती लिहिणारे व आयुर्वेद लिहिणाऱ्या ऋषींकडून. त्यांनी दिलेल्या या दानाने आम्ही तृप्त होऊन त्यांची आठवण म्हणून तर्पण न केले तर आम्ही पशूच ना. पण त्याहीपेक्षा ही उपमा हवी, कारण देणाऱ्याची आठवण पशुसुद्धा ठेवतात हो. आम्ही याच जन्मात विसरतो. या अगोदर कोरोनाचे संकट सर्व जगात पसरले, त्यात विनाकारण कोणी मृत्युमुखी पडू नये म्हणून जे पोलीस, वैद्यकीय कर्मचारी, सफाई कर्मचारी आणि पत्रकार बांधव स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करत होते त्यांनाच आजचा लेख समर्पित करावा असं वाटतो. थांबतो. विनंती इतकीच, पराशर स्मृती वाचनीय आहे. उद्या काही श्लोक पाहू. इत्यलम. धन्यवाद.
2: हा तर श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. मी वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख आजच्या दिवसापुरती तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूयात याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.
2: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम. प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी. संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी. संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा. गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर. सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं. आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: प्राधान्य द्या शिक्षणाला, नकार द्या बालविवाहाला.
1: आपकी फरमाइश. श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता. कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या. गाणे गा.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
5: दिल्ली पुकारा या आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत एका मराठी संगीतकाराची संगीत प्रवासाची कहाणी आणि त्याची काही सुरेल गीत. मित्रांनो, बाळ पळसुले यांच्याबद्दलच जाणून घेणार आहोत आजच्या दिल्ली पुकारा या कार्यक्रमामध्ये. आपण ट्यून केलं आहे 90.8 आणि मी आहे प्रांजली तुमच्या सोबत. काही व्यक्तींचे आयुष्य हे एखाद्या सुंदर गीतासारखे असते. सुरुवातीला संघर्षाची करुण लय असते, मधल्या प्रवासात मेहनतीचे ताल असतात आणि शेवटी यशाची गोड चाल असते. ज्येष्ठ संगीतकार बाळ पळसुले यांची जीवन कहाणी अगदी अशीच होती. नामांकित गुरुकडे तालीम नव्हती, विद्यालयात शिक्षण नव्हते, पण कानांनी ऐकलेले सूर, मनात साठवलेली स्वप्ने आणि अथक परिश्रम यांच्या जोरावर त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला असंख्य अविस्मरणीय चाली दिल्या. त्यामुळे हा त्यांचा प्रवास प्रत्येक जिद्दी माणसासाठी प्रेरणादायी ठरतो, आयुष्याचा नवा धडा ठरतो.

दिल्ली पुकारा या कार्यक्रमात बाळ पळसुले यांनी संगीतबद्ध केलेलं, आशा भोसले यांनी गायलेलं, शांता शेळके यांनी लिहिलेलं सासूरवाशिणी या चित्रपटातलं एक सुरेल गीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहोत बाळ पळसुले यांनी संगीतबद्ध केलेली काही सुरेल गाणी. मित्रांनो, लहानपणी गावातील जत्रा बाळ पळसुले यांच्या आयुष्यामध्ये आनंद घेऊन येत असे. या जत्रेत घुमणारी गाणी, वाजणारी वाद्ये आणि रंगपंचावर होणारी सादरीकरणे मंत्रमुग्ध करून टाकत असत. त्या सुरांनी त्यांच्या मनावर इतकी गहिरी छाप पाडली की एक दिवस आपणही अशाच रंगमंचावर उभे राहून गाणार, वाद्ये वाजवणार आणि लोकांची दाद मिळवणार हे स्वप्न त्यांनी मनाशी घट्ट बांधले. बाजाची पेटी हातात धरली, अंदाजाने चुका करत करत वाजवायला सुरुवात केली. प्रत्येक सूर स्वतः शोधला, स्वतः चाल अनुभवली. गाण्यांना चाली लावण्याचा छंद दिवसेंदिवस वाढत गेला. हे सगळे अगदी सहज घडले आणि एका उत्तम संगीतकाराला त्या संगीतानेच घडवले. नंतर जत्रेत त्यांना काम करण्याची संधी मिळाली, आयुष्य बदलले. एखाद दुसऱ्या गीताला नवीन चाल देत कधी लोकप्रिय हिंदी गाण्यांच्या धर्तीवर मराठी गीते सादर करत त्यांचा हा प्रवास चालला. त्यांच्या नावाची चर्चा होऊ लागली.

दिलने पुकारा या कार्यक्रमामध्ये पाटलीन या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं आशा भोसले यांच्या आवाजामध्ये, लिहिलं होतं जगदीश खेबुडकर यांनी, संगीतबद्ध केलं होतं बाळ पळसुले यांनी. जगदीश खेबुडकर देखील त्याच जत्रेमध्ये बासरी वाजवत असत. दोन प्रतिभावंत कलाकारांचा सुरेल सहवास पुढे मराठी चित्रपट सृष्टीसाठी महत्वाचा ठरला. संगीत देताना कोणते वाद्य कुठे वापरावे, वातावरण कसे तयार करावे, गाण्यात भाव कसा आणावा याचा अनुभव तिथे त्यांनी घेतला. संगीताची आवड प्रचंड होती, परंतु पोटाचीही चिंता होतीच. शिपायाचे काम करत असताना काही काळ त्यांनी वसंत पेंटर यांच्या चित्रसंस्थेत शिपायाची नोकरी केली. शिपायाचे काम करत असतानाच स्वप्न मात्र जिवंत होते. अखेर त्यांना सुधारलेल्या बायका या चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शनाची संधी मिळाली आणि एक नवा संगीतकार हिंदी मराठी चित्रपटसृष्टीला मिळाला. त्यानंतर बाळ पळसुले यांनी कधी मागे वळून पाहिले नाही. चित्रपटातील वातावरण, पात्रांची भावना, कथानकाचा प्रवाह लक्षात घेऊन त्यांनी संगीताची अशी गुंफण केली की प्रेक्षक त्या गाण्याशी भावनिकरित्या जोडले जाऊ लागले.

करा या कार्यक्रमात थापाड्या या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं प्रभाकर नाईक यांनी लिहिलं होतं आणि संगीतबद्ध केलं होतं बाळ पळसुले यांनी. थापाड्या हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील गाण्यांनी लोकप्रियतेचे नवे विक्रम प्रस्थापित केले. त्यानंतर बाळ पळसुले हे नाव मराठी घराघरात पोचले. अनेक हिंदी गुजराती भोजपुरी चित्रपटांसाठी देखील त्यांनी संगीत दिले. अनेक चित्रपटातली गाणी आजही रसिकांच्या मनात जिवंत आहेत. त्यांच्या सुरांवर विश्वास ठेवणाऱ्या गायकांची यादी ही मानाची आहे. सर्व मोठे गायक गायिका मोठमोठे संगीतकार यांच्या बरोबर बाळ पळसुले यांनी काम केलं.

दिलेक पुकारा या कार्यक्रमामध्ये सासूर वाशिण या चित्रपटातलंच गीत पडेकलं लिहिलं होतं शांता शेळके यांनी आणि गायलं होतं आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी. बाळ पळसुले यांच्या संगीताचा गौरव अनेक पुरस्कारांनी झाला. दादासाहेब फाळके अकादमी पुरस्कार, मराठी चित्रपट महामंडळाचा चित्रकर्मी पुरस्कार, सूर सिंगार पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी त्यांना गौरवले गेले.

0: मित्रांनो, आजही बाळ परसुले यांची गाणी कानावर पडली की ग्रामीण महाराष्ट्राची माती, लोकसंगीताचा सुगंध आणि मराठमोळ्या संस्कृतीची ओळख मनात जागी होते. चौथी पर्यंत शिक्षण, घरची गरिबी, कोणतेही औपचारिक शिक्षण नसताना केवळ जिद्द, मेहनत, सुरांवरील प्रेम यांच्या बळावर त्यांनी जे स्थान मिळवले ते प्रत्येक नवोदित कलाकारासाठी प्रेरणेचा दीपस्तंभ आहे. बाळ परसुले यांची कहाणी आपल्याला एकच गोष्ट शिकवते, ती म्हणजे स्वप्न पूर्ण करण्यासाठी परिस्थिती मोठी नसते तर जिद्द मोठी असते. ज्या माणसाच्या मनात सूर जिवंत असतात त्याचे नाव काळाच्या ओघात कधीच विसरले जात नाही. तर मित्रांनो, अशीच सुरेल गाणी ऐकत राहूया, जीवन प्रवास जाणून घेत राहूया आणि परत भेटूया पुढच्या मंगळवारी. तोपर्यंत नमस्कार.
1: नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253-2-39-21-21.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमातलं हे गीत आहे अनुराधा पौडवाल आणि मोहम्मद अजीज यांनी गायलेलं. फारुख कैसर यांच्या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि हे गीत ऐकूयात इन्साफ या चित्रपटामधलं.

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिकांनी 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं संपर्क करा 91 300 2088 विश्वास बँक विश्वासाचं नातं.
1: लता मंगेशकर आणि मुकेश यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत आता ऐकणार आहोत. चित्रपट अनाडी आणि संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.
2: आणि आता ऐकणार आहोत प्यारा दुश्मन या चित्रपटामधलं कुलवंत जाने यांचं गीत रफिक सागर यांच्या आवाजात.

0: रफिक सागर यांनी गायलेलं कुलवंत जानी यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. प्यारा दुश्मन या चित्रपटामधलं गीताला संगीत होत बप्पी
1: लहिरी. यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
2: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
1: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
2: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
1: म्हणजे
2: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
1: ते कसं काय?
2: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
1: हो लगेचच कॉल करतो.
0: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात. कभी धूप कभी छाव या चित्रपटामधलं उषा अय्यर यांनी गायलेलं प्रेम धवन यांच्या गीताला संगीत आहे चित्रगुप्त यांचं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं. प्रेम धवन यांच्या गीताला संगीत आहे चित्रगुप्त यांचं आणि हे गीत ऐकूयात कभी धूप कभी छाव या चित्रपटामधलं.

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: चोरी चोरी या चित्रपटामधलं शैलेंद्र यांचं गीत आता ऐकूयात लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या स्वरात. संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.
2: स्मार्ट, युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ, सुरुवातीचे क्षण मुलाचे, या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ, सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM। तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
1: संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
6: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज। मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत। याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी। या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते, शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची, ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी। तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत।

0: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.

0: नमस्कार पालको माझ्या बालमित्रांनो, मी अरुण सूर्यवंशी आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. अजिंक्य मी या नव्या वाचनमालेत मी आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो.
1: श्रोते हो, सध्या आपण ऐकत आहोत अजिंक्य मी या प्राध्यापक प्रवीण डवणे लिखित पुस्तकातील काही प्रेरणादायी कथा, खास पालकांसाठी आणि मुलांसाठी. सध्या आपण ऐकत आहोत बाल युनियन ही कथा. सोसायटीमधील पालकांना कंटाळून शेवटी सुजयच्या मित्रांनी आणि सुजयने असं ठरवलं की एक बाल युनियन स्थापन करायची आणि त्या बाल युनियनच्या मार्फत पालकांना त्यांच्या समस्या ज्या आहेत या पालकांपर्यंत पोहोचवायच्या. पुढे काय झालं चला ऐकूया. वेदश्री म्हणाली, या पालकांच्या कॅम्पमध्ये एक लेक्चर ठेवा पालकांसाठी, आमच्या स्कूलसाठी पण ठेवा बरं का. केवढा होमवर्क देतात हे टीचर. अ 6 तास स्कूल, सकाळी क्लास, संध्याकाळी कथ्थकचा क्लास, रात्री 8:30 घरी आल्यावर केवढा तो होमवर्क. अर्धा होमवर्क तर माझी मम्मीच करते, असं ऐकून सगळे फिसकत हसले. थोडा खेळायला वेळ हवाच ना आम्हाला. ही मोठी माणसं त्यांच्या लहानपणीच्या गमती जमती आम्हाला सांगतात. मम्मी मला एकदा सांगत होती, तिचा मूड चांगला होता तेव्हा बरं का, नागपंचमीला म्हणे ती फ्रेंडसोबत झोके घ्यायची, फुगडी, पिंगा, झिम्मा सुद्धा खेळायची. अय्या पिंगा, व्हॉट इज द मिनिंग ऑफ पिंगा, मला काय माहीत. मम्मी म्हणाली, ते मी तुला सांगितलं, एक प्रकारचा गेम ग, अपूर्व आजीच्या थाटामध्ये म्हणाली. ते काही असो, आम्हाला मात्र खेळायला वेळच नाही. आम्ही आमच्या मुलांना काय सांगणार, कुठले खेळ खेळतो खेळलो होतो आम्ही. अय्या तारिणी, विनाकारणच लाजली. ए हिच्या बोलण्यात पॉईंट आहे बरं का, पण पॅरेंट्सच्या शिबिरामध्ये हे असू दे बरं का. आता माझंही एक म्हणणं ऐका की. बोल बंटी बोल, तू आतापर्यंत बोलला नव्हतास ना, चल बोल. मला व्हायचंय चित्रकार, पण रात्रंदिवस आई बाबा डोक्यात एकच भरवत आहेत की मी डॉक्टरच व्हायचं, डॉक्टरच व्हायचं. हे अरे तू काय डॉक्टर होणार, तुझा सायन्स एकदम पुअर आहे, आदित्यने तारे तोडले. अरे आपापसात आपण असं भांडायला लागलो, आपल्या सोसायटीच्या मोठ्या माणसांची मीटिंग आहे का ही. शांत राहा, बघून घेतो नंतर, अशा नजरेने बंटी म्हणाला. एकदा तर मी चित्र काढताना माझी आई आली आणि हातातला ब्रश माझ्या हातातून हिसकावून घेतला. का का, कारण हेच ड्रॉइंगच्या मार्कांना म्हणे काही अर्थच नसतो, त्यापेक्षा मॅथ्स करत बस म्हणे. मला मान्य आहे गणित सोडवणं ही गरज आहे, पण म्हणून चित्रच काढायचे नाहीत का आम्ही. अध्यक्ष महाशय, आपल्या कॅम्पमध्ये याचंही शिक्षण त्यांना देऊया. कोणाला, पालकांना. आमच्या आवडीप्रमाणे आम्ही शिकलो तरच त्यात आम्ही मोठे होऊ. येस, आणि त्यात आम्ही आनंदीही राहू. करेक्ट अक्षदा. मीटिंग रंगात आली होती. हे सगळं एकीकडे देऊन घेण्यात गर्क असलेली मोनिका म्हणाली, हे अरे मलाही बोलू द्या ना, मला पण बोलायचं आहे, नाहीतर मी आपली बसेन तुमचेच मुद्दे लिहित. बोल ना, पण तुझ्याकडे पाहिल्यावर वाटत नाही ग तुझ्यावर काही अन्याय होतोय म्हणून. ए बंटी चुप, अन्याय असा कपाळावर वाचता येतो का की कानातून उगून बाहेर येतो. टाळ्यामध्ये सगळ्यांनी हशा विसरला. प्रोत्साहनानं जोशात येऊन मोनिका म्हणाली, अन्याय असा या इथं मनावर होतो मनावर. मोनिकाचा स्वर काहीसा कातर झाला. शुभमनं एकदम सर्वांना मोकळं केलं. रिलॅक्स फ्रेंड्स, मोनिका कार्य करताना असं हळवं राहून चालणार नाही असं कोण म्हणतं. कुणीतरी टपली मारली. कुणीतरी मोठ्या माणसानं असं म्हणून ठेवलंय, हा मोठा माणूस म्हणजे तो मीच ना. बंटीनं हशा पिकवला. सगळे हसायला लागले. अरे मला बोलू द्या ना जरा, मोनिकानं विनंती केली. ती पुढे म्हणाली, माझे डॅड 2-2 वर्ष सारखे अमेरिकेला असतात, मी ना मम्मा दोघंच घरी असतो. मम्माही केव्हा केव्हा रडते त्यांच्या आठवणींनी. फोनवर बोलतो आम्ही, मी ना डॅड, पण खरं सांगू ना आता त्यांचा मला चेहराच आठवत नाही. फोटो पाहते पण फरक असतोच ना शेवटी. खूप पैसे पाठवतात ते, सगळं माझ्या शिक्षणासाठीच चाललंय. पण माझ्या कुठल्याच हॅपी बर्थडेला माझे डॅड जवळ नसतात. काय करायचं पैशाचं? माझ्यासारखी पुष्कळ मुलं मुली असतील ना, त्यांच्या पॅरेंट्सना आपण सांगूया आपल्या कॅम्पमध्ये, बाबांना परदेशात जा, पैसे कमाव. पण कुणासाठी कमवत आहे ते, हे बघायला या ना आमच्याकडे. मध्ये मध्ये एक वेगळीच निस्तब्धता मीटिंगमध्ये पसरली होती. या मीटिंगमध्ये पुढे काय झालं मित्रांनो ऐकूया पुढील मंगळवारी दुपारी 2 वाजता आणि पुनः प्रक्षेपण रात्री 11 वाजता. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

कार्यक्रमातले हे गीत ऐकणार आहोत भूपेंद्र सिंग आणि आशा भोसले यांच्या आवाजात. राजा राणी या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380 16512 किंवा 8380 16500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं गीत. ही गीतरचना आहे मजरूह सुलतानपुरी यांची, संगीतकार राहुल देव बर्मन. आणि हे गीत ऐकूयात इनाम 10,000 या चित्रपटामधलं.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत कुवाळा बाप या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. या गीताला संगीत आहे राजेश रोशन यांचं आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार, लता मंगेशकर आणि मेहमूद यांच्या आवाजात.

वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती.

0: विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे माय लव्ह या चित्रपटामधलं. आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार दानसिंग.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमातलं हे गीत आहे माय लव या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं. ऐकूया मुकेश यांच्या आवाजात.

0: नमस्कार, मी अमृता सुभाष. तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात फरेबी या चित्रपटामधलं वर्मा मलिक यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी आणि हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात आयना या चित्रपटामधलं गीत. लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत आहे जान निसार अख्तर यांचं, संगीतकार नौशाद.

0: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साधनता.
1: कार्यक्रमात यानंतर संगीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात. हे गीत आहे हसरत जयपुरी यांचं. ऐकूया एक खिलाडी 52 पत्ते या चित्रपटामधलं. आणि या गीताला संगीत दिलं आहे सोनिक ओमी.

0: रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

जी।

بس ختم ہوتی ہے یہ کہانی میں دے جلاؤں

0: पहचाना
1: सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
2: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
1: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
2: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
1: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
2: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
1: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
1: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

खास 499 दिवसांची स्पेशल FD योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर.

शब्दांचं घडतं काव्य आणि काव्याची घडतात गाणी. मनात रुंजी घालणारी हीच गाणी आठवणी बनून पुन्हा एकदा ओठावर येतात आणि मग बनतात ओठावरली गाणी. अशा सदाबहार गाण्यांचा आनंद देणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका, ओठावरली गाणी. सादर करते विकास भावे. दर बुधवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण दर गुरुवारी रात्री 8:00 फक्त रेडिओ विश्वासवर.

व्यवसाय वाढवायचा आहे? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: रात्रीचा 1 वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

केल्याचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.

फरमाईश. श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता. कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या. गाणे

0: रेडियो विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने. त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी विधवा घटस्फोटी परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.

0: सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800

भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888 या क्रमांकावर.

0: परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांची विशेष मुलाखत. आपण ऐकू शकणार आहात विनोबा म्हणे या कार्यक्रमात. संवादिका आरजे श्रद्धा. प्रसारण दर गुरुवारी दुपारी 1 वाजता आणि पुनःप्रसारण दर रविवारी दुपारी 4:30. तेव्हा ऐकायला विसरू नका शिक्षक सहाय्यक कार्यक्रम विनोबा म्हणे.
1: मैं बुड्ढो लंबो लंबो मैं जादू वाला जो रोता आए हंसता जाए पीकर मेरा प्याला छू.

0: बस टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज, आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 च्या दशकात

पर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

विविध क्षेत्रातील मान्यवरांशी मुलाखती आपण ऐकू शकणार आहात आमच्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे जीवन रंग। सादरकर्त्या सुषमा दाते। प्रसारण दर शनिवारी दुपारी 2 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर शनिवारी रात्री 9 वाजता। तेव्हा ऐकायला विसरू नका जीवन रंग।

व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर. साथ

0: अगं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.

सोनं आहे, मग पैशाची चिंता कशाला। विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि ओडी अर्थात ओव्हर ड्राफ्ट फॅसिलिटीची विशेष सुविधा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088। गोल्ड लोन म्हणजे विश्वास बँक।

0: दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: पहाटेचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

नमस्कार. तीर्थरूप संतांच्या अभंग गंगेच्या काठावर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. रसिक हो, सूर असोत की शब्द, एकदा का त्यांना परमात्म्याच्या आळवणीचा छंद लागला की दोघेही अनंताचे प्रवासी होतात. भागवत धर्मीय संतांच्या परंपरेत ज्यांचं स्थान एखाद्या अढळ ध्रुवताऱ्याचं आहे, ज्यांनी पिठू माऊलीची उपासना दूर पर्वतावर समाजाशी फटकून न करता समाजातूनच देवत्व जागृत करण्याचा ध्यास घेऊन केली, जनार्दन स्वामींच्या चरणांची निष्ठा जोपासून हे एका जनार्दन जनता जनार्दनाशी एकरूप झाले, ते हे संत एकनाथ, ज्यांनी प्रपंचाची पंढरी केली आणि भोवतीच्या कोलाहलाचा एकांत केला आणि श्रमाचं रूपांतर ध्यानात केलं, ज्ञानाला तर्काहूनही करुणेची जोड दिली, ते संत एकनाथ. त्या एकनाथांचं ध्यान आणि मन उन्मन करणारा हा पंढरी राय आहे तरी कसा पाहूया.

भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फूल विक्रेते, चहाची टपरी, किराणा दुकान किंवा रोजचा रोख व्यवहार असणारा कोणताही व्यवसाय। आता व्यवसाय वाढवण्यासाठी घ्या विश्वास बँकेचे हमेबंदी व्यवसाय कर्ज। डेली कलेक्शन पद्धतीने रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, मुदत तब्बल 3 वर्ष, फक्त रुपये 1 लाख कर्जासाठी रोज भरा रुपये 108, रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088। विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची खरी साथ।

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 26 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.

0: वाढवायचा आहे, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1 लाख कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेत.

आई फरमाईश. श्रोतेहो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपली आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या. गाणे

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 208888.

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

विक्रेते, भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 2888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: संत गोरा कुंभार या चित्रपटामधलं संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरामध्ये ग. दि. माडगूळकर यांचं भक्तिगीत आता आपण ऐकणार आहोत.

आपल्या हक्काचे घर, प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130020888. स्वप्नातील घर विश्वास बँकेचा आधार.